आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया मृदुला जोशी यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे कवी प्रवीण दवणी यांची आणि संगीत दिलं आहे दीपक काणे यांनी.

मृदुला जोशी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीतरचना. गीत रचना आहे अंकुश खिलारे यांची आणि संगीत दिलं आहे राम सावळे आणि राहुल घोरपडे यांनी. ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आज रविवार भारतीय सौर दिनांक 4 श्रावण शके 1948 अर्थात 26 जुलै 2026. श्रोते हो, सकाळचे 5:55 झालेली आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीला.

प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे आणि आपण ऐकता हा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. आज आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र.

0: शाहीर निवृत्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत होतं श्रुती हो. आणि याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲप्स या ॲपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी,
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती ही आपल्या आसपासच असते आणि ती आपल्याला आपोआप मिळत असते पण आपल्या लक्षात येत नाही. काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. ती मीडियामध्ये काम करते आणि तिने इतका एक सुंदर अनुभव सांगितला. ती वारी कव्हरेज करायला गेली होती आणि तिने ह्या वारीतला एक ती कव्हरेज करत असताना एक किस्सा सांगितला आहे तिने, तो एक घटना सांगितली किस्सा म्हणजे. तर ती कव्हरेज करत होती आणि एक आजोबा होते आणि त्यांना ती म्हणाली की तुम्ही किती वर्ष वारीमध्ये येत आहे, किती वर्ष वारी करताय. तर ते म्हणाले की मी 30 वर्ष वारी करतो आहे. आणि मग त्यांचा तो बाईट संपला आणि ती पुढे चालत राहिली. चालत चालत दुसऱ्यांचे बाईट वगैरे घेत होती आणि ते खूप खूप वेळाने एक अशा एका मैदानामध्ये सगळे वारकरी बसले होते, दिंड्या थांबल्या होत्या आणि ते आजोबा अगदी तिला शोधत शोधत लांबून खूप आले आणि ते म्हणाले की तिला एक एक थांबा थांबा थांबा. ते म्हणाले काय झालं, आत्ता तर तुमचं घेतलं मी तुमचं हे. तर ते म्हणाले की नाही नाही मी थोडं खोटं बोललो. तर काय खोटं बोललं, मी 30 वर्ष नाही, एका वर्षी मी गेलो नाही वारीला. मग ते आणि काय झालं, त्यात एक वर्ष तर नाही गेलात ना. पण नाही पण मी मला कसं तरी होत आहे, मी पांडुरंगाकडे चाललोय आणि पांडुरंगाला मी असं कसं खोटं बोलेन, एक वर्ष मी गेलो नाही त्याच्या दारामध्ये आणि मला जाता आलं नाही एका वर्षी. तर एक वर्ष माझं कमी करा, एक वर्ष माझं कमी सांगा तुम्ही. तर ती म्हणे अहो काही नाही ठीक आहे. नाही नाही नाही तुम्ही सांगा माझं एक वर्ष कमी घ्या नाही. ती म्हणे ठीक आहे तुम्ही परत एकदा. आणि मग त्यांचा तिने परत एकदा बाईट घेतला. ही अशी जी निर्मळता आहे, इतकं जे भाबडेपण भोळेपणा जो आहे की एक वर्ष मी पांडुरंगाच्या वारीला गेलो नाही आणि इतक्या लांबून धावत धावत धावत येऊन सांगणं आणि आपली चूक झाली आपण खोटं बोललोय हे लक्षात येऊन पांडुरंगातला आपण फसवू नये, ही जी भावना आहे यातून आपण किती गोष्टी शिकतो. तर या वारीमध्ये असं आहे की चालता चालता आणखी खूप खूप नव्या नव्या वाटा आपल्याला सापडत असतात, दिसत असतात. आपण ठरवलेला मुक्काम ओलांडून आणखी काही नवी गावं येतात, नवे लोक येतात, चालण्याची ओढ वाढत असते आपली. तर वारी हा असा प्रवास आहे आणि आषाढी हा असा मुक्काम आहे. आषाढी वारीची मौज जर आपल्याला आयुष्यामध्ये शोधता आली तर चालण्याचा ताण संपतो आणि वारकरी झालो की विठुराया असाच आपल्याला कुणाच्या तरी रूपाने अलगद भेटतो. मग ऊन वारा

पाऊस ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ती आपली उमेद संपवत नाहीत, काट्याकुट्यांचे रस्ते सुद्धा आपल्याला थांबवत नाहीत. आणि मग त्या विठुरायाच्या ओढीने, पांडुरंगाच्या ओढीने प्रत्येक पाऊल आपण टाकत असतो, आणि तेव्हा साक्षात विठुरायानंच आपला हात अशा वारकऱ्याच्या, अशा भोळ्या भाबड्या वारकऱ्याच्या रूपाने आपण हातात घेतलेला असतो. आणि यामुळेच तर वाट संपते, चंद्रभागा दिसते, आणि विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये अनेक असे पांडुरंग आपल्याला पाहायला मिळतात. तर असा इतका सुंदर अनुभव, तर या वारीने असा छान अनुभव तिने आम्हाला सांगून दिला, म्हणजे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि कदर्शन विठोबाचे, जातो माघारी पंढरी नाता तुझे दर्शन झाले आता, असं म्हणत वारकरी माघारी जात असतील आणि त्यांना कदाचित हे ठाऊकही नसेल की हा पंढरीचा चोरही पांडुरंगही आपलाच हात पकडून आपल्यासोबत घराकडे, आपल्यासोबत परततो आहे. तर चालणं आणि गाठणं यातलं हे अद्वैत म्हणजेच आषाढी.

तर जगणं हे असं आनंदी आहे. आजच्या या सकाळच्या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात दूध व्यवसायासाठी गायींची निवड या माहितीचा भाग पहिला. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम IVF याविषयी समजून घेऊया याचा भाग दुसरा. ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर ज्योती चव्हाण. सकाळी 6:50 परिसर आकाशवाणी केंद्राची आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन ही माहिती आपल्याला देत आहेत विराज आठले. आणि आज याचा भाग दुसरा. सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिके यात पुस्तक यात्रा या मालेत सुनील परांजपे यांच्या सुस्वर लक्ष्मी सुब्बलक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला धांडोळा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 9:30 सामुदायिक गानाचा पाठ भाषा उडिया. सकाळी 10:55 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि या संवादानंतर

0: त्याचा मराठी अनुवाद आमच्या स्टुडिओतून आम्ही लगेच प्रसारित करू. दुपारी 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदूरकर यांची मुलाखत दुपारी 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूरहून सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी, संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझा वर माझा शिवार कार्यक्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त कीर्तन, कीर्तनकार उज्ज्वला पोंक्षे, रात्री 8:00 मन की बात, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण आम्ही करू. सकाळी रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका रेडिओस्कोप आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. यात विदुषी वर्षा अग्रवाल यांचं संतुरवादन हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग मेघ, दुपारी 2:30 विमर्शिनी संतोष यांचं गायन राग सावेरी आणि संध्याकाळी 5:02 शिवकुमार अनंत रामणी यांचं व्हायोलिनवादन चक्रवक्रम शुद्ध वन्यासी आणि मांड हे राग आपल्याला ऐकता येतील. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं, मान्सून सक्रिय होता, जोरदार पावसाच्या सरी आल्या. कमाल तापमान कुलाबा इथं 31, सांताक्रूज 31, किमान तापमान कुलाबा इथं 25, सांताक्रूज 26° सेल्सिअस नोंदलं गेलं. सांताक्रूज इथं हवेतली आर्द्रता 87% आणि 7.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 27° सेल्सिअस पर्यंत जाईल. नैऋत्येकडून समुद्रामध्ये वादळी वारे वाहतील. 65 किलोमीटर पर्यंत त्यांचा वेग असेल. वादळात त्यांचा वेग 70 ते 80 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि लाटा उंच उसळलेल्या असतील. मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दुभत्या गायींची उत्पादन क्षमता अनुवंशिक असते. एकूण उत्पादनामध्ये तिचा कमीत कमी 30% सहभाग असतो. अनुवांशिक क्षमतेचा विकास करण्यासाठी 70% पोषक वातावरणाची आवश्यकता असते. गायीची अनुवांशिक दूध उत्पादन क्षमता 10 लिटर असेल तर प्रतिकूल वातावरणात फक्त 3 लिटर दूध मिळू शकेल, परंतु अनुकूल परिस्थितीत दूध उत्पादन 10 लिटर पर्यंत वाढू शकतं. याचाच अर्थ अनुवंशिक उत्पादन क्षमतेचा पूर्ण विकास करण्यासाठी गर्भधारणेपासून उत्पादन काळापर्यंत कुशल व्यवस्थापनाद्वारे पोषक वातावरण उपलब्ध करणं गरजेचं असतं. उत्तम अनुवंशिक उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि वळूंची निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते पशुव्यवसायातील बीज भांडवल आहे. गायीच्या प्रजनन, आहार, आरोग्य आणि व्यवस्थापनावर दूध व्यवसाय अवलंबून असतो. प्रजननासाठी लागणाऱ्या गायी आणि वळूंची खरेदी सर्वप्रथम व्यवसाय सुरू करण्यापूर्वी करावी लागते. अशी खरेदी म्हणजेच व्यवसायाची पायाभरणी. खरेदी सदोष असेल तर पूर्ण व्यवसाय अडचणीत येतो. व्यवस्थापनाच्या इतर बाबींमध्ये खरेदीनंतर किंवा उत्पादनाच्या काळामध्ये अनुभवाच्या आधारे बदल सुधारणा करण्यास संधी असते, परंतु केलेल्या खरेदीमध्ये नंतर सुधारणा करता येत नाहीत. गायी मशीनमध्ये दोष अवगुण असतील तर त्याचा कळपामध्ये प्रसार होऊन पूर्ण कळप विकण्याची वेळ येते आणि नवीन गायी म्हशी खरेदी कराव्या लागतात. नुकत्याच व्यायलेल्या गायी ठराविक हिवाळी हंगामातच उपलब्ध होतात, त्यासाठी पुढच्या हिवाळी हंगामाची वाट पाहावी लागते. म्हणूनच व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनुभवी तज्ज्ञ आणि पशुवैद्याचा समावेश असलेल्या कमिटीच्या मार्फत सर्वोत्तम जातीवंत गायींची निवड आणि खरेदी करणं सर्वात महत्वाचं व्यवसायाची पहिली पायरी आहे. शासकीय किंवा खासगी संस्थांमार्फत ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी कृत्रिम रेतन केंद्र, पशुचिकित्सालय, वळू पैदास केंद्र, प्रजनन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. अशा केंद्रांमधून सिद्ध वळूचं वीर्य उपलब्ध होतं, त्याचा कृत्रिम रेतनासाठी उपयोग करून घेता येतो.

कळपातील गायींची उत्पादन क्षमता वळूच्या गुणधर्मावर अवलंबून असते. वळूच्या आधारे कळपातील गायींचे वंश निश्चित केले जातात. मादीच्या निवडीपेक्षा वळूची निवड अधिक महत्वाची, कारण मादीचे गुण दोष फक्त तिच्या वासरामध्येच विकसित होतात. त्यामुळे वळूची निवड नोंद केलेल्या माहितीच्या आधारे शासकीय किंवा नोंदणीकृत पशुपैदास प्रकल्पावरून करावी. वंशावळीचं दूध उत्पादन लक्षात घेऊन तयार केलेली निवड केव्हाही चांगली. मग वळू कितीही लांब अंतरावरून वेगळ्या भौगोलिक प्रदेशातून खरेदी केला तरी चालू शकतं. दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये ऐकणार आहोत.

0: होते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आपण IVF तंत्रज्ञानाचा नेमका वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, ही उपचार पद्धती जेव्हा वापरली जाते तेव्हा जे मूल जन्माला घालायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का, त्याबद्दल आज सांगा.
0: बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं, तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणे. आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की IVF आपल्याला करायचं आहे, तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात, ज्याच्यामध्ये दोघांनी आपला डाईट मॉडिफिकेशन करायला हवं आहे. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळ भाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा, हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणचं इन्फेक्शन होऊ देऊ नका. वेट जास्ती असलं तर वेट लॉसकडे लक्ष देणं, आपलं BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडं योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल स्मोकिंग, हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात.
1: बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच, तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो याबद्दलही सांगा.
0: हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला, तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फेल्ड IUI किती आहे, त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एन्डोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करतं, तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे. सो हे थोडंसं सक्सेस रेट वेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की IVF केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं, सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो. काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा, आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि हे प्लॅन्ड प्रोसिजर आहे, म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगलं आहे, तेव्हाच हे IVF प्लॅन केलं जायला पाहिजे.
1: श्रोते हो, अतिशय महत्वपूर्ण

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विराज आठले. सर, आता सांगा की सह्याद्री संकल्प सोसायटी ही तुमची जी संस्था आहे ती धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कसं काम करते?
2: सह्याद्री संकल्प सोसायटी ही संस्था 2021 स्थापन झालेली एक संस्था आहे. त्याचे CEO हे प्रतीक मोरे आहेत आणि अध्यक्ष श्री शार्दूल केळकर हे आहेत. 2017 हे दोघं हे धनेश पक्ष्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करत होते. आणि हीच फोटोग्राफी करत असताना त्यांना जाणवलं की ह्या पक्ष्यांचं जे संख्या आहे तर ही कुठेतरी कमी होताना दिसते. आणि मग ती नेमकी कशामुळे कमी होते त्याची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या काही कारणं लक्षात आली. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे वृक्षतोड किंवा जंगलतोड. या पक्ष्यांचा जो मुख्य अधिवास आहे तर तो ही सदाहरित जंगलं आहेत किंवा देवराय आहेत. जिथे मोठमोठी चांगली झाडं असतील तिथे त्यांना मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध होतील. अशा प्रकारची जंगलं आपण रोज आता तुटताना बघतोय आणि अधिवास नष्ट होणं हे या पक्ष्यांच्या मुळावर आपल्याला उठलेलं बघायला मिळतं. दुसरं कारण असं लक्षात आलं की या पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल क्लायमेट चेंजमुळे बदल झालेला दिसून येतोय. तर ह्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे हा पण कुठेतरी डिस्टर्ब झालेला आपल्याला दिसतो. तिसरं कारण सांगायचं झालं तर त्यांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, त्याची उपलब्धता कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे किंवा एकंदर म्हणजे पिल्लाची वाढ असेल हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी झालेलं दिसून येत आहे. तर या तीन घटकांमुळेच आपल्याला असं दिसून येतं की या प्रजातीची जी संख्या आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
1: पण मग या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यांची जसं तुम्ही म्हणालात की संख्या कमी होत चालली ती वाढवण्यासाठी काय करता येईल?
2: सर्वप्रथम आम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तर याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतला. आज आपल्याकडे सोलार बेस्ड CCTV कॅमेरा सिस्टीम्स पण आहेत की ज्याच्यामार्फत आम्ही त्यांच्या घरट्यांचा अभ्यास करतो. याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्यांचे पैलू टिपता येतात. जसं की ते नेमकी कुठल्या प्रकारची फळं खात आहेत किंवा कुठल्या प्रकारचा आहार त्यांचा आहे किंवा कुठल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोल्या आहेत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल तो करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं की धनेशांना आपण जंगलाचे शेतकरी असं जे म्हणतो तर त्यांच्या विष्ठेमधनं ज्या काही बिया गोळा होतात त्याचा पण आम्ही एक डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्याचा पण आपण अभ्यास करतोय. नेमकी कुठल्या प्रकारची फळं आहेत किंवा ती

0: कुठल्या भागात किती प्रमाणात अवेलेबल आहेत या सगळ्याचं पण आपल्याला हे कळतं. आणि हे सगळं अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ज्या ढोल्या आहेत किंवा काही अशा जागा आहेत की तिथे त्यांना खूप कमी प्रमाणात फळांची उपलब्धता आहे. ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्यांना लागणाऱ्या प्रजाती आहेत, ह्या प्रजाती जर का निसर्गामध्ये परत लावल्या तर त्याच्याद्वारे भविष्यात त्यांना कुठेतरी खाद्य निर्मिती आणि ज्या काही ढोली आहेत या निर्माण होतील आणि त्याद्वारे मग त्यांच्या संवर्धनात आपण हातभार लावू शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सुनील परांजपे यांच्या सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात म्हणजेच कर्नाटक संगीतातील एक महत्वाचं नाव म्हणजे दैवी गाण्याची देणगी लाभलेल्या एम एस अम्मा ज्यांचं 2004 साली निधन झालं, त्यांचं चरित्र साकारण्याचा प्रयत्न सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी या पुस्तकाद्वारे सुनील परांजपे यांनी केलेला आहे. एम एस अम्मांचं सर्वोच्च योगदान म्हणजे त्यांनी 15व्या शतकातील थोर संगीतकार अन्नमाचार्य यांच्या रचना म्हणजेच कृती पुनर्जीवित केल्या. अशा शब्दांमध्ये सुनील परांजपे यांनी आपले मनोगत मांडताना मुख्यत्वे माधव जोशी या मित्रांनी या पुस्तकाच्या निर्मितीची आवश्यकता व्यक्त केली. त्याच्यापासून संपूर्ण पुस्तकाच्या समग्र निर्मितीत वेगवेगळ्या माणसांचं पुस्तकांचं महत्वपूर्ण योगदान नमूद करून त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केलं आहे. कर्नाटक संगीतातील दीपस्तंभ असलेल्या प्रतिभावान एम एस यांना लहानपणी कुंजम्मा संबोधलं जायचं. त्यांची 13व्या वर्षीच पहिली रेकॉर्ड निघाली आणि मोठ्या संगीत सभांमध्ये त्या गाऊ लागल्या. अगदी लहानपणापासून कुंजम्मा यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीपासून त्यांचा रियाज, त्यांना संगीत क्षेत्रातील प्रगतीसाठी देण्यात आलेलं विविध प्रकारचं शिक्षण, आपल्या आईकडून मिळालेला संगीताचा वारसा, त्यांचे पहिले गुरु, त्यांच्या वडिलांविषयीची माहिती इत्यादीतून देवकन्या कुंजम्मा या पहिल्या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे. एक स्वातंत्र्य सैनिक, गायक, पत्रकार आणि चित्रपट निर्माता असलेले टी सदाशिवम या आपल्या पतीच्या आठवणी या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. सुप्रसिद्ध गायक पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली त्याविषयीच्या आठवणी पंडित नारायण व्यास यांचे सुपुत्र पंडित विद्याधर व्यास यांनी जागवल्या आहेत. अम्माजी स्वतःच आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासत असत ही अत्यंत महत्वाची आठवण राधा विश्वनाथन या त्यांच्या मुलीनं जागवली. सेवा सदनम, शकुंतला, सावित्री, मीरा इत्यादी एम एस अम्मा यांचे गाजलेले चित्रपट आणि त्यातील गाजलेल्या त्यांच्या गाण्याविषयीच्या आठवणींची माहिती एम एस अम्माजी आणि चित्रपट या प्रकरणात विस्तृतपणे दिलेली आहे. लहानपणीच्या अम्माजी, त्यांचे आई वडील, माजी

0: राष्ट्रपति सर्वपल्ली राधाकृष्णन, अल्लादिया खान, बड़े गुलाम अली खान, सरोजिनी नायडू, लता मंगेशकर इत्यादींबरोबरचे फोटो, एम एस अम्माजींची लोकप्रिय स्तोत्र संदर्भसूची या पुस्तकात महत्वाची भर घालतात. भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित झालेल्या पहिल्या भारतीय महिला एम एस अम्माजींबद्दल अनेकांनी आदरपूर्वक लिहिलं आहे. त्यापैकी भारताचे पूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं एकच वाक्य मी वाणगी दाखल इथं उद्धृत करते. आय एम ऑलवेज इन्स्पायर्ड बाय टू वुमन, वन इज माय मदर अँड अदर इज मदर ऑफ म्युझिक द ग्रेट एम एस सुब्बुलक्ष्मी. अम्माजींनी परोपकारी वृत्तीनं केलेली सेवाभावी संस्थांना मदत आणि त्यासाठी त्यांना मिळालेला रॅमन मॅक्सेसे पुरस्कार, देवीदासी प्रथेला त्यांनी कसं जुगारलं, जागतिक संगीत महोत्सव एडिनबरो स्कॉटलँड युनायटेड नेशन्सचा न्यूयॉर्क येथील कार्यक्रम, अशा अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अत्यंत प्रेमळ असलेला सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी हे चरित्रात्मक पुस्तक वाचकांनी जरूर वाचावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकलं सुनील परांजपे यांच्या सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीन घोंगडा घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की काठीन घोंगडा घेऊन द्या।
2: का रे शिरप्या तुझा आवाज कवा धरणं इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडिओ आम खिशात?
3: होय की अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल।
2: हा असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं।
2: जय बोल
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला भी जत्र।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. गेल्या 10 दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतरमंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली, तसंच पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही, असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि इंद्रजित विनयकुमार सिंग यांना बिहारमधील समस्तीपूर इथून अटक केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे. भिवंडी न्यायालयानं त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात याआधी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यात आजघडीला 95% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै अखेरीस हा आकडा 100% होईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे. जिल्ह्यात 4,54,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे मूग, उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 26% पाऊस झाला आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर आहे. पिके तरली असली असली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत. ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. आतापासून पाणी टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर आगामी काळात नांदेड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवू शकते हे मात्र निश्चित. आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे, नांदेड.
0: आषाढी एकादशीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती. राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्येही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात निवडुंग्या विठोबा तसंच विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात, मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील पळशी इथल्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. बीड, भंडारा आणि सांगलीत शालेय विद्यार्थ्यांनी विठू नामाच्या गजरात दिंडी काढली. रत्नागिरी शहरात एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रमाअंतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचं काल लोकार्पण करण्यात आलं. शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काल राज्यासह शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांचं माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागपूरमधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी युगांत वंजारी यानं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एकाग्रता, स्मरणशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर एक विक्रम केला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत काल वेगवेगळ्या रंगाच्या 60 गोट्या युगांतनं अवघ्या 48 सेकंदात रंगानुसार 5 स्वतंत्र पात्रांमध्ये अचूकपणे ठेवत हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड फेडरेशन LLP युगांतला जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्याचबरोबर वंडर किड्स ऑफ द वर्ल्ड या चषकानं त्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते युगांतचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं काल भूकंपाचे 4 धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्येही काल सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा केल्या तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18व्या षटकापर्यंत 119 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी काल मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा.

शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला, आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या

0: आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
4: अभिजात मराठी, आपली मराठी.
5: मराठी, आपली मराठी.
6: अभिजात मराठी,

0: Lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा हा विभाग विश्वकोश आणि ज्ञानकोश याबाबत काम करत असतो, परंतु याचबरोबर ज्ञान मंडळावर देखील ते कार्य करत असतात. तर ही ज्ञान मंडळ संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून आज आपल्याला घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅम.
2: सर, विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे, त्याच्यात अनेक नोंदी आहेत, तरी सुद्धा ज्ञान मंडळ स्थापन करण्याची गरज का भासली, आणि ज्ञान मंडळ म्हणजे नेमकं काय किंवा विश्वकोशाच्या नोंदींपासून ते वेगळं कसं आहे याविषयी जरा आम्हाला सांगा.
3: मराठी विश्वकोश निर्मिती प्रक्रिया 60 सालापासून सुरू झाली हे सर्वश्रुत आहे, बरोबर. आणि त्याचा पहिला खंड हा 1976 साली प्रकाशित झाला. त्यानंतर जवळपास 39 वर्षानंतर 2015 साली 20वा खंड आला. पर्यायाने काय झालंय तर 20वा खंड 2015 साली आणि पहिला खंड 76 साली आला, त्यामुळे कालावधी हा खूप मोठा गेलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यातली माहिती ही काळाच्या ओघात अद्ययावत करणं गरजेचं ठरलं. 2015 साली नवीन मंडळ स्थापन झालं, त्याचे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष त्या काळचे आणि ते मंडळ यांनी असं ठरवलं की आता ही माहिती अद्ययावत करणं गरजेचं आहे जी आपली 31 खंडाच्या अंतर्गत आलेली आहे. शिवाय काही गोष्टी नव्याने पण त्याच्यात लेखन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग त्यांनी ज्ञान मंडळ ही संकल्पना कार्यान्वित करण्याचं ठरवलेलं. म्हणजे काय करायचं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या त्या विषयाचे ज्ञान मंडळ त्या त्या विषयात कार्य करणारे आपल्या महाराष्ट्रातली शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांना त्याचं पालकत्व द्यायचं आणि त्या त्या विषयांचं तिथे निर्मितीचं काम करून घ्यायचं. असा तर तो सर्वसामान्य ज्ञान मंडळाचा विषय आहे. आता प्रत्येक विषयाची व्याप्ती ही कालाच्या ओघात किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या युगात जागतिकरणाच्या युगात ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या प्रत्येक विषयाच्या. आता मला सांगायचं म्हणजे मानव विद्या कक्षेमध्ये आपल्या धर्म तत्वज्ञान इतिहास पुरातत्व विद्या किंवा सामाजिक शास्त्र ज्याच्यात अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र
2: म्हणजे मानवाशी संबंध
3: हा इतर सगळे विषय येतात. जवळपास आपण त्या काळी 60 विषय स्थापन करण्याचं

0: संकल्पित होतं, पण त्यापैकी 45 आपण विषय स्थापले त्या त्या विद्यापीठात. आता उदाहरण घ्यायचं, धर्मतत्वज्ञान हे दोन विषय आहे, पण त्याचे काय केलंय आपण, मुंबई विद्यापीठाला भारतीय धर्म आणि तत्वज्ञान असा एक विषय दिला, जागतिक धर्म आणि तत्वज्ञान आणि आधुनिक तत्वज्ञान, म्हणजे दोन विषयाचे तीन विषय, म्हणजे व्याप्ती वाढली, त्या अनुषंगाने आपण ज्ञान मंडळ स्थापन केली. बरोबर, हा तो सगळा विषय आहे. आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयात जे महत्वाचे कार्य करणारे अभ्यासक प्राध्यापक आहेत त्यांना त्याची समन्वयक पदाची जबाबदारी सोपवलेली, असा जो कार्य ज्ञान मंडळ.
1: म्हणजे विश्वकोशामध्ये जसं मानवीय विद्या आणि विज्ञान तंत्रज्ञान असे दोन भाग होते, तसंच ज्ञान मंडळामध्ये पण आहेत, आणि ज्ञान मंडळाच्या नोंदी ज्या आहेत त्या आधुनिक आहेत.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: सर, मग असा हा जो विचार प्रवाह, नवीन संकल्पना आणि या सगळ्यांचाच उहापोह या मानवीय विद्यामध्ये आलेला आहे का?
0: हो, नक्कीच. आपण बघितलं तर इतिहास हा आपल्याला असा सर्वसाधारण एक नजरेतून बघितलं तर तो असा साधारण आपल्या एका टप्प्यात दिसतो इतिहास, पण आपण ज्ञानमंडळाच्या अनुषंगाने त्याचं जे वर्गीकरण केलं चार उपविषयामध्ये, ह्याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल सखोलता आणि माहिती किती मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यावी लागेल. पहिले आपल्याला 1 ते 20 खंडाचं जेव्हा आपण काम करायचं तेव्हा छपाईच्या माध्यमातून चालायचं, आणि आपल्याला तिथे प्रत्येक खंड हा सर्वसाधारणपणे 1000 पृष्ठांचा असायचा, त्यामुळे आपल्याला शब्दसंख्येची मर्यादा होती. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व हे काम ज्ञानमंडळाच्या सहाय्याने संकेतस्थळावर प्रकाशित करणार आहोत, त्यामुळे आपली व्याप्ती मोठी आहे आणि आपण त्या अनुषंगाने पावले पण उचललेली आहे. प्रत्येक विद्यापीठाला की शैक्षणिक संस्थेला त्या त्या विषयाचं काम सोपवलेलं आहे.
1: सर, ज्ञान मंडळांची जेव्हा स्थापना झाली तर त्यांची संरचना कशा प्रकारची असावं असं काहीतरी ठरवलं असेल ना, तर ती कशी रचना असेल किंवा त्याच्यामध्ये मग कोणते घटक असतात आणि ह्या घटकांची सुद्धा काही भूमिका असेल तर त्याविषयी जरा सांगा.
0: हो, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा हा. आधुनिक तंत्रज्ञानाचा आता उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्या मदतीने आपण हे सगळं करतोय, याच्या अनुषंगाने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल आपण इथे करत आहोत. कामाचे विकेंद्रीकरण करत आहोत. आता विकेंद्रीकरण का हा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. छपाईचं काम चालायचं तेव्हा वाई हे मुख्य केंद्र होतं, तिथे निर्मितीचं काम चालायचं, पण आता आपण विकेंद्रीकरण करतो म्हणजे आपण सर्व शैक्षणिक संस्था किंवा त्या त्या विद्यापीठाशी आपण करार करून त्या त्या विषयाचं त्यांना काम सोपवलंय, म्हणजे फक्त आता हे वाई पुरतं नाही, संबंध महाराष्ट्र पुरतं हे काम चालेल. आता याची संरचना कशी आहे तर दोन स्तरावरची आहे, एक आपल्या विद्यापीठीय किंवा शैक्षणिक संस्थाच्या स्तरावरची आणि एक आपल्या विश्वकोश कार्यकारी मंडळ जे असतं त्याच्या स्तरावरची. आता त्याचं शैक्षणिक आणि विद्यापीठीय स्तरावरची संरचना अशी आहे, प्रमुख संपादक म्हणजे मंडळाचे अध्यक्ष, माननीय अध्यक्ष, विषयपालक हे मंडळाचे सदस्य असतात, त्याच्यानंतर पालक संस्था ज्याच्याशी आपण करार करतो त्या ज्ञान मंडळाच्या स्थापनेच्या बाबतीत, नंतर समन्वयक आणि तज्ज्ञ सल्लागार, नंतर लेखक, समीक्षक, वाचक, हे विद्यापीठीय स्तरावरचं, आणि विश्वकोश कार्यालय स्तरावरचं माननीय अध्यक्ष, प्रमुख संपादक, नंतर विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहाय्यक आणि संपादकीय सहाय्यक, असं ती संरचना आहे. आता यांचे प्रत्येकाची कामं वेगवेगळ्या टप्प्यावर वाटलेली आहे. विषयपालक काय करतात तर ते ज्ञान मंडळाला मार्गदर्शन करतात, कार्यशाळा, लेखक समीक्षकांची कार्यशाळा तिथे मार्गदर्शन करतात, आणि वेळोवेळी समन्वयकांना जिथे अडचणी आली त्याला सल्ला देतात. नंतर पालक संस्थेचं काय काम, तर आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध करून देणे, म्हणजे काय तर एक खोली, संगणक, इंटरनेट, एक टेबल वगैरे असं या, आणि लेखक समीक्षकांची जेव्हा कार्यशाळा घ्यायची असेल तेव्हा सेमिनार हॉल किंवा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध करून दिले, आणि शिवाय जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र देणे. नंतर आले समन्वयक. हे समन्वयक फार महत्वाचे घटक, यांच्यावर आपल्या सगळ्या कार्याची जबाबदारी ठेवलेली, म्हणजे काय तर समन्वयक हे विषयाची व्याप्ती ठरवण्यापासून, नोंद यादी ठरवण्यापासून, लेखक समीक्षकांची यादी ठरवण्यापासून, तर लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, स्वतः तपासणे आणि नंतर शेवटी विश्वकोश कार्यालयाकडे पाठवणे प्रकाशित करण्यासाठी. त्यानंतर तज्ज्ञ सल्लागार आहे. हे तज्ज्ञ सल्लागारांचं मुख्य कार्य समन्वयकांना वेळोवेळी सल्ला देणे. नंतर लेखकांचं काम काय तर लेखन करणे, समीक्षकांचं समीक्षण करणे, भाषांतरकारांचं काम आहे भाषांतर करणे, करत असताना मात्र काही पथ्ये पाळली पाहिजे.
1: हा, म्हणजे विविध नोंदींचं लेखन, भाषांतर करणे, असं हे कामाचं स्वरूप आहे. मग ह्या ज्या नोंदी आहेत या

0: सगळ्यांचा समन्वयक हा मुख्य कणा असतो.
1: बरोबर.
0: आणि त्यांच्यातर्फे ते काम केलं जातं.
1: हो.
0: आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटचा घटक वाचक.
1: हो.
0: ज्ञानमंडळाचा वाचक हा जो घटक आहे तो आधुनिक नोंदींचा उपयोग आपल्या वाचताना करून घेत असतो.
1: हो.
0: आता ही ज्ञानमंडळांची कार्यपद्धती ठरवण्यात आली असेल तर ती कशा प्रकारची असते?
1: ही कार्यपद्धती प्रामुख्याने आपण बघितलं तर तिथे लक्षात येईल की जवळपास समन्वयक हा मुख्य घटक आहे. त्यातील बऱ्याच गोष्टी त्यांना स्वतःला करायच्या आहे इतरांच्या मदतीने. सल्लागार असतील, तज्ज्ञ मंडळ असतील, विषय पालक असतील, किंवा आता विश्वकोशातली जी संरचना होती, विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहाय्यक संपादकी सहाय्य, यांच्या मदतीने सुद्धा त्यांनी आपलं नोंद यादी तयार करणे, व्याप्ती ठरवणे, नोंद लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, समीक्षण सोपवणे, प्राप्त करून घेणे, या बऱ्याचशा टप्प्यावर त्यांना काम करायचं असतं. नवीन लेखक यादी जोडली, नवीन लेखक समीक्षक तयार झाले तर त्यांची कार्यशाळा घेणे, नोंद लेखन कसं केलं गेलं पाहिजे या संदर्भातली कार्यशाळा घेणे, बैठका घेणे आणि इतर आनुषंगिक कामे ह्या समन्वयक गटाला करायचं असतं.
0: गेडम सर, ज्ञान मंडळ स्थापन झाली तर त्याच्यामागे नक्की काहीतरी उद्दिष्ट असेल, तर त्यांना जे कामाचं उद्दिष्ट नेमून दिलं आणि त्याचा उपयोग असा तो समन्वय साधण्यात आला त्यावेळेला, तर ह्या ज्ञान मंडळांची उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत?
1: उद्दिष्टे बघा, 1 ते 20 खंड आपले प्रकाशित झाले
0: विश्वकोशाचे.
1: अर्थातच पहिलं उद्दिष्ट हेच होतं, हे जे छापील झालेले खंड आहे त्यातली आलेली माहिती ही अद्ययावत करणे आणि जी माहिती नव्याने टाकायची आहे ती नव्याने भर घालणे, हे पहिलं उद्दिष्ट. दुसरे उद्दिष्ट आहे, आपण आता आंतरजाळाचं किंवा इंटरनेटचं युग आहे, आपण इथं बसून आपण अमेरिकेची माहिती वगैरे घेतो, त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वाचकाला त्यांच्या निकडीनुसार अत्यंत जलद गतीने ती अद्ययावत माहिती देणे गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: त्यासाठी आपण हे ज्ञान मंडळ स्थापन केलंय. नंतर आहे या कामामध्ये, जसं मी सांगितल्याप्रमाणे मगाशी, विषय पालक, पालक संस्था, समन्वयक, लेखक, समीक्षक, वाचक, या सगळ्या घटकांचा एक वर्तुळ तयार झालेला आहे आणि यांना आपल्याला सोबत घेऊन हे काम करायचं आहे. त्यामुळे की नाही, ह्या व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग अर्थातच वाढवणे, नंतर त्यांच्या निमित्ताने आपण नोंद प्रक्रिया किंवा ज्ञान निर्मितीचं काम करून घेणे, मराठी भाषेचा, मराठी विश्वकोशाचा अगदी पाड्यापर्यंत, दुर्गम भागापर्यंत प्रचार प्रसार करणे, नंतर जे अध्ययन अध्यापन करणारे अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहे, त्यांना संबंधित माहिती पोहोचवणे, नंतर स्पर्धा परीक्षा करणेवाले अभ्यास करणारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे,
0: हा फार त्यांना
1: उपयोग होणार, कारण हा फार महत्वाचा विषय आहे. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो की त्यांना ह्या आपल्या अमूल्य ठेवांचा वापर कसा करावा किंवा त्याच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात काही फायदा होत असेल तर तो त्यांच्यासाठी लाभदायक. नंतर आहे ज्यांना ज्यांना या एकाच विषयामध्ये रुची असेल त्या सर्वांचं एकाच व्यापक पातळीवर एक प्लॅटफॉर्म निर्माण करणे, आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्या तत्कालीन मंडळाने त्यांच्या अपेक्षेनुसार असा आहे की हे जर समजा वर्तुळ पूर्ण झालं आणि त्या वर्तुळाच्या माध्यमातून कामं अधिक जलद गतीने झाली तर भविष्यात त्या विषयाच्या संदर्भात मुक्त विद्यापीठ होईल अशी ती अपेक्षा, आणि हे फार महत्वाचं उद्दिष्ट तत्कालीन मंडळाने बघितलेलं. ज्ञान मंडळाच्या अंतर्गत प्रत्येक विषयाच्या ज्या ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत त्या www.marathiwishwakosh.org या संकेतस्थळावर त्या सगळ्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी तिथे अवश्य भेट देऊन त्याचा उपयोग करून घ्यावा.
0: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून विद्या व्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आज आपल्याकडे आले होते आणि त्यांनी ज्ञान मंडळ, मानव्य विद्या या विषयावर आपल्याशी संवाद साधला. सर, आपण आज इथं आलात आणि खूप छान माहिती दिली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आमच्याशी नक्की संपर्क साधून आपली मतं, सूचना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी.

0: सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: मराठी अभिजात मराठी
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम करगलीकर इन्फ्रास्ट्रक्चर
2: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही
3: साथ

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही दिमाखात उभी असलेली बिल्डिंग साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्यामधल्या या बिल्डिंगमध्ये अनेक जणांनी फ्लॅट्स बुक केलेले आहेत। फक्त साताऱ्यातलेच नाही तर पुणे मुंबई सारख्या शहरांमधूनही लोक साताऱ्यामध्ये घर घेत आहेत आणि याचं कारण काय, सातारा इतकं इतर लोकांना का अट्रॅक्ट करतंय याबद्दलच आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लँडमार्क टॉवर्स मध्ये घर घेतलेले मोहिते सर। नमस्कार मोहिते सर।
3: नमस्कार मॅडम।
2: साताऱ्यातल्या लँडमार्क टॉवर्स मध्ये जो 17 मजली टॉवर आहे तिथे तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तुम्ही स्वतः मुंबईमध्ये असता मग साताऱ्यामध्ये घर घेण्याचं कारण काय होतं?
3: येस मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला। सातारा तसं म्हणायला गेलं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे। साताऱ्याच्या जवळ महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, कास आहे आणि इतकी सुंदर पर्यटन स्थळ साताऱ्याजवळ असताना आपलंही घर कुठेतरी त्या पर्यटन स्थळांच्या जवळ असावं असा विचार मनामध्ये होता आणि त्या अनुषंगाने मी सचिन करत होतो। माझे नातेवाईक पण साताऱ्यामध्ये राहतात आणि सचिन करत असताना मला या कंगळाकरांच्या 17 मजली टॉवर विषयी माहिती मिळाली। मुंबई पुण्यात राहणारा कुठलाही वर्ग असेल, मी असेल किंवा अनेक लोक असतात, त्यांच्या प्रायोरिटीज असतात की उंच मजली टॉवर असावेत, अम्युनिटीज असाव्यात, स्पेशियस घरं असावीत, डेव्हलपर चांगला असावं आणि बांधकाम चांगल्या प्रकारे असावं आणि वेळेत मिळावं। आणि त्या अनुषंगाने कंगळाकर डेव्हलपर्स हे नाव मला सातऱ्यामध्ये ऐकायला मिळालं, त्यानुसार मी साईट व्हिजिट केल्यावरती हा भव्य आणि दिव्य प्रोजेक्ट साताऱ्यात पहिल्यांदाच होतोय आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतोय।
2: बरोबर।
3: माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि आमचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं, प्रोजेक्टची माहिती सांगितली गेली आणि एकूणच प्रोजेक्टच्या अम्युनिटीज, बांधकामाचं क्वालिटी आणि हे सगळं पाहता आम्ही पाहता क्षणी त्याच्या प्रमाण पडलो आणि आम्ही डिसाईड केलं की आपलंही घर याच ठिकाणी असावं।
2: आता खरं तर आपण जेव्हा पुणे मुंबईमध्ये राहतो तेव्हा आपल्याला सुद्धा टॉवरमध्ये किंवा उंच मजल्यांवर राहण्याची इच्छा असते, पण साताऱ्यामध्ये याचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे आपल्या इथे जरी मजले उंच असले तरी कदाचित फ्लॅटची जागा किंवा स्क्वेअर फीट छोटे असतात आणि तिकडे तुम्हाला काही मोठी जागा किंवा ऍम्पल पार्किंग या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळाल्या का?
3: डेफिनेटली, म्हणजे ऍज कम्पेअरिंग टू पुणे मुंबई म्हणा किंवा मुंबई बेस्पेसिकली, साताऱ्यामध्ये जे कंगळाकर डेव्हलपर्सने जे लँडमार्क

0: सेंटर काढलेलं आहे. याचे
1: हाँ हाँ
0: फ्लॅट्स खूप मोठे आहेत आणि 2 BHK ची साईज जी आहे जी आम्ही घेतलेलं आहे याची क्षमता मोठी असल्या कारणाने घरामध्ये खूप स्पेस जाणवते आणि ते पार्किंगची सुविधा आहे, पोडियम पार्किंग आहेत, खूप नाविन्यपूर्ण असं. म्हणजे मला ते मुंबई आणि साताऱ्यातला फरक असं सांगताच येणार नाही, म्हणजे ते मुंबई सारखंच आजकाल त्यांनी सगळं केलेलं आहे.
1: वा वा वा मोहिते सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करावा आणि तुमची अशीच भरभराट होत राहावी हीच आमची इच्छा आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम.
2: कंगळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118. ओळख 17 मजली. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंगळकर इन्फ्रास्ट्रक्चर्स हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाऊनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भावधारा कार्यक्रम.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतल्या गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय. आणि आशियाई युवा हॉकी फाईव्ह अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. आता सविस्तर बातम्या. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतरमंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकार उद्या लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहे. सोमवारच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य कृती किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी 2024 केलेल्या कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतील. प्रश्नपत्रिका फुटणं आणि परीक्षांमधील गैरप्रकार यासारख्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसंच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. आकाशवाणी दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. विकसित व्हायब्रंट विलेज उपक्रमामधील सहभागींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 400 अधिक तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 ते 30 जून दरम्यान 2 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 गावांचा समावेश होता. 27 कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण

से आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 कारगिलच्या शिखरांवर असाधारण शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांबद्दल देश सदैव कृतज्ञ राहील. त्यांचं अदम्य धैर्य, सर्वोच्च बलिदान, कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 3 देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 युरोपीय देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणं आणि परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणं या उद्देशानं उच्चस्तरीय बैठक घेतली, तसंच भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात सुरू असलेली निदर्शनं आता अधिक तीव्र झाली आहेत. जम्मू काश्मीर जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं आजपासून 2 दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला असून याची सांगता मुझफ्फराबादकडे काढल्या जाणाऱ्या पदयात्रेनं होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते उमर नझीर काश्मीरी आणि अॅडव्होकेट ख्वाजा मेहरान यांनी दालद्यालमध्ये संपूर्ण बंदची हाक दिली आहे आणि मिरपूर विभागातल्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. वाढती महागाई, विजेचे चढे दर आणि मानवी हक्कांवरील निर्बंधांमुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्यानं हे आंदोलन तीव्र झालं आहे. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यासाठीच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय गटातील प्रवेशिका सादर करण्याची मुदत ऑगस्टच्या मध्यापर्यंत आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. सिक्कीममध्ये नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून गंगटोकला सुरक्षितरित्या परतली आहे. यानिमित्त सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं एका सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. यात्रेकरूंनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव सांगितले आणि ही पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल असीम समाधान व्यक्त केलं. यावर्षी नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा तर तिलक वर्मानं 29 चेंडूत 9 बाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18 षटकापर्यंत 129 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या अनहद सिंगनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात नायगरा ऑन द लेक इथं झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अनहद सिंग हिनं इजिप्तच्या रुकया सालेमचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी अनहद ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 18 वर्षीय अनहदनं दुसऱ्या मानांकित सालेमचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. इजिप्तच्या खेळाडूंची गेल्या 16 वर्षांची मक्तेदारी मोडत एकही गेम न गमावता अनाहतनं हा ऐतिहासिक विजय मिळवला. ओमानमध्ये पार पडलेल्या युवा हॉकी फाईव्ह आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय युवा संघानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाह आणि शाहरुख अली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. पहिल्यांच्या स्पर्धेत चीनविरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. दोन्ही संघांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियानं खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत छत्तीसगड, गुजरात आणि गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात.
कारगिल विजय

0: दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फॉईज अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजय कामगिरी। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळची 8:40 झालेली आहेत। आता पुष्पा पागधरे यांना सुरुवातीला ऐकूया भावधारा कार्यक्रमात।

0: 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 9 वाजलेले आहेत। आता प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 76।

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 6वा भाग.
1: गेटवे ऑफ इंडियाचं स्वरूप निश्चित करताना लोकांच्या सूचना सरकारनं लक्षात घेतल्या. त्याबद्दलची माहिती आपण मागच्या भागात ऐकली आहे. यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे या डिझाईनला देशाची राजधानी नवी दिल्लीची आखणी करणारे आर्किटेक्ट एडविन ल्युटेन्स यांनी मान्यता दिली होती. ल्युटेन्सवर मुघल किंवा इंडो सार्सेनिक वास्तुशैलीचा प्रभाव होता आणि त्याचंच प्रतिबिंब गेटवे ऑफ इंडियाच्या संकल्प चित्रातही स्पष्टपणे पडलेलं होतं. जॉर्ज विटेटनं डिझाईन केलेल्या आणि एडविन ल्युटेन्सनं मंजूर केलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या आराखड्याला मुंबई प्रांताच्या सरकारनं मान्यता दिली नसती तरच नवल.
2: जनतेकडून आलेल्या सूचनांचा विचार करून तयार केलेलं नवीन स्केल मॉडेल लोकांना पाहण्यासाठी टाउन हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. नवीन डिझाईन आणि एकूणच प्रकल्पावर लोकांचं आणखीही काही म्हणणं असल्यास त्याचाही विचार करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. नव्यानं आखणी केलेल्या डिझाईनवरही लोकांच्या सूचना येत होत्या. पण तेवढ्यातच सोमवार 31 मार्च 1913 या दिवशी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांच्या हस्ते नियोजित गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला. पायाभरणी करताना त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे त्या दिवशीच्या वर्तमानपत्राच्या प्रती आणि काही चलनी नाणी एका हवाबंद डब्यात घालून पायाच्या दगडाबरोबर ठेवण्यात आली.
1: भारताचा दौरा आटपून इंग्लंडला परत जाताना पंचम जॉर्ज यांनी लॉर्ड सिडनेहॅम यांच्याकडेच अपोलो बंदरावर त्यांच्या भेटीची आठवण म्हणून भव्य वास्तू उभारण्याची इच्छा प्रकट केली होती. सिडनेहॅम यांचा मुंबईच्या गव्हर्नर पदाचा कालावधी 5 एप्रिल 1913 या दिवशी संपत होता. अपोलो बंदरावर गेटवे उभारण्याची इच्छा त्यांच्यापाशीच राजानं व्यक्त केली होती. त्यामुळे राजाच्या इच्छेनुसार उभारण्यात येणाऱ्या गेटवेची पायाभरणी आपल्या कारकिर्दीतच व्हावी या विचारानंच कदाचित डिझाईनला अंतिम स्वरूप मिळण्यापूर्वीच हा समारंभ आयोजित केला असावा. समारंभाच्या वेळी सिडनेहॅम यांनी गेटवे ऑफ इंडियाचं डिझाईन, त्यावर जनतेनं केलेल्या सूचना, त्यातल्या काही सूचनांवर विचार करून डिझाईनमध्ये करण्यात आलेले बदल इत्यादींचा आढावा घेतला. नव्यानं तयार झालेल्या डिझाईनवरही लोकांच्या काही सूचना असल्यास त्यांचाही विचार करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी लोकांना दिलं.
2: सिडनेहॅम यांनी आपल्या भाषणात ताजमहाल हॉटेलचाही उल्लेख केला. ते म्हणाले, देशातल्या एका उत्तम दर्जाच्या हॉटेलच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियाची वास्तू उभी राहणार आहे. त्या हॉटेलच्या बांधणी आणि सौंदर्याशी गेटवेची तुलना आणि स्पर्धाच होऊ शकत नाही. पण समुद्रातून येणाऱ्या प्रवाशाच्या नजरेला प्रथम दिसेल ती गेटवे ऑफ इंडियाचीच वास्तू असेल. ते पुढे म्हणाले,
3: अँड वेन द विजिटर लँड्स अँड लुक्स अप ऍट मास टावरिंग 80 feet अबव हिम द लास्ट इम्प्रेशन क्रिएटेड विल बी दॅट ऑफ इनएडिक्वेट प्रपोर्शन्स. मोर ओव्हर इट इज नॉट द साईज अलोन दॅट अरेस्ट अँड रिवेट्स आय द गेटवे ऑफ इंडिया will stand out in shining white marble emphasized by the dark shadows flung by

0: the Indian sun. There will be nothing like it along the harbour face, nothing that could compete with its pure brilliancy.
1: याचा साधारण अर्थ असा, जेव्हा प्रवासी किनाऱ्यावर पाऊल ठेवेल तेव्हा त्याच्या मनावर ठसेल ती या 80 फूट उंच वास्तूची डोळ्यात न मावणारी भव्यता. केवळ आकारामुळेच नाही तर पांढऱ्या शुभ्र चमकदार संगमरवरामुळेही पाहणाऱ्याची नजर या वास्तूवर खिळून राहील. संपूर्ण बंदरावर हिच्या तेजाशी स्पर्धा करू शकणारी दुसरी कुठलीच वास्तू असू शकणार नाही. सिडनेहॅम यांनी त्यांच्या शब्दातून गेटवे ऑफ इंडियाचं जिवंत चित्रच श्रोत्यांसमोर उभं केलं.
2: गेटवेसाठी निवडण्यात आलेल्या हिंदू मुसलमान पद्धतीच्या वास्तुशैलीचं समर्थन करताना ते म्हणाले,
0: द डिझाईन विल, एज आय हॅव सेड, रिप्रेझेंट द आर्ट ऑफ इंडिया, हिंदू अँड मोमेडन इन हॅपी कॉम्बिनेशन. दॅट दिस मेमोरियल मे सिम्बलाइज द ऍडव्हान्स ऑफ दीज टू ग्रेट कम्युनिटीज हँड इन हँड टुवर्ड्स नेशनहुड अंडर द गायडन्स ऑफ ब्रिटिश रूल इज माय अर्नेस्ट होप.
2: याचा साधारण अर्थ असा, हे आरेखन म्हणजे हिंदू आणि मुसलमान शैलीचा समन्वय असलेल्या भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. ब्रिटिश सत्तेच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही महान समुदाय हातात हात घालून राष्ट्रभावना जपण्याच्या दिशेनं प्रगती करण्याचं हे भव्य स्मारक प्रतीक ठरेल अशी मला अगदी अंतःकरणापासून आशा आहे. मात्र ही वास्तू जेव्हा उभी राहील ती पाहायला आपण या देशात नसणार अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
1: सिडनेहॅम यांच्या जागी आलेले मुंबई प्रांताचे नवीन गव्हर्नर लॉर्ड वेलिंग्डन यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या उभारणीला प्राथमिकता देऊन सप्टेंबर 1913 सर्व सूत्र आपल्याकडे घेतली. लोकांच्या सूचनांचा विचार करून त्यात शक्य तेवढे बदल करायला सुरुवात केली. समुद्रात थोडा भराव घालून त्यावर गेटवे ऑफ इंडिया निर्माण करावं, यामुळे तिचा दर्शनी भाग समोरच्या रस्त्याच्या सरळ रेषेत येईल ही महानगरपालिकेचे काउन्सिलर जोसेफ बाप्टिस्टा आणि इतरही काही लोकांनी केलेल्या सूचना त्यांनी स्वीकारल्या. त्याचप्रमाणे जॉर्ज विटेटच्या योजनेनुसार नव्यानं उभं राहणारं गेटवे रस्त्यावरूनही सहज नजरेला पडावं म्हणून आजच्या रिगल सिनेमा पर्यंतच्या सर्व इमारती ताब्यात घेऊन मिरवणुकीचा भव्य मार्ग तयार करण्याच्या दिशेनंही त्यांनी विचार सुरू केला.
2: एप्रिल 1914 भराव घालण्यात येणाऱ्या जागेचे आराखडे महानगरपालिकेला सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे जनतेच्या माहितीसाठी ते वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध करण्यात आले. अपोलो बंदरावर भराव घालून एकूण 6,500 चौरस मीटरची नवीन जमीन समुद्राकडून मिळवण्यात येणार होती. त्यातल्या अगदी दक्षिणेकडच्या टोकावर जवळपास 1500 चौरस मीटर जागेवर गेटवे ऑफ इंडिया उभं राहणार होतं. गेटवेच्या समुद्राकडच्या बाजूच्या पायऱ्या थेट समुद्रात उतरणार होत्या.
1: गेटवेची जमिनीकडची बाजू थेट वेलिंग्टन चौकाच्या दिशेनं पाहणार होती. गेटवेच्या अगदी समोर भव्य बाग तयार करण्यात येणार होती. बाग आणि गेटवेच्या मधल्या मोकळ्या जागेत किमान 2,000 लोक एकत्र येऊ शकतील एवढी 5,000 चौरस मीटरची मोकळी जागा ठेवण्यात आली होती. बागेच्या मागे असलेल्या रॉयल बॉम्बे यॉट क्लब चेंबर्स, क्लबच्या मागच्या इमारती आणि त्यांच्या मागे असलेल्या तोफखान्याचा मोकळा प्लॉट या जागा ताब्यात घेऊन तिथली सगळी बांधकामं तोडून त्या ठिकाणी खास मिरवणुकीसाठी लांब रुंद रस्ता तयार केला जाणार होता. जमिनीवरून थेट गेटवे ऑफ इंडिया दिसावा यासाठी अशी आखणी केली होती.
0: आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 6वा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन श्रोते आता आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.

0: म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोकं येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

शंकर महादेवन, शिवरंजनी आणि सहकार्याने गायलेलं हे गीत होतं साने गुरुजी यांचं. साने गुरुजी या सिनेमातलं संगीत दिलं होतं नरेंद्र भिडे आणि राहुल रानडे यांनी. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला आणि आता प्रसारित करीत आहोत सामुदायिक गाण्याचा पाठ, आज उडिया भाषेचा पाठ.

0: तुमने गाना सीख लिया, इसे अब तुम सब मिलकर गाओ देखें।
1: 1 2 3

0: पूर्वजा पाध्ये यांनी गायलेलं मान अपमान या नाटकातलं हे पद होतं काकासाहेब खाडीलकरांचं, आणि याला संगीत दिलं होतं गोविंदराव टेंबे यांनी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाऊनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: झाली सोय
2: कशाची?
1: बँकेच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

प्रदीप नाटेकर यांनी गायलेलं मंदार माला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांना चल रे लक्षा मुंबईला या सिनेमातल्या गाण्यासाठी.

0: शंकर महादेवन यांच्या स्वरात लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर आणि अजित परब यांची रचना होती आणि अजित समीर यांचं संगीत.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
2: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
4: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर रोडण टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग काळात महत्वाच्या वाटतात.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: झपाटलेला दोन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना होती आणि अवधूत गुप्ते यांचं संगीत. सकाळचे 10:24 झाली आहेत.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

माळ्यावरचं फूल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. शांता शेळके यांची रचना होती आणि विश्वनाथ मोरे यांचं संगीत. श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन, राग मेघ. द्रुतगत एक तालात निबद्ध असून

त्यांना तबला साथ केली आहे अजित पाठक यांनी. ऐकूया पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग मेघ.

पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरी वादन आपण ऐकलं, राग मेघ. त्यांना तबला साथ केली होती अजित पाठक यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 10:55 होत आहेत. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करीत आहोत. त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल.

0: साथियों, मुझे विश्वास है इसे सुनकर आपके मन को बहुत अच्छा लगा होगा। मुझे देव वर्मा जी पर बहुत गर्व है। पारंपरिक संगीत को लोकप्रिय बनाने का उनका प्रयास बहुत ही सराहनीय है। मेरा आग्रह है कि आप भी अपने आसपास के पारंपरिक वाद्य यंत्र की जानकारी सोशल मीडिया पर जरूर शेयर करें। आपकी यह कोशिश दूसरों को भी पारंपरिक भारतीय संगीत से जरूर जोड़ेगी। मेरे प्यारे देशवासियों, कल 27 जुलाई को भारत रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी की पुण्यतिथि है। डॉक्टर कलाम के व्यक्तित्व में कई प्रेरक रूप थे, लेकिन उनके हृदय के सबसे करीब एक शिक्षक की भूमिका थी। वे बच्चों और युवाओं को बड़े सपने देखने के लिए प्रेरित करते थे। संयोग से इसी हफ्ते हम गुरु पूर्णिमा का पावन पर्व मनाएंगे। हमारे माता पिता हमारे पहले गुरु होते हैं। स्कूल के शिक्षक हमें अक्षर ज्ञान देते हैं। गुरु पूर्णिमा ऐसे सभी गुरुओं के प्रति कृतज्ञता जताने का अवसर है। मैं देश के सभी शिक्षकों और गुरुजनों को श्रद्धापूर्वक प्रणाम करता हूं। साथियों, कुछ ही सप्ताह बाद हम अपनी स्वतंत्रता का महापर्व भी मनाएंगे। 15 अगस्त हर भारतीय के लिए गर्व का दिन है। ये उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया। उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है। इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं। साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है। हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है। इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है। अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है। साथियों, हर वर्ष 15 अगस्त से पहले आप मुझे बहुत से विचार और सुझाव भेजते हैं। इस वर्ष भी आप अपने विचार MyGov पर जरूर साझा कीजिए। मुझे आपके सुझावों का इंतजार है। साथियों, मन की बात में आज इतना ही। अगले महीने हम फिर मिलेंगे। देशवासियों की अनेक नई उपलब्धियां और प्रेरक प्रयासों के साथ, तब तक के लिए मुझे अनुमति दीजिए। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और FM गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण FM रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा।
2: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है। टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें। कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है। यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है। आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है।
1: ये कार्यक्रम आकाशवाणी
3: मुंबई केंद्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही। आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे। आज कारगिल विजय दिवस आहे। हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे। हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो। कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखरं, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर होती. मात्र आमच्या सैनिकांचं मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होतं. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे. मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही, तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे. याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियल पासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियल पर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDO पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDO कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या

भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात.

त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हाताने विणण्याचं काम सुरू होतं। दोन कारागिरांना एक चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात। ही कला अनोखी आणि पर्यावरण पूरक देखील आहे। तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते। पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता। अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला। त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं। गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत। या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला। लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले। गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं। त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली। आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे। या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे। आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत। व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत। अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल। मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही, तर ती आपलेपणाची भावना देखील आहे। सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो। तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे, पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही, तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे। उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे। यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत। आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे। या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली। परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे। मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात। केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली। आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे। या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे। जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो, तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात। मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली। भाडच परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली। या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला। यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला। येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। मित्रांनो, एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं। इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली। मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे। जवळपास 60

वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणत 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी, तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी, आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे, हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी
ही एक अभिमान

मानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकच्छा सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाउल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉ कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण

0: गुरु पौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत. आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरु पौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार माय गव्हवर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बातमध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. हा मराठी अनुवाद पुन्हा प्रसारित करण्यात येईल रात्री 8 वाजता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, मध्याह्नीचे 12 वाजलेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्य म्हणजे चढ उतार, सुख दुःख, हार जीत असं दोन्ही स्वरूपाचं असतं. आणि म्हणूनच दुःखात असताना निराश व्हायचं नसतं. मी जिंकणार आहे, मी स्वतः सक्षम आहे असं सतत मनाला सांगून मनाला खंबीर बनवायचं असतं. आणि एकदा का असं मन खंबीर झालं की आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणं जमतं, किंबहुना ते जमवता येतं. मैत्रिणींनो, आपण म्हणतो पण हे फार सोपं नसतं. यासाठी प्रचंड जिद्द, मनाची कणखरता अतिशय आवश्यक असते. आणि अशाच वेळी मनात असं एखादं गाणं येतं,

0: मैत्रिणींनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत खरंच एक सुंदर वाट जिला दिसली आणि त्या वाटेवर जाऊन परिस्थितीशी झुंज देऊन यशाचा किनारा गाठलाय. मैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी या मैत्रिणीचे पती अमित चांदोरकर यांच्या अकाली निधनानंतर अस्मिता चांदोरकर ज्या पूर्वाश्रमीच्या आहेत शीतल मुळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लहान मुलाचं संगोपन कसं करायचं, घर कसं चालवायचं, मुलाचं भविष्य कसं घडवायचं असे अनेक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. मात्र त्यांनी परिस्थितीसमोर हात टेकले नाहीत. अत्यंत काबाड कष्ट करत दिवस रात्र मेहनत केली आणि घराची जबाबदारी पेलली. मुलाच्या शिक्षणात सुद्धा कोणतीही कमतरता पडू दिली नाही. संसाराची आणि मुलाची जबाबदारी सांभाळताना शीतल यांचं स्वतःचं शिक्षण खूप मागे सुटलं होतं. जवळपास 23 वर्षाचा मोठा खंड पडला होता आणि कायद्याचा कठीण अभ्यास करणं सोपंही नव्हतं. पण मैत्रिणींनो, मनात असलेली जिद्द, कायदेतज्ञ होण्याची इच्छा आणि कुटुंबाकडून मिळालेलं प्रोत्साहन यामुळे त्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयात पाऊल ठेवलं. अनेक आव्हानांचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे आपली वकिलीची पदवी त्यांनी सन्मानाने प्राप्त केली आहे. आणि मैत्रिणींनो, विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आर्यन याने सुद्धा याच वर्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करत मास्टर शेफ बनण्याकडे यशस्वी पाऊल टाकलंय. आई आणि मुलगा दोघांनीही एकाच वर्षी मिळवलेलं हे दुहेरी यश, याबद्दल या मायलेकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच असं म्हणता येतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर वय आणि वेळ याचं बंधन पडत नाही. मैत्रिणींनो, आज आपण अस्मिता चांदोरकर अर्थात पूर्वाश्रमीच्या शीतल मुळे यांना आज आमंत्रित केलंय. चला तर मैत्रिणींनो, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यांची ही यशोगाथा. शीतलताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल तुमचं आणि तुमचा मुलगा आर्यन याचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी सांगितलं की तुमची जी कहाणी आहे, एका खडतळ प्रवासातून तुम्ही यशस्वी मार्गाकडे निघालेले आहात, तुम्ही आणि अर्थात तुमचा मुलगा सुद्धा. सुरुवातीला सांगा, तुमचं माहेर कुठलं, शिक्षण काय झालंय?
1: माझं माहेर रत्नागिरीतलंच. माझी आई शिक्षिका होती, माझे वडील प्रायव्हेट नोकरीला होते. माझं शिक्षण सगळं आई शिक्षिका असल्यामुळे कळझोंडी या गावात झालं. पहिली ते चौथी माझं शिक्षण तिकडेच.
0: अच्छा.
1: आणि पाचवीला मी पटवर्धन हायस्कूलला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही दोघंही बहीण भावंड आम्ही दोघंही पटवर्धनलाच जात होतो.
0: बर.
1: पाचवी ते दहावी पर्यंत माझं सगळं शिक्षण पटवर्धन हायस्कूललाच झालं. 10वी माझी 96 सालात झाली. त्याच्यानंतर 11वी 12वी गोगटेला झालं. आणि 12वी नंतर माझा भाऊ जेव्हा इंजिनिअरिंगला गेला त्यावेळेस मग मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले. मग आम्ही दोघंच तिथे राहायचो मुंबईला. आई नोकरी आणि बाबा नोकरीला असल्या कळल्यामुळे ते रत्नागिरीतच होते. मग आम्ही दोघंच मुंबईमध्ये असायचो. त्याच्यामुळे माझं शिक्षण पुढे थांबलं कारण भावाची जबाबदारी माझ्यावरती आली.
0: बर.
1: मग काय नोकरी शोधायला सुरू

0: हिम्मत केली, नोकरी झाली माझी. 12वीनंतर मी मुंबईमध्ये जॉब केले. चाललं होतं, व्यवस्थित होतं. बालपण पण एकदम मजेशीर आनंदात गेलेलं होतं, कारण चार भावांची एकटी बहीण म्हटल्यानंतर जरा लाडातच होते.
1: बरोबर.
0: हा, त्यामुळे फार आनंद होता.
1: अच्छा.
0: असं काही जास्त खडतर असं नाही गेलं, छान होतं एकंदरीत.
1: आणि मग आता म्हणाला तसं की 12वीनंतर तुम्ही शिक्षण थांबवलं.
0: शिक्षण थांबवलं म्हणजे कसं, तिकडे मुंबईमध्ये गेल्यानंतर आईला तेवढं शक्य नव्हतं की दोघांची शिक्षण करणं. त्याच्यामुळे मग मी प्रायव्हेट कोर्स केले कम्प्युटरचे वगैरे.
1: अच्छा.
0: भावाचं त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, आईला त्याला सपोर्ट केला मी. आणि तो इंजिनियर झाला त्याच्यानंतर मग काय, तिथपर्यंत मी चांगला जॉब करत होते त्यामुळे मी परत शिक्षणाचा विचार नाही केला की करायचा हवंय आपल्याला. 12वी झालंय, चांगला जॉब आहे, ठीक आहे, चाललंय, व्यवस्थित चाललंय, त्यामुळे समाधानी होते असं हे नव्हतं.
1: अच्छा.
0: व्यवस्थित चाललेलं.
1: परत रत्नागिरीकडे कशा?
0: लग्न झालं 2004 सालामध्ये. त्याच्यानंतर मग मी रत्नागिरीत आले.
1: अच्छा.
0: हा, 2004लाच नाही आले, 2008ला मी रत्नागिरीत आले. तिथपर्यंत मी नोकरीच करत होते मुंबईत.
1: बर.
0: 2005ला माझा मुलगा झाला. त्याच्यानंतर तो जवळजवळ 4 वर्षाचा होता. मग तो तिकडे प्रायमरीला जायला लागल्यावर मग सगळ्यांचे बाबा बघितल्यावर मला पण माझ्या बाबांकडे जायचंय. त्याचे बाबा इकडेच होते रत्नागिरीमध्ये. मग काय करायचं डिसिजन घेतला. ठीक आहे म्हटलं, आता जाऊया रत्नागिरीत. तो सारखा बाबा बाबा करतोय म्हटल्यानंतर मग रत्नागिरीत जाऊया आणि तिथे सेटल होऊया.
1: अच्छा.
0: 2008 सालात मी रत्नागिरीत आले. मग तो इथे शाळेत जायला लागला प्रायमरीला. त्याच्यानंतर मग चालू झालं वैवाहिक आयुष्य इकडचं. तिकडे काय माहेरी असतेपर्यंत आपल्याला त्रास नसतो सगळ्यांचा. सासरी आल्यानंतर मग चालू झाल्या जबाबदाऱ्या, मुलाचं शिक्षण, नवरा, घरातल्या जबाबदाऱ्या सगळं चालू झालं. मग इथे आल्यानंतर कोचिंग क्लासेसला मी जॉबला लागले. तिकडे मी छान क्लासेसमध्ये होते. त्याच्यानंतर मग जबाबदाऱ्या हळूहळू 2-3 वर्ष मी तिथे जॉब केला. भाऊ माझा अमेरिकेला गेला त्याच्यामुळे मग आई एकटी राहिली. मग परत त्याला मी मुंबईत पाठवला. मग त्याचं शिक्षण सगळं तिकडे झालं. 2री ते 6वी तो तिकडे होता
1: मुलगा.
0: हा, मुलगा आईकडे, आई बरोबर एकटा, कारण आई तिकडे शिफ्ट झाली रिटायरमेंट नंतर. मग त्याचं शिक्षण तिकडे चालू होतं, मी इकडे, मग माझे मिस्टर इकडे. मग अशी दर आठवड्याला मी मुंबईत जाऊन त्याची चौकशी, आईची चौकशी अशी करत करत चालले होते दिवस. मग 2014मध्ये माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट झालं. 6 दिवस कोमात होते. 7व्या दिवशी ते गेले. आता करायचं काय, फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आली. करणार काय, कारण नेमके ज्या दिवशी ऍक्सिडेंट झालं त्या दिवशी मी नेमकी इथे नव्हते, मी पुण्यात होते. माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यासाठी मी गेले होते. मग कळलं मला ज्या वेळेस की ऍक्सिडेंट झाले, मला फोन आला की असं असं झालंय, तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी पुण्यात आहे. मला असं कल्पना नव्हती एवढी की एवढं मेजर ऍक्सिडेंट झालं असेल म्हणून. कारण कसं झालं, कधी फास्ट गाडी चालवणं हा प्रकारच नव्हता. म्हणजे मी असं समजत होते की जस्ट हात वगैरे पाय वगैरे मोडला असेल. पण नाही, जेव्हा मी आले आणि जी भयान परिस्थिती मी बघितली, ते फार मला, म्हणजे मी हादरूनच गेले की असं वाटलंच नव्हतं मला की एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल. हे टोटली कोलॅप्सच झाले मी. आता पुढे काय करायचं? 6 दिवस मी कसे तरी ढकलले. 7व्या दिवशी काय शेवटी देवाच्या मनात होतं तेच झालं. ते गेले, म्हटलं आता करायचं काय, फार मोठं आहे. मग पोलीस केस आणि ह्या त्या सगळ्या चालू झाल्या, ऍक्सिडेंट. जवळजवळ हे गेल्यानंतर मी 13व्या दिवशी जी बाहेर पडले होते ना, ती 10 वर्ष केस लढत होते. 2021ला माझी केस क्लिअर झाली. 2021 सालापर्यंत मी दर 4 दिवसांनी, दर 8 दिवसांनी कोर्टामध्ये, दर 8 दिवस कोर्टामध्ये. सपोर्टला कोणी नाही, मी एकटीच. एवढं टेन्शन आलेलं की काय मोठा प्रसंग माझ्या आयुष्यात एवढा मोठा घडलाय की आपण त्याला तोंड कसं द्यायचं. मुलगा माझा 4थीत होता त्यावेळेस, त्यालाही काही समजत नव्हतं. पण आई होती त्याच्यामुळे त्याची जबाबदारी तिने पेलली होती, त्याच्यामुळे मी इकडे करू शकले सगळं. मग चालू झाल्या केस, केसवर केस. तो समोरचा आरोपी हजर नव्हता, ते टेन्शन. अशी गेली 10 वर्ष झाली, केस चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या लॉयर होत्या तिवरेकर मॅडम, त्यांनी मला फार सपोर्ट केला. त्यांनी त्याला पकडून आणणं, एवढं समन्स काढणं, या सगळ्या गोष्टी भरपूर त्यांनी मला मदत केली. अशा तऱ्हेने कोर्ट केस 2021 साली ऑक्टोबरमध्ये क्लिअर झाली. त्या 10 वर्षात मी वकिली काय असते हे शिकले. की खरंच आपण खूप मागे आहोत, ज्या माणसांना काहीच कळत नाही ते परिस्थिती मला शिकवलं. की वकील कोर्टात आपल्याला काय सांगतात काय नाही हे सामान्य

0: ते माणसाला कळणं फार कठीण असतं.
1: खरंय.
0: ते अनुभव मी घेतले, त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, आपण पण वकीलच व्हायचं.
1: अरे वा.
0: त्या 10 वर्षांनी मला शिकवलं की वकिली काय असते आणि खरंच लोकांना आपली गरज आहे. म्हणून मग मी तेव्हा मनाशी ठरवलं की आपण वकील व्हायचं.
1: अच्छा,
0: मग
1: म्हणजे
0: 2021 ला माझ्या केसचा रिझल्ट लागला आणि डिसेंबरमध्ये मी लॉची CET दिली, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं मी.
1: बर.
0: त्याचा अभ्यास सुद्धा कसं, घरची जबाबदारी सगळ्या गोष्टी सांभाळत तेवढं शक्य होत नव्हतं.
1: बरोबर.
0: माझा भाऊ आहे, मानलेलाच भाऊ आहे, तो
1: अच्छा.
0: माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा होता. तू कर म्हणाला, मी आहे तुझ्या पाठीमागे. मग अभ्यास मी कसा केला CET चा, खेडला माझा नंबर लागला होता.
1: अच्छा.
0: घरडाला मग आम्ही सकाळी इथून 5:30 वाजता निघालो. काहीच नॉलेजच नव्हतं CET काय असते, अभ्यास कसा करायचा, जस्ट जनरल नॉलेज मोबाईलवरती अभ्यास करून वाचलं, त्याच्यावरती मी परीक्षा दिली. त्याच्यात मला 100 पैकी 87 मार्क मिळाले. मला वाटलंही नव्हतं की मी पास होईन, म्हणजे मला हेच नव्हतं, अपेक्षाच नव्हती. मग त्याचे कॅप राऊंड चालू झाले. कॅप राऊंडला मी रत्नागिरीतलं एकच कॉलेज घातलं होतं, कारण ह्याचं शिक्षण, शाळा सांभाळून, याला सांभाळून सगळं करायचं म्हटल्यानंतर 2 कॅप राऊंडला माझं नावच लागलं नव्हतं. म्हटलं आता काय माझं नाव लागत नाही, संपले म्हटलं चान्स नाही. मग 3रा कॅप राऊंडला माझं रत्नागिरी कॉलेजला नाव लागलं.
1: अच्छा.
0: मग ॲडमिशन, मग सगळी प्रोसिजर सगळ्या झाल्या, मग जूनमध्ये आमचं कॉलेज चालू झालं.
1: तर अशा प्रकारे तुम्ही जो मधला 23 वर्षाचा गॅप होता तो भरून काढला आणि आता म्हणालात तसं की मनाने खंबीर झालात आणि तिथली जी 10 वर्ष तुम्ही केस लढताना जी परिस्थिती सगळी बघितलीत त्यावरून एक तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा वकील व्हावं आणि अशा अनेक लोकांची मदत करावी.
0: हो, कारण ती गरजच आहे आता समाजाची.
1: बरोबर.
0: कारण समाज एवढा पुढे गेलेला आहे ना की आपण स्त्रिया असं मागे राहतो, पण स्त्रियांनी खरं तर खरंच खूप पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. स्त्रिया जर अशा घरात राहिल्या, म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया अशा घरातच राहतात, तसं न करता स्त्रियांनी खंबीर व्हायला हवं हे मला मनातून कुठेतरी वाटलं. म्हणून मी म्हटलं आपण किती वर्ष कोणावरती अवलंबून राहायचं, आपल्याला कुठे ना कुठेतरी उभं राहायचंच आहे. म्हणून जिद्द मनाशी ठरवली आणि उभी राहिले.
1: अच्छा. आणि अशा पद्धतीत तुम्ही ऍडमिशन घेऊन म्हणजे प्रत्यक्ष या कोर्सला सुरुवात
0: केली.
1: पण मग आता कसं असतं, कॉलेज म्हटलं की एक ते लाईफ किंवा ते वय हे ठराविक वेगळं असतं,
0: तोही
1: थोडस मला
0: वाटतं ना. कारण कसं झालं, जस्ट 12वी होऊन आलेली मुलं आणि आपण त्याच्या 42 वर्षाचे आपण त्याच्यामध्ये स्टुडंट असलो, किंवा थोडंसं ऑकवर्ड वाटतं, थोडे पहिले 6 महिने असं वाटलं. पण माझा स्वभाव तसा नाहीये, सगळ्यांना असं मिळून मिसळून घेण्याची, त्यामुळे मुलं सगळी एकरूप झाली. असं त्यांनी मला वेगळं नाही टाकलं की तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुम्हाला कसं इन्व्हॉल्व करून घेऊ असं वगैरे नाही केलं. सगळे बोलत होते माझ्याशी व्यवस्थित. ती 5 वर्ष माझी फार, म्हणजे मी कॉलेज लाईफ जे सोडलं होतं 12वीनंतर ते मी एन्जॉय केलं
1: पुन्हा एकदा
0: एन्जॉय केलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वयाचं बंधन नाहीये की आपण कुठलंही एन्जॉय, कॉलेज जर सोडलंय आणि आपण एन्जॉयमेंट करायची राहिली तर ती आपण तिथे पूर्ण करून घेतली. मी माझी राहिलेली एन्जॉयमेंट.
1: अच्छा.
0: हा, खूप छान वातावरण होतं 5 वर्ष माझं. काही त्रास नाही झाला, माझे सगळे शिक्षक चांगले होते, सगळ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला. अभ्यास फार जरा थोडासा कठीण गेला, पण केलं, जिद्दीने केलं, काही वाटलं नाही तेवढं मला.
1: नेमक्या काय अडचणी आल्या तुम्हाला अभ्यास करताना?
0: अडचणी म्हणजे कायद्याशी आपला काहीच संबंध नाही.
1: बरोबर.
0: काय आपण करणार?
1: बरोबर.
0: मग लायब्ररीत बसायचं, पुस्तकं वाचायची, घरातला संसार सांभाळून रात्री अभ्यासाला बसायचं, रोज वाचन करायचं, काही अडलं तर शिक्षकांना विचारायचं, गुगलला विचारायचं, असं करत करत सगळं समजून घेत पहिली 2 वर्ष फार मजेत गेली. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी जेव्हा खरंच कायदे चालू होतात त्यावेळेस मात्र मग सगळ्यांची बंबेरी उडते. मग ते करत शिक्षकांनी सांगून कसं समजावून घेऊन व्यवस्थित सगळं चाललं होतं. म्हणजे अभ्यास मी माझा दिवसभर जरी मला वेळ नसला मिळत तरी मी रात्री कंपल्सरी अभ्यास 2 तास तरी करत होते.
1: अच्छा.
0: की नाही बाबा, आपल्याला करायचंच आहे, आपल्याला पास व्हायचंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे.
1: बरं.
0: तसं मी केलं.
1: घर, तुमचा मुलगा, सासरची लोक आणि शिक्षण, ह्याचा सगळ्याचा समतोल कसा साधला?
0: सासरचं तसं काही मला पाठबळ नाहीच आहे, कारण माझे मिस्टर गेल्यानंतर त्यांनी पूर्णपणे माझ्याकडे पाठ फिरवली, माझ्याकडेही फिरवली, माझ्या मुलाकडेही फिरवली. त्याच्यामुळे सासरी असा काहीच मला हे झालेलं नाही. माझी आई आणि माझा भाऊ माझ्या पाठीमागे खंबेर उभ्या राहिले, त्यांनी मला फार सपोर्ट केला.

0: की तू कर आम्ही आहोत, त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. जास्त माझी आई सपोर्टिव्ह, आणि विशेष खास सांगायचं तर सोनाली सावंत वहिनी आणि माझा तो मित्र दीपक मोहिते म्हणून, त्यांनी मला खूप म्हणजे खूप म्हणजे कोर्टाची एक बाजू आणि या सगळ्या गोष्टीतून पुढे मला त्यांनी व्यवस्थित सांभाळून आणलं. त्याच्यामुळे ते खंबीर पाठीशी उभे असल्या कारणामुळे मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही वाटली की मी आज हे टाकलंय तर मग मी ते कसं पूर्ण करू. तर ते बघत होते ती, त्यावेळेस मी माझा अभ्यास करायची. म्हणजे एक्झामच्या वेळेस त्यांनी मला कुठल्याच गोष्टीत डिस्टर्ब नाही केलं. तू तुझा अभ्यास कर, पास व्हायचंय आपल्याला चांगल्या मार्कानी, त्यामुळे तुला अभ्यास करणं गरजेचं आहे. तसा मी अभ्यास केला आणि दरवर्षी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले.
1: अरे वा, तुम्ही म्हणालात तसं की परिस्थिती कोणालावरती सांगून येत नाही आणि येते तेव्हा एकदम अशी आघात करते तशी तुमच्यावरती ती झाली. आणि अशा वेळी स्वतःला सावरणं, मुलाला वाढवणं कसं साधलं?
0: खर तर हे गेल्यानंतर ते शक्य नव्हतं, कारण हा इथे नव्हताच, तो आईकडे होता. त्याच्यामुळे त्याला तेवढी परिस्थितीची झळ पोहोचू दिली नाही, मी तेवढी वाटली नाही. पण माझ्यावरती जो प्रसंग आला, म्हणजे जवळजवळ मी सांगते तुम्हाला, मी 7 महिने झोपले नव्हते, माझा डोळ्याला डोळाच लागायचा. करणार काय, हे कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या जवळजवळ 13 दिवसानंतर मी बाहेर पडले त्याच्यात. रोज पोलीस स्टेशनला जाणं, कोर्टात जाणं, त्या पेपर्स आण, तो पेपर्स आण, हे आणा ते आणा, हे करे करेपर्यंत अक्षरशः म्हणजे कोणावरती अशी वेळ येऊ नये असं वाटायचं मला. पण करणार काय, परिस्थिती आली आहे. मग माझा एक मित्र आहे, त्यांनी मला कोर्स येतो एक हॅपीनेस म्हणून, तो म्हणाला तुला जो त्रास होतोय म्हणजे तो बघतोय मला. म्हणजे त्यांनी मला लहानपणापासून बघितलं होतं. तो म्हणाला तुझी अवस्था बघून मला असं वाटतं की तू हा कोर्स करावा.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी तो कोर्स केला. तो कोर्स जेव्हा मी केला ना, तेव्हा मी मनाने खूप खंबीर झाले, खूप खंबीर झाले. म्हणजे काय परिस्थिती असते हे गुरुजींनी मला शिकवलं की आपण त्याला फेस कसं करायचंय. ते केल्यानंतर मी स्ट्रॉंग झाले, एकदम एकदम स्ट्रॉंग झाले. म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की मी कुठे कमी पडतीये किंवा मला ह्या गोष्टी जमणार नाहीयेत, नाही. आणि मी माझ्या मुलाकडे बघून खंबीर झाले की नाही, मला त्याला वाढवायचंय.
1: बरोबर.
0: कोणी नसलं तरी आपण त्याला करायचंय. माझ्या आईने मला ऑप्शन पण दिले, तू दुसरं लग्न कर. मला नाही करायचंय, मला माझ्या मुलाला वाढवायचंय. सगळ्याच गोष्टी काय लग्न करून साध्य होत नाहीयेत. बरं, मी लग्न जरी केलं तरी त्याला चांगलं कोणीतरी वडील म्हणून मिळणं फार गरजेचं होतं. कारण आधीच वडील गेल्याचा आघात आणि त्याच्यात परत आणखीन ह्या गोष्टी, तो विचारच केला नाही. तो आणि मी हेच माझं जग होतं. मग मी 6वीला त्याला रत्नागिरीत आणला. आईकडनं आईला म्हटलं आता बास, मी एकटी राहणं फार झालं, आता तू तुझ्या मुलासोबत राहा, मी माझ्या मुलासोबत राहते. मग त्याच्यातच माझं सकाळी जॉब करणं, 10 ते 6 जॉब. त्याला पटवर्धनला गुरुकुलला घातला होता, त्यामुळे त्याला सकाळी 7 वाजता सोडणं, त्याचे डबे करणं, म्हणजे विश्व माझं तेच झालं होतं पूर्ण. संध्याकाळी आणणं, त्याचा अभ्यास घेणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या.
1: मुलाचं शिक्षण आणि तुमचं शिक्षण असं एकत्रित हे चालू होतं, तर ते कशा पद्धतीने चालू ठेवलं? आर्थिक गणित कशी?
0: आर्थिक गणित म्हणजे मी माझं हे मिस्टर गेल्यानंतर, तो माझा मित्र जो आहे त्याच्या सोबतीने मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं. म्हणजे आधी घरातून डबे वगैरे देतच होते, कारण काहीतरी करणं गरजेचं होतं. केस चालू झाल्यानंतर मग मी माझा जॉब, कारण ते 3-4 दिवसांनी मला रजा कोण देणार सारख्या, मग मी माझा जॉब सोडला. म्हटलं मरू द्या, आपण स्वतःचं काहीतरी चालू करूया. म्हणून मग मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं. मेहनत फार केली मी. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगते, मी लोकांच्या घरच्या पोळी भाजीची कामं सुद्धा केली आहेत. कारण त्याला वाढवायचे, आर्थिक जबाबदाऱ्या आहे, त्याचं शिक्षण आहे, म्हटल्यानंतर ते सगळं केलं. आणि सपोर्ट माझ्या आईचा आणि भावाचा, त्यांनी मला फार मदत केली. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या शिक्षणासाठी काही मदत घेतली नाही, पण त्याच्या शिक्षणासाठी माझ्या भावानी मला फार हे केलं. तो त्याची बाजू बघत राहिला म्हणून मी माझं शिक्षण कम्प्लीट करू शकले.
1: बरोबर. दोघही एकत्र अभ्यास करत होतात?
0: तो त्याचा, मी माझी. माझं मी रात्रीच.
1: बरोबर.
0: आणि त्याला असं जबरदस्ती करून मी कधी अभ्यासाला बसवलंच नाही. आणि त्याचं माझं नातं असं हे नाहीये की एक स्ट्रिक्ट आई आणि स्ट्रिक्ट असं मुलगा, तसं नाहीये. दोघांचंही फ्रेंडली रिलेशन आहे. म्हणजे खूप असं सगळ्या गोष्टी तो मला सांगतो की दिवसभरात जे काही करतोय तो ते सगळं सांगतो मला. कुठली गोष्ट सांगत नाही असं नाहीये. म्हणजे मुलांना जी परिस्थिती शिकवते ना, ती परिस्थिती त्याला शिकवून गेली की आपल्या आईनी काय आपल्यासाठी केलं हे त्यांनी बघितलं, कष्ट बघितले त्यांनी, माझे संघर्ष बघितला. आणि त्याच्यातून तोच मोठा झाला. म्हणजे त्याला ती समज आली की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तो शिकला. मला शिकवावं नाही लागलं त्याला. आणि आजी

0: आहे संस्कार करायला, त्यामुळे आजीशी त्याचं जास्त पटतं. माझं जरी जास्त पटत नसलं तरी त्याचं जास्त पटतं आजीशी. हा, तो लाडका आजीचा.
1: मानसिक स्थैर्य असं तुम्ही म्हणालात की मित्राच्या मदतीने तुम्ही ते मिळवलं होतं, पण हे सगळी धावपळ करताना आपण किती म्हटलं तरी आपलं शरीर दमत
0: असतं ना, दमतं.
1: त्यासाठी काय केलं?
0: त्यासाठी असं काही हे नाही, पण स्वतःच्या काळजी. आजारी पडायची, भरपूर आजारी पडायचे, पण आजारी पडून सांगणार कोणाला, कोणाला त्रास देणार? आई पण त्याच जबाबदारी घेते म्हटल्यानंतर तिला हे करून जमणार नाही. मग आपण स्वतःच असं करत जायचं, सहन करायचं सगळ्या गोष्टी करत करत करत. पण शक्यतो असं मला गुरुजींनी एवढं स्ट्रॉंग केलं ना की मी कुठल्या गोष्टीत खचले नाही, की आज माझ्यावर ही वेळ आलीये मग मी काय करू. ते मार्ग मला मिळत गेले की नाही आपल्याला हे असं नाही असं करायचंय, तर ते मी त्या ह्याच्यातून शिकत गेले. म्हणजे म्हणते ना, परिस्थिती माणसाला शिकवतं. ते खरंच मला म्हणजे सार्थ आहे की परिस्थिती आपल्याला शिकवते. सगळ्या गोष्टी मला परिस्थितीने शिकवल्या की आपण त्याच्यावर मात कशी करायची. रडत बसून काय होणार आहे? काहीच नाही. किती रडणार आपण? त्याला पण काहीतरी मर्यादा आहेत की नाही? असं करत करत करत करत तो एकदा 10वी झाला आणि मी श्वास सोडला की मी सुटले आता. म्हणजे ठीक आहे, 11वी 12वी शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी पण असा कधी मला त्रास नाही दिला, कधी शाळेतून कंप्लेंट आली आहे किंवा काय असं कधीच नाही केलं. म्हणजे इतर मुलं जी येतात खोडकर असतात, खोडकर प्रचंड होता, पण असं हे नाही केलं त्यांनी मला, त्रास कुठल्याच गोष्टीचा दिला नाही.
1: समजूतदार.
0: हा, समजूतदार. तो नॅचरल त्याच्याकडनं म्हणजे परिस्थितीने त्याला शिकवला तो. खूप चांगलं हे, म्हणजे ते एक माझा नशिबाचा चांगला भाग होता की माझ्या मुलांनी मला समजून घेतलं, फार त्रास नाही दिला.
1: खरंय. आणि अशा पद्धतीत तुम्ही 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केलात.
0: 5 वर्षाचा.
1: तुमचा मुलगा सुद्धा, मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्याने सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय.
0: तो तर म्हणजे तो स्टेट लेवल प्लेअर आहे स्विमिंगचा.
1: अरे वा.
0: आणि त्याचं एम आधी फार वेगळं होतं.
1: अच्छा.
0: तो करणार होता एनडीए, म्हणे मी एअरफोर्स किंवा इंडियन नेव्ही जॉईन करणार. एवढं त्याचं 12वी पर्यंत म्हणजे अगदी फिक्स होतं की मी हे करणारच. 12वी झाल्यानंतर अचानक मला सांगतो, मम्मी मी एनडीए नाही करणार आहे, मी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. म्हटला तो क्वेश्चन मार्क होता फार मोठा माझ्यासाठी. तर मामा म्हणाला ठीक आहे, त्याला करायचंय ना हॉटेल मॅनेजमेंट, करू देत, त्याची आवड झाली आहे ना मग करू देत. थोडी मी विरोधात होतेच, पण ठीक आहे म्हटलं, त्याला आवड निर्माण झाली आहे तर तो करतोय, करू दे. तर ते म्हणतात ना जेनेटिक गुण येतात, आई हॉटेल चालवते आईच्या हाताला चव आहे, तर तोही त्या ह्याच्याकडे वळला. तर ते मला म्हणतात आई हॉटेल चालवते म्हणजे मुलगा पण त्या क्षेत्रात गेला. म्हटलं हे मी त्याला शिकवलेलं ना, त्याचं त्यांनी ठरवलंय की काय क्षेत्र निवडायचं. ते केलं 3 वर्ष त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या, पास झाला व्यवस्थित.
1: कुठे होता शिकायला?
0: रत्नागिरीतच. आणि आता दोन्ही म्हणजे माझ्या आधी 1 महिना त्याचा रिझल्ट लागला आणि माझा 1 महिन्यानी लागला. त्याचे शिक्षक पण सगळे चांगले आहे. केलं त्यांनी म्हणजे आवडीने केलं आणि आता ते पुढच्या शिक्षणासाठी तो गोव्याला गेलाय. म्हणजे बारजॉकी जो कोर्स येतो म्हणजे कॉकटेल मॉकटेल्स जे बनवतात त्याच्यासाठी तो पुढच्या शिक्षणासाठी गेलाय गोव्याला. ते तो आवडीने करतोय. म्हणजे हे त्यांनी केलं पूर्ण, हे फार महत्वाचं आहे. त्यांनी तो क्षेत्र निवडलं आणि ते पूर्णत्वास नेलंय.
1: बरोबर.
0: हा, आता तो करतोय. आता त्याची स्वप्न फार मोठी आहेत. मला क्रूजवर जायचंय, मला बाहेरच्या देशात जायचंय, मला खूप असं हे करायचंय. ठीक आहे, तू तुझ्या हिमतीवर कर आणि मामाचा सपोर्ट आहे, आजीचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तो पुढे जातोय.
1: बरोबर. एवढ्या सगळ्या संघर्षातून, मानसिक ताणतणाव असतील या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून जिद्दीने तुम्ही वकील झालात आणि तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला. काय आनंद होता?
0: आनंद म्हणजे काय असतं, परिस्थिती जेव्हा म्हणजे एखाद्याला आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्या अहंकारावरती गोष्ट येते ना तेव्हा वाटतं की आपण काहीतरी करावं. म्हणजे लोकांनी मला खूप हिणवलं, काय करणार आहेस तू, म्हणजे अशी पण बोलणार, काय मोठी वकील होणार आहे, काय अभ्यास करणार आहे, काय जमणार आहे. ती जिद्द मनात ठेवली आणि उभी राहिले. नाही म्हटलं, आपल्याला लोकांना करून दाखवायचंय
1: आणि ते दाखवलं.
0: दाखवलं. इवन घरातले सुद्धा होते, घरातले इतर नातेवाईकही होते की ज्यांनी काय करणार आहे, नवरा गेलाय, कोण पाठीशी उभं राहणार आहे, काहीच नाही करू शकत. म्हणजे इवन मी सगळे नातेवाईक माझे रत्नागिरीत आहेत, मी कुणाकडेही जात नाही, कुणाकडेही जात नाही आवडत मला जायला. कारण जेव्हा माझे मिस्टर गेले त्यावेळेस मी बघितलं कोणी नव्हतं माझ्याजवळ. 6 दिवस मी हॉस्पिटलला एकटी होते, कोणीच नव्हतं.

0: होतं. वेळ आली की माणसं आपली कोण आहेत आणि कोण नाही हे
1: अगदी खरं आहे,
0: कळतं.
1: अगदी खरं आहे.
0: त्या परिस्थितीने मला शिकवलं, काही कोणाचं कोणी नातेवाईक आपले नसतात, आपल्यालाच आपलं करायचंय. त्या जिद्दीने मी केलं. आणि ज्या दिवशी मी म्हणजे माझा रिझल्ट लागला त्या दिवशी सुद्धा मी सांगते की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मला टायफॉइड झाला होता. आणि संध्याकाळी माझा रिझल्ट लागला, संध्याकाळी रिझल्ट लागला माझा, तो आत्ता मी म्हणते मित्र दीपक मोहिते, तो पत्रकार आहे स्वतः, तर त्यांनी माझा रिझल्ट बघितला, तो म्हणाला जिंकलंस, सगळ्या गोष्टी जिंकल्यास, फर्स्ट क्लासनी पास झाले, 64% मार्क्स मिळाले. म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला एवढे, म्हणजे एक पेपर मला कठीण गेला होता, बाकीच्या पेपरच्या स्कोअर प्रमाणे मला, म्हणजे मला असं वाटलं होतं की मी अगदी 40-45% येईल, तर नाही, 64% मार्क्स मिळाले. माझ्यापेक्षा जास्त त्याला आनंद झाला आणि तो तिथेच रडायला लागला की आनंदाचे अश्रू आहेत फार. म्हणजे मी हेच झालं, खूप समाधानी झाले की स्वामी पाठीशी होते म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकले.
1: अशा परिस्थितीमध्ये ठरवून एखादं ध्येय वाटचाल करत आपण राहतो, पण ते पूर्ण होणं
0: हो
1: आणि तो दिवस पाहणं ह्यासारखा मला वाटतं आनंद.
0: आनंदच नाही, खरंच नाही. खूप, मी तर असं म्हणते की माणसांनी आपली जिद्द ठेवूनच पुढे जावं आणि करून दाखवावं. परिस्थितीशी हरून किंवा या गोष्टी करून नाही होत, करावं. मी तर तेच सांगेन की सगळ्यांनी करा,
1: बरोबर आहे,
0: खूप जिद्द ठेवा आणि पुढे वा.
1: याच अनुषंगाने मला असं विचारावं असं वाटतंय की तुम्हाला, की आज आपण समाजामध्ये बघतो की सगळ्यात शीतल मुळे नसतात,
0: नाही.
1: अनेक जणी काय होतं, संसाराच्या व्यापामध्ये गुंतलेले असतात, किंवा आता तुम्ही म्हणालात तसं की कुठेतरी आपला कॉन्फिडन्स कमी पडतो, सपोर्ट नसतो, अशा आर्थिक बाजू चांगली नसते, अशा अनेक अडचणी असू शकतात, किंवा काही वेळा सगळं असूनही केलं जात
0: नाही,
1: कारण मला वाटतं ती एक मानसिकता हवी असते. तर अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांनी शिक्षण असेल किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे ते मनात असूनही पूर्ण केलं नाहीये, काय सांगाल त्यांना एक मैत्रीण म्हणून?
0: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच आपल्याला. मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
1: अगदी खरं.
0: अगदी तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे ते. असं नाहीये की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते, काहीच अशक्य नाहीये. स्त्रीने विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीने ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय.
1: आणि कसं होतं, एकदा संसाराच्या व्यापात लागलेली स्त्री मग आपली स्वप्न विसरून जाते.
0: तेच होतं ना, म्हणून म्हटलं किती दिवस आपण दुसऱ्याचा विचार करणार. ते आपला विचार करतात का? हा विचार करा ना कधीतरी. तुम्हाला कधी स्वतःहून कोणी विचारायला येतं का की बाबा तुला काय पाहिजे, तुला काय हवंय, तुला काय करायचंय? कधीच येत नाही कोणी विचारायला.
1: मला सांगा शीतलताई, की शिक्षणामुळे नेमकं काय साध्य होऊ शकतं किंवा तुम्ही काय मिळवले?
0: खरं सांगू, समाजामध्ये समाजातला जो मान आहे तो वेगळाच, कारण काळा कोट जेव्हा अंगावरती येतो त्यावेळेस जे फिलिंग आहे ते फार, म्हणजे न बोलण्यासारखं आहे. म्हणजे शब्दात अनुभव हे सांगताच येत नाहीये. माझी चपराक फक्त सगळ्यांना एवढीच बसली की ज्यांनी मला हिणवलं होतं ना त्या सगळ्यांना. आणि मी मुद्दामून सांगितलं की मी पास झाली आहे,
1: बरोबर आहे,
0: आणि ते सुद्धा फर्स्ट क्लासनी पास झाले. ज्यांनी ज्यांनी मला हे केलं त्यात सगळ्यांना मी हे चपराक लावून दिली आहे की मी करू शकते. मी काय, मी माझ्या मुलाला सांभाळून मी हे सगळ्या गोष्टी केल्या, हे फार माझ्यासाठी मोठं होतं. म्हणजे मी स्वतःवरती विश्वासच, म्हणजे मी जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मला वाटलंच नव्हतं की मी हे सगळं केलंय. मग सगळी 5 वर्ष माझ्या डोळ्यासमोर गेली की नाही आपलं चीज झालं. खूप हेवा वाटला, माझा हेवा स्वतःला वाटला की नाही मी करू शकले आणि केलं मी.
1: स्वतःच्याच नजरेमध्ये कुठेतरी आपली मान उंचावलेली असते.
0: हो, कारण परिस्थिती किती कठीण गेली, काय केलं, किती वेळ मी, म्हणजे अक्षरशः अशी पुस्तकं घ्यायला पण कधी कधी पैसे नसायचे. मग काय करायचं, थोडे दिवसांनी मग लायब्ररीतली घ्या, आपलं स्वतःचं नोट्स काढा, स्वतःचे प्रश्न तयार करा, असा अभ्यास केलाय मी. त्या मेहनतीचं कुठेतरी, म्हणजे इव्हन खरं सांगते आता माझे जे ज्युनियर आहेत त्या माझ्या वया घेऊन अभ्यास करतात. हे आहे, म्हणजे मी देते त्यांना की करा तुम्ही.

0: सपोर्ट आहे, शिक्षकांनी पण तेवढीच मला मदत केली, म्हणजे काय अडलं काय नाही 10 वेळा विचारलं तरी सांगितलं त्यांनी मला, तेवढं केलंय. एवढं सांगते की स्त्रियांनी शिकावं, मागे राहू नका.
1: खरं एक कॉन्फिडन्स आला शिक्षणामुळे.
0: हो फार. वकील म्हणून वक्तृत्व तर म्हणजे मी बोलायला सुद्धा घाबरत होते, असं कधी स्टेज डेअरिंग माझ्याकडे नव्हतंच, पण वकिली पेशा आणि कॉलेजचं जे शिक्षण असतं आपलं त्याच्यामध्ये एक बोलण्याचा कॉन्फिडन्स किंवा उभं राहण्याचा कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी शिकवतात, मिळतात ते शिकायला आपल्याला. म्हणजे इव्हन मी सांगते कॉलेजमध्ये मी म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं आहे, यावर्षी लास्ट वर्षी दरवर्षी मिळवली प्राईज, पण एज असल्यामुळे थोडंसं हे वाटतं का, तर मग नाही यावर्षी मला 6 प्राईज आहेत कॉलेजमध्ये. कोलाज मेकिंगमध्ये आहे, पेंटिंगमध्ये आहे, बऱ्याच रांगोळीमध्ये आहे. हां हे मिळालं म्हणजे स्टेजवरती आपल्याला जाऊन आपल्या शिक्षकांच्या हातून आपला सत्कार होतो हे फार मोठं वाटतं. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना ज्या स्पर्धा हे होतं ते करणं वेगळं आणि आत्ता या वयात या गोष्टी सगळ्या करून आपल्याला प्राईज मिळतं आणि आपण स्टेजवरती उभं राहतो हे फार महत्वाचं हे होतं.
1: आणि मला वाटतं अशा वेळी आपल्यातलं जे एक मूल असतं
0: ते
1: कुठेतरी जाणीव होते.
0: म्हणजे 5 वर्षात मी माझं जे कॉलेज लाईफ जे विसरले होते, म्हणजे 12वीपर्यंत जी मजा केली मी, म्हणजे ती या 5 वर्षात, त्याच्यानंतरची जी राहिलेली सगळी मजा 5 वर्षात केली असं म्हटलं तरी कुठे काय कमी पडणार नाही.
1: बरोबर
0: खूप छान हे झालं.
1: म्हणजे असं म्हणता येईल की शिक्षणाने तुम्हाला तुमचं एक छान लाईफ पुन्हा मिळवून दिलं.
0: जे मी म्हणजे विसरले होते सगळ्या गोष्टी या परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये ते मी 5 वर्षात फार एन्जॉय केलं. म्हणजे मी मुलाला सुद्धा सांगते की काय आहे आपल्या आयुष्यात, जे आपलं आहे आज आलंय छान जगायचं आणि पुढे व्हायचं, टेन्शन आयुष्य भरायचीच आहेत. तोही तसाच जगतोय आणि मी तशीच जगते, त्यामुळे यापुढेही तसंच आम्ही दोघं राहू, त्यामुळे काही प्रश्नच नाही.
1: आपण सतत म्हणतो की आनंद घ्या आनंद घ्या, तर मग तो प्रत्येक गोष्टीत अशा पद्धतीने घेता येतो की तुम्ही शिक्षणातून सुद्धा असा छान,
0: इव्हन छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळतो आपल्याला की नाही हे असं नाही. म्हणजे मी आणि तो म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही फिरायला जातो दोघंही, म्हणजे असं हे नाहीये चल मग आपण जाऊया, आम्ही दोघंही कुठे वाटेल तिकडे. खाणे हा आमचा आवडता विषय दोघांचाही, त्यामुळे दोघंही कुठेही काही वाटलं आज इकडे चांगलं खायला मिळतं तर आम्ही तिकडे दोघंही जाऊन खातो, त्यामुळे असं नाही. जे आहे आनंद जे दीक्षण आहे दोघं ते सगळे जगतो आम्ही.
1: काय बात आहे. आज मागे वळून पाहताना कुणाचे आभार मानावेसे वाटतात?
0: विशेष आभार माझे आई, माझा भाऊ सोनाली सावंत वहिनी आणि माझा जो खंबीर पाठीमागे उभा जो राहिला आहे दीपक मोहिते, त्यांनी मला जगायला. म्हणजे एक मित्राचं जे कर्तव्य असतं, मित्र म्हणा भाऊ म्हणा काय असेल ते, मैत्रीण, त्या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्यात. म्हणजे माझ्या पाठीमागे कोर्टामध्ये असू दे किंवा काही असू दे, प्रत्येक तारखेला माझ्या सोबत जाणं, मानसिक स्थितीत म्हणजे जेव्हा ढासळती तेव्हा खूप सपोर्ट देणं हे काम त्यांनी केलंय आणि त्याचे फार विशेष आभार आहेत. म्हणजे आयुष्यात मी जे काही वकिली करू शकले त्याच्या सपोर्टमुळे आणि तो पाठीमागे खंबीर उभा होता त्याच्यामुळे मी करू शकले, त्याचे फारही म्हणजे खूपच त्यांनी मला. आणि सोनाली वहिनींचे सांगायचं तर या 3 वर्षामध्ये त्यांनी मला खूप म्हणजे आर्थिक मदत असू दे किंवा काय मॉरली असू दे किंवा काही त्या सगळ्या गोष्टीत माझ्या पाठी, शीतल तू कर मी आहे, शीतल तू कर मी आहे, बघू काय करायचं, हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे
1: मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी आहे हा हे जे शब्द आहेत ना
0: हेच फार महत्वाचे असतात, की नाही तू कर मी आहे, पुढे तू हो आम्ही आहोत मागे, हेच बोलणं खूप महत्वाचं असतं. कोण सख्खं बोलतं आपल्याला सांग,
1: एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला त्याने मिळतो
0: खूप
1: केवळ त्या दोन शब्दांमुळे.
0: म्हणजे एखादं टेन्शन असेल ना ठीक आहे आज नाही झालं ना उद्या होईल, पण होईल, पण तू पुढे हो, तू मागे हटू नकोस, तू कर आम्ही आहोत ना तू कर.
1: बरोबर.
0: हा हे माझा मुलगा पण मला काय सांगतो, मम्मा कशाला टेन्शन घेतीये सगळ्या गोष्टी होणार आहेत, किती दिवस राहिलेत, थोडासा वेळ, एकदा आपण स्टेबल झालो की आपलं सगळंच होणार आहे. मुलगा जेव्हा खंबीर आईच्या मागे उभा असतो ना त्यावेळेस जे फिलिंग आता मला येत आहे ते फार म्हणजे फारच हे आहे.
1: खरंय. आणि इतकी वर्ष तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही सगळी केलेली जी फाईट होती सगळ्या परिस्थितीशी, त्याचंच मला वाटतं हे
0: आणि त्याचा स्वभाव पण फार असा, म्हणजे परिस्थितीने त्याला खूप शिकवलं, म्हणजे तो खूप समजूतदार, हट्ट केला त्यांनी माझ्याकडे नाही असं नाही, पण त्याला समजून सांगितलं ना की आज नाही आपल्याला जमणार आपण पुढे मागे करू, त्यांनी ऐकलं माझं, असं मला त्रास नाही दिला कुठल्या गोष्टीसाठी की नाही मला आत्ताच पाहिजे, मला हेच हवंय मला तेच हवंय,

0: असं कधीच त्यांनी केलं नाही, समजून घेतलं.
1: अजून पुढे शिकायचं आहे?
0: हो, शिकणार. यावर्षी मला शक्य नाही झालं, कारण आजारी होते मी, माझी एलएलएम एंट्रन्स होती, ती मला देता नाही आली कारण डॉक्टरनी मला डिस्चार्ज नाही दिला. इवन मी डॉक्टरांना हे पण सांगितलं, डॉक्टर मी सकाळी जाते आणि दुपारी परत येऊन ऍडमिट होते, तरी डॉक्टर म्हणाले नाही म्हणून. तुला कंपल्सरी टेस्ट आहे म्हणजे आहे. आता पुढच्या वर्षी एलएलएमला आता माझं चाललं होतं की गुजरात युनिव्हर्सिटीतून मरीन लॉ करायचं, पण सध्या आर्थिक बाजू तेवढी स्ट्रॉंग नाहीये. बघू, पुढे मागे विचार करीन, नाही तर पुढच्या वर्षी आपलं क्रिमिनॉलॉजी आहेच कॉलेजमध्ये, पुढच्या वर्षी ऍडमिशन घेणार. आणि माझं ध्येय मी ठरवून चालली आहे की आपल्याला एक चांगला लॉयर आणि चांगली व्यक्ती, म्हणजे मी माझ्या मुलालाही हेच शिकवते की आपल्याला चांगलं माणूस म्हणून जगायचं आहे.
1: क्या बात आहे.
0: आपल्याला पैसा किंवा प्रॉपर्टी हे जास्त महत्वाचं नाही आहे, आपण आपला माणूस, म्हणजे पुढच्या माणसानी हाक मारली तर आपण त्याच्यासाठी उभं राहायचंय. जशी आपल्यासाठी आत्ता हे जे उभे राहिले तसं आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहायचंय. पैसा काय आज आहे उद्या आहे नाहीये, आपण उभं राहणं हे फार महत्वाचं.
1: शीतलताई, पुन्हा एकदा तुमचं आणि तुमच्या मुलाचं खूप खूप अभिनंदन करते मी. आणि तुमचा हा संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास हा मला वाटतं अनेकांना नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देणार आहे. तुम्हाला पुढच्या यशस्वी आणि खूप छान आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची यशोगाथा आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता पूर्णिमा साठे यांनी. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो मैत्रिणींनो, आत्ताच आपण संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर, पूर्वीच्या शीतल मुळे यांची मुलाखत ऐकली आणि त्यातून एक गोष्ट कळली, ती म्हणजे मनात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा आणि ती पूर्ण करण्याचा दृढ निश्चय असेल तर कितीही मोठी अडचण आली तरी मार्ग हा नक्की सापडतो. प्रत्येकाच्याच मनात काही ना काही स्वप्न असतात. काही स्वप्न सहज पूर्ण होतात तर काहींसाठी खूप संघर्ष करावा लागतो, पण या प्रवासात आपल्याला साथ देते ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही एखाद्या जादूसारखी असते. ती आपल्याला निराशेतून आशेकडे, भीतीतून आत्मविश्वासाकडे आणि अपयशातून यशाकडे घेऊन जाते. अनेक वेळा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, पण मन खंबीर असेल तर परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा नक्कीच सापडतो. आपल्या मैत्रिणीने अस्मिता चांदोरकर यांनी सुद्धा खडतर संघर्षमय परिस्थितीतून मार्ग काढत इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे सिद्ध केलं. हो ना?

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत.
0: हो पण मेंदूच काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचं 1:05 झाली. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. श्रोते हो, आज संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आजच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रोते हो, मराठी रसिकांना भास्कर चंदावरकरांची सख्या रे घायाळ मी हरणी, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, बांधले मी बांधले यासारखी गाणी पटकन आठवतात आणि आठवतं घाशीराम कोतवाल या नाटकाचं आगळं वेगळं संगीत. असं म्हणतात की चंदावरकरांनी फक्त या एकाच नाटकाचं जरी संगीत केलं असतं ना, तरी त्यांचं नाव अजरामर झालं असतं. इतकी अद्भुत आणि विलक्षण कामगिरी त्यांनी या नाटकाला संगीत देताना केली आहे. तर कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एक डाव भूताचा या चित्रपटातील गीत श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि भास्कर चंदावरकर यांचं संगीत.

श्रोते हो, जगातल्या विविध संगीत प्रवाह आणि प्रकारांचा त्यांचा गाढा अभ्यास आणि आधुनिक कलांचा प्रचंड व्यासंग होता. पंडित रविशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतारवादनाचे धडे त्यांनी गिरवले. चित्रपट आणि संगीताचे ते शास्त्रशुद्ध मांडणी करणारे अभ्यासक आणि संशोधक होते. पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी यावर जगभर व्याख्यानेही दिली. चंदावरकरांनी संगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले. त्यांनी केलेल्या नृत्यनाटिकांचं संगीतही खूप गाजलं. कार्यक्रमात आता ऐकूया आकृत या चित्रपटातील गीत रवींद्र साठे आणि केशव बडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संत तुकाराम महाराजांची रचना आहे. ऐकूया हे गीत.

श्रोते हो आजच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आपण ऐकत आहोत. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. मराठी, हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमधले चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. निष्णात सतारवादक असल्याने पंडित चंदावरकर त्यांनी लावलेली चाल इतर संगीतकारांप्रमाणे हार्मोनियमवर न वाजवता सतारीवर वाजवून दाखवत अनेक दिग्गजांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत साज चढवला. आता ऐकूया सरीवर सरी या चित्रपटातील गीत साधना सरगम यांच्या स्वरात. गीतकार गजेंद्र अहिरे.

श्रोते हो, घाशीराम शिवाय तीन पैशांचा तमाशा, गिरीबाला, येरे येरे पावसा, आषाढ का एक दिन या नाटकांनाही त्यांनी संगीत दिलं. जपानी भाषेतलं मीवा आणि जर्मन भाषेतलं नागमंडल ही नाटकंही भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केली. चंदावरकरांच्या अफलातून सांगीतिक प्रतिभेचा अजून एक आविष्कार म्हणजे नक्षत्राचे देणे हा काव्य संगीताचा कार्यक्रम. कविवर्य आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित हे रंगमंचीय सादरीकरण म्हणजे त्यांनी शब्दसंगीताला दिलेली अनमोल देणगी म्हटली जाते. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सामना या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार भास्कर चंदावरकर.

श्रोते हो, आजच्या गीतबहार या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आपण ऐकली. त्यांच्या स्मृतींना आजच्या कार्यक्रमात आपण उजाळा दिला. भास्कर चंदावरकर यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली.

श्रोते हो या गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल बातम्या, राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्याआधी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर शहीदांना आदरांजली। पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू। आणि झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा तिसरा टी20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे। कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तसंच लष्कर प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। संरक्षण मंत्र्यांनी यावेळी कारगिल युद्ध स्मारकाच्या पोर्टलचं उद्घाटन केलं तसंच शहीद पत्नींना सन्मानित केलं। शौर विजय यात्रा या मोटरसायकल रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे। सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा अतूट निर्धार याची साक्ष देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं। हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता। कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं।
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था। उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया। आज कारगिल

0: ये दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूं।
1: त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली। एक यात्रा एक राष्ट्र एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलिकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं सांगून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतो आहे। कॅच द रेन या मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली। महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला। पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले। एक पेड माके नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली। एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देशभर सुरू असलेले प्रयत्न, त्यातून तयार होणारी उत्पादनं आणि रोजगार याविषयीची माहिती त्यांनी दिली। रिड्यूस रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं। ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, आपल्या क्रीडा भावनेनं सर्वांची मनं जिंकावीत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। अलिकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला। देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार असून त्यानिमित्तानं त्यांनी श्रोत्यांना सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे। गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली असून विक्रीचा आकडा 8,000 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं। येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला। दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे। आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेटगनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही त्यांनी या पत्रात विचारला आहे। दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक, पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं। करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या। मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली। यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुंफांना भेट दिली आहे। सिक्कीममधल्या नथुला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी आज गंगटोक इथं सुरक्षित परतली। सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं आयोजित

0: केलेल्या स्वागत समारंभात यात्रेकरूंनी त्यांचे अनुभव सांगितले. यंदा नथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. आसामातल्या पूरस्थितीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सोनोवाल सध्या दिब्रुगडमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्राचं आंतरमंत्रालयीन पथक राज्यात दाखल झालं असून बाधित प्रदेशाची पाहणी करत आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत पुरात 66 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. 6 जिल्ह्यातल्या 274 निवारा शिबिरांमध्ये सुमारे 19,000 बाधितांनी आसरा घेतला आहे. अमेरिकन सैन्यानं सुमारे 2 आठवड्यांनंतर इराणवरचे हवाई हल्ले थांबवले असून संघर्ष थांबवण्यासाठी राजकीय प्रयत्नांना चालना दिली आहे. अमेरिकेनं काल रात्रभर कोणतीही मोठी लष्करी कारवाई केली नसल्याचं इराणनंही म्हटलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र होर्मुझच्या समुद्रधुनीतील परिस्थिती अद्याप गंभीर असून इराणच्या शेजारी आखाती देशांमध्ये सुरक्षेबाबत असुरक्षितता कायम आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासात राबवलेल्या शोधमोहिमांमध्ये शस्त्रसाठा तसंच अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. काही सशस्त्र दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू आणि झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा 3रा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी तातडीने आढावा घेत संबंधित यंत्रणांना दोषी आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी वानमथी सी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच विशेष तपास पथकाकडून प्रकरणाच्या तपासाची सविस्तर माहिती घेत आरोपीने घरात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंतच्या प्रत्येक घटनेची बारकाईने नोंद करून सबळ पुरावे गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध सर्व तांत्रिक पुरावे संकलित करून न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. या प्रकरणाचा जलद गतीने निकाल लागून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सामूहिक गटशेती, कृषी प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनावर भर द्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथे आयोजित बळीराजा सन्मान सोहळ्यात केले. पोकरा योजनेअंतर्गत उपलब्ध विविध योजनांचा लाभ घेऊन शेती अधिक फायदेशीर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच बोर आणि धाम प्रकल्पाच्या कालवा वितरण प्रणालीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य अमृत महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. बच्छराज धर्मशाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री डॉ भोयर यांनी सर्वसामान्य नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. हिंगणघाट नगर परिषदेने शहराच्या विकासासाठी प्राधान्यक्रम निश्चित करून नियोजनबद्ध विकास कामे हाती घ्यावीत असे निर्देश पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी जनसंवाद कार्यक्रमात दिले. शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर

0: नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाकडून करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत इंदिरा गांधी पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची पालकमंत्र्यांनी पाहणी करून कामाचा दर्जा राखत निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सुमारे 48,90,000 रुपयांच्या या कामामुळे सेवाग्रामच्या पर्यटन आणि ऐतिहासिक महत्वाला अधिक चालना मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती नोंदवली असून कारंजा तालुक्यातील ढगा हे गाव विदर्भातील 100% काम पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे. जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार पडताळणीची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. दुसरीकडे मोहिमेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका बीएलओ विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून प्रशासनाने शिस्तीचा संदेश दिला. जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी व्हिजन 300 कोटी वृक्ष अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. सामाजिक संस्था वन विभाग आणि नागरिकांच्या सहभागातून वृक्ष संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन करण्यात आले. कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा वाढवण्यासोबतच पशुपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय यांसारखे पूरक व्यवसाय स्वीकारावे असे आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञान संशोधन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन उत्पादन वाढ साधण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री डॉ भोयर यांनी मंत्रालयात सत्कार करून त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे कौतुक केले. त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प अशा विविध उपक्रमांमुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वर्धा ते शेगाव आणि वर्धा ते शिर्डी या नवीन एसटी बस सेवा सुरू झाल्याने साईबाबा आणि गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातील प्रवाशांची वाहतूक सुविधा अधिक सक्षम झाली आहे. आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. वाचक स्वर स्वाती सोनपेठकर यांचा.
1: दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 598 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला मंजू दिवाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात साने गुरुजी यांची रचना ऐकूया. बाळ चावरे यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सुनील परांजपे यांच्या सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
2: भारतीय शास्त्रीय संगीतात म्हणजेच कर्नाटक संगीतातील एक महत्वाचं नाव म्हणजे दैवी गाण्याची देणगी लाभलेल्या MS अम्मा ज्यांचं 2004 साली निधन झालं, त्यांचं चरित्र साकारण्याचा प्रयत्न सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी या पुस्तकाद्वारे सुनील परांजपे यांनी केलेला आहे. MS अम्मांचं सर्वोच्च योगदान म्हणजे त्यांनी 15व्या शतकातील थोर संगीतकार अन्नमाचार्य यांच्या रचना म्हणजेच कृती पुनर्जीवित केल्या. अशा शब्दांमध्ये सुनील परांजपे यांनी आपले मनोगत मांडताना मुख्यत्वे माधव जोशी या मित्रांनी या पुस्तकाच्या निर्मितीची आवश्यकता व्यक्त केली. त्याच्यापासून संपूर्ण पुस्तकाच्या समग्र निर्मितीत वेगवेगळ्या माणसांचं पुस्तकांचं महत्वपूर्ण योगदान नमूद करून त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केलं आहे. कर्नाटक संगीतातील दीपस्तंभ असलेल्या प्रतिभावान MS यांना लहानपणी कुंजम्मा संबोधलं जायचं. त्यांची 13व्या वर्षीच पहिली रेकॉर्ड निघाली आणि मोठ्या संगीत सभांमध्ये त्या गाऊ लागल्या. अगदी लहानपणापासून कुंजम्मा यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीपासून त्यांचा रियाज, त्यांना संगीत क्षेत्रातील प्रगतीसाठी देण्यात आलेलं विविध प्रकारचं शिक्षण, आपल्या आईकडून मिळालेला संगीताचा वारसा, त्यांचे पहिले गुरु, त्यांच्या वडिलांविषयीची माहिती इत्यादीतून देवकन्या कुंजम्मा या पहिल्या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे. एक स्वातंत्र्य सैनिक, गायक, पत्रकार आणि चित्रपट निर्माता असलेले T. सदाशिवम या आपल्या पतीच्या आठवणी या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. सुप्रसिद्ध गायक

0: पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली त्याविषयीच्या आठवणी पंडित नारायण व्यास यांचे सुपुत्र पंडित विद्याधर व्यास यांनी जागवल्या आहेत. अम्माजी स्वतःच आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासत असत ही अत्यंत महत्वाची आठवण राधा विश्वनाथन या त्यांच्या मुलीनं जागवली. सेवा सदनम, शकुंतला, सावित्री, मीरा इत्यादी एम एस अम्मा यांचे गाजलेले चित्रपट आणि त्यातील गाजलेल्या त्यांच्या गाण्याविषयीच्या आठवणींची माहिती एम एस अम्माजी आणि चित्रपट या प्रकरणात विस्तृतपणे दिलेली आहे. लहानपणीच्या अम्माजी, त्यांचे आई वडील, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, अल्लादिया खान, बडे गुलाम अली खान, सरोजिनी नायडू, लता मंगेशकर इत्यादींबरोबरचे फोटो एम एस अम्माजींची लोकप्रिय स्तोत्र संदर्भ सूची या पुस्तकात महत्वाची भर घालतात. भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित झालेल्या पहिल्या भारतीय महिला एम एस अम्माजींबद्दल अनेकांनी आदरपूर्वक लिहिलं आहे. त्यापैकी भारताचे पूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं एकच वाक्य मी वाणगी दाखल इथं उद्धृत करते. आय एम ऑलवेज इन्स्पायर्ड बाय टू वुमन, वन इज माय मदर अँड अदर इज मदर ऑफ म्युझिक द ग्रेट एम एस सुब्बू लक्ष्मी. अम्माजींनी परोपकारी वृत्तीनं केलेली सेवाभावी संस्थांना मदत आणि त्यासाठी त्यांना मिळालेला रॅमन मॅक्सेसे पुरस्कार, देवीदासी प्रथेला त्यांनी कसं जुगारलं, जागतिक संगीत महोत्सव एडिनबरो स्कॉटलँड युनायटेड नेशन्सचा न्यूयॉर्क येथील कार्यक्रम अशा अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अत्यंत प्रेमळ असलेला सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी हे चरित्रात्मक पुस्तक वाचकांनी जरूर वाचावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं सुनील परांजपे यांच्या सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी, भाग पहिला. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दुभत्या गायींची उत्पादन क्षमता अनुवंशिक असते. एकूण उत्पादनामध्ये तिचा कमीत कमी 30% सहभाग असतो. अनुवंशिक क्षमतेचा विकास करण्यासाठी 70% पोषक वातावरणाची आवश्यकता असते. गायीची अनुवंशिक दूध उत्पादन क्षमता 10 लिटर असेल तर प्रतिकूल वातावरणात फक्त 3 लिटर दूध मिळू शकेल, परंतु अनुकूल परिस्थितीत दूध उत्पादन 10 लिटर पर्यंत वाढू शकतं. याचाच अर्थ अनुवंशिक उत्पादन क्षमतेचा पूर्ण विकास करण्यासाठी गर्भधारणेपासून उत्पादन काळापर्यंत कुशल व्यवस्थापनाद्वारे पोषक वातावरण उपलब्ध करणं गरजेचं असतं. उत्तम अनुवंशिक उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि वळूंची निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते पशुव्यवसायातील बीज भांडवल आहे. गायीच्या प्रजनन, आहार, आरोग्य आणि व्यवस्थापनावर दूध व्यवसाय अवलंबून असतो. प्रजननासाठी लागणाऱ्या गायी आणि वळूंची खरेदी सर्वप्रथम व्यवसाय सुरू करण्यापूर्वी करावी लागते. अशी खरेदी म्हणजेच व्यवसायाची पायाभरणी. खरेदी सदोष असेल तर पूर्ण व्यवसाय अडचणीत येतो. व्यवस्थापनाच्या इतर बाबींमध्ये खरेदीनंतर किंवा उत्पादनाच्या काळामध्ये अनुभवाच्या आधारे बदल सुधारणा करण्यास संधी असते, परंतु केलेल्या खरेदीमध्ये नंतर सुधारणा करता येत नाहीत.

0: निवड आणि खरेदी करणं सर्वात महत्वाचं व्यवसायाची पहिली पायरी आहे. शासकीय किंवा खासगी संस्थांमार्फत ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी कृत्रिम रेतन केंद्र, पशुचिकित्सालय, वळू पैदास केंद्र, प्रजनन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. अशा केंद्रांमधून सिद्ध वळूचं वीर्य उपलब्ध होतं, त्याचा कृत्रिम रेतनासाठी उपयोग करून घेता येतो. कळपातील गायींची उत्पादन क्षमता वळूच्या गुणधर्मावर अवलंबून असते. वळूच्या आधारे कळपातील गायींचे वंश निश्चित केले जातात. मादीच्या निवडीपेक्षा वळूची निवड अधिक महत्वाची, कारण मादीचे गुण दोष फक्त तिच्या वासरामध्येच विकसित होतात. त्यामुळे वळूची निवड नोंद केलेल्या माहितीच्या आधारे शासकीय किंवा नोंदणीकृत पशुपैदास प्रकल्पावरून करावी. वंशावळीचं दूध उत्पादन लक्षात घेऊन तयार केलेली निवड केव्हाही चांगली. मग वळू कितीही लांब अंतरावरून वेगळ्या भौगोलिक प्रदेशातून खरेदी केला तरी चालू शकतं. दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये ऐकणार आहोत.
1: दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी याचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, दुपारचे 2:05 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण IVF तंत्रज्ञानाचा नेमका वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, ही उपचार पद्धती जेव्हा वापरली जाते तेव्हा जे मूल जन्माला घालायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का त्याबद्दल आज सांगा.
2: बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्वाचं आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घेणे आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की IVF आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात ज्याच्यामध्ये दोघांनी आपला डाईट मॉडिफिकेशन करायला हवंय. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळ भाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा, हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणतं इन्फेक्शन होऊ देऊ नका, वेट जास्ती असलं तर वेट लॉसकडे लक्ष देणं, आपलं BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडं योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात.
1: बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच, तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो याबद्दलही सांगा.
2: हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला, तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फील्ड IUI किती आहे, त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एंडोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत, त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करते.

0: तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे. सो हे थोडंसं सक्सेस रेट वेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की आय व्ही एफ केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं, सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो. काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा, आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि हे प्लॅन प्रोसिजर आहे, म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगलं आहे, तेव्हाच हे आय व्ही एफ प्लॅन केलं जायला पाहिजे.
1: श्रोते हो, अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपण घेतली. या संदर्भातच अधिक माहिती आपण उद्याच्या भागात घेणार आहोत. नमस्कार.
2: आय व्ही एफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून श्रोते दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विराज आठले. सर, आता सांगा की सह्याद्री संकल्प सोसायटी ही तुमची जी संस्था आहे ती धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कसं काम करते?
1: सह्याद्री संकल्प सोसायटी ही संस्था 2021 स्थापन झालेली एक संस्था आहे. त्याचे CEO हे प्रतीक मोरे आहेत आणि अध्यक्ष श्री शार्दुल केळकर हे आहेत. 2017 हे दोघं हे धनेश पक्ष्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करत होते. आणि हीच फोटोग्राफी करत असताना त्यांना जाणवलं की ह्या पक्ष्यांचं जे संख्या आहे तर ही कुठेतरी कमी होताना दिसते. आणि मग ती नेमकी कशामुळे कमी होते त्याची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या काही कारणं लक्षात आली. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे वृक्षतोड किंवा जंगलतोड. या पक्ष्यांचा जो मुख्य अधिवास आहे तर तो ही सदाहरित जंगलं आहेत किंवा देवराय आहेत, जिथे मोठमोठी चांगली झाडं असतील तिथे त्यांना मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध होतील. अशा प्रकारची जंगलं आपण रोज आता तुटताना बघतोय आणि अधिवास नष्ट होणं हे या पक्ष्यांच्या मुळावर आपल्याला उठलेलं बघायला मिळतं. दुसरं कारण असं लक्षात आलं की या पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल क्लायमेट चेंजमुळे बदल झालेला दिसून येतोय. तर ह्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे हा पण कुठेतरी डिस्टर्ब झालेला आपल्याला दिसतो. तिसरं कारण सांगायचं झालं तर त्यांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, त्याची उपलब्धता कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे किंवा एकंदर म्हणजे पिल्लाची वाढ असेल हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी झालेलं दिसून येत आहे. तर या तीन घटकांमुळेच आपल्याला असं दिसून येतं की या प्रजातीची जी संख्या आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
0: पण मग या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यांची जसं तुम्ही म्हणाल की संख्या कमी होत चालली ती वाढवण्यासाठी काय करता येईल?
1: सर्वप्रथम आम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तर याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतला. आज आपल्याकडे सोलार बेस्ड CCTV कॅमेरा सिस्टीम्स पण आहेत की ज्याच्यामार्फत आम्ही त्यांच्या घरट्यांचा अभ्यास करतो. याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्यांचे पैलू टिपता येतात, जसं की ते नेमकी कुठल्या प्रकारची फळं खात आहेत किंवा कुठल्या प्रकारचा आहार त्यांचा आहे किंवा कुठल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोल्या आहेत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल तो करतो. दुसरी गोष्ट

0: विमर्शिनी संतोष यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकलं. राग सावेरी आणि ताल होता मिश्र चापू. त्यांना व्हायोलिन साथ केली होती वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगम साथ होती आदित्य राजगोपालन यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. आजचा दिवस देशाची लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. एक यात्रा एक राष्ट्र एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडे नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतोय. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभरात सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी दिली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्री

0: सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि सर्वांचं मन जिंकावं अशा शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: मुझे देश की युवा शक्ति पर बहुत गर्व है. यह देखकर खुशी होती है कि भारत में ओलंपियाड्स और हैकेथॉन्स का कल्चर निरंतर बढ़ रहा है. मुझे विश्वास है कि देश के अधिक से अधिक युवा ऐसे फोरम्स में अपना इंटरेस्ट दिखाएंगे और भारत का परचम भी लहराएंगे.
0: येत्या 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होत असून सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली तसंच विक्रीचा आकडा 8000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. युवा वर्गानं कौशल्य विकासाच्या वाढीकडे विशेष लक्ष द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूरमध्ये कौशल्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पदवी आणि रोजगार क्षमता यात मोठा फरक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. युवा वर्ग योग्य कौशल्याअभावी रोजगार मिळवू शकत नाही हे लक्षात घेऊन सरकारनं कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपण महाराष्ट्रातच राहणार आहोत असं बातमीदारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. नागपूर परिसरात वेगानं वाढत असलेल्या विविध उद्योगांना या केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ मिळू शकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेतंय असं ते त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील यानिमित्तानं आनंदोत्सव साजरा केला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारलाय. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला

0: परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलंय असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लखनौमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक पदयात्रा काढण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले. झिम्बाब्वेबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारेमध्ये होणार आहे. संध्याकाळी 4:30 खेळ सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 32 सेकंद झाले आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5:00 दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

AIR मराठी डीटीएचच्या पुरवणी श्रोते हो आपण ऐकत आहात. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 वाजता नोंदवण्यात आलेलं हे प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कोकणात बहुतांश ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भात खूप ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली तर विदर्भात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये कोकण गोवा येथे कर्जत 15 सेंटीमीटर, माथेरान 10, पनवेल 8, खालापूर 7, मुरबाड 5, लांजा 5, जवाहर 4, वाडा उरण 4 सेंटीमीटर, पोलादपूर 3, पेण 3, शहापूर 3 सेंटीमीटर, कुलाबा 2 सेंटीमीटर, कल्याण 1 सेंटीमीटर, भिवंडी 2, रत्नागिरी येथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात लोणावळा येथे 14 सेंटीमीटर, सुरगणा 8, गगनबावडा जिल्हा कोल्हापूर 8, महाबळेश्वर 8 सेंटीमीटर, इगतपुरी दिंडोरी 7 सेंटीमीटर, दिंडोरी 6 सेंटीमीटर, हर्सूल 6, ओझरखेडा 5. विदर्भात कळंब येथे 1 सेंटीमीटर, पोंभुर्णा येथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. धामणगाव जिल्हा अमरावती येथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. घाट क्षेत्रात झालेली पावसाची नोंद, ताम्हिणी 17, भिवपुरी 15, शिरगाव 14 सेंटीमीटर, लोणावळा 13, भिरा 12, वाळवण वाणगाव 11, खोपोली मुळशी 6 सेंटीमीटर आणि पोफळी 4 सेंटीमीटर. तलाव क्षेत्रात झालेली पावसाची नोंद, अप्पर वैतरणा 16 सेंटीमीटर, भातसा 9, मध्य वैतरणा 7, तानसा 4, भातसा 3, तुळशी 2 आणि विहार 1 सेंटीमीटर. येत्या 48 तासाकरिता

0: विदर्भ आणि मराठवाड्याकरता हा अंदाज आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि परिसरात 28 जुलैपर्यंत हवामानाचा हा इशारा आहे. आकाश ढगाळलेलं राहील. पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील. वादळी वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी येतील. कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात 27 जुलैच्या सकाळपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांसाठी ही सूचना आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 30 जुलैपर्यंतचा हा इशारा आहे. वादळी स्थिती असणार आहे, त्यामुळे ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र सोमालिया क्षेत्र आणि ओमान किनारपट्टीवर, त्यामुळे या क्षेत्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:15 वाजलेत. आता नभोनाट्य प्रसारित करीत आहोत.
1: रसिकहो प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दाता. लेखक लक्ष्मण लोंढे, सादर करते चंद्रकांत बर्वे. ऐकूया तर नभोनाट्य दाता.

0: डॉक्टर, तुम्ही मला बोलावलं?
1: होय. बाय श्रीकांत.
0: डॉक्टर, दादाचं काही विशेष?
1: घाबरू नकोस, कालच सगळे इन्व्हेस्टिगेशन संपलेत, रिपोर्ट्स आज तपासून आलेत.
0: मग काय डॉक्टर, दादा बरा होईल ना?
1: थांब, हळूहळू मी सर्व काही सांगणार आहेच तुला, त्यासाठी सर बोलावलंय. पण त्याआधी मला एक सांग, श्रीधर एवढी दारू कधीपासून प्यायला लागला?
0: साधारण गेले 2 वर्ष.
1: अरे पण त्याच्या लग्नाला 3 वर्ष झालेत ना?
0: हो.
1: म्हणजे लग्नानंतर वर्षभर तो दारू पित नव्हता?
0: नाही.
1: आणि मग मग असं काय झालं एकदम?
0: डॉक्टर, डॉक्टर काय सांगणार तुम्हाला, तुम्ही आमच्या कुटुंबाला गेली 20 वर्ष ओळखता, अगदी आमच्या वडिलांपासून.
1: ते खरंय रे, पण 4-5 वर्षापूर्वीपासून म्हणजे तात्या वारल्यावर माझं तुमच्याकडे जाणं येणं खूप कमी झालं, म्हणजे जवळजवळ थांबलंच म्हण ना. अर्थात श्रीधरच्या लग्नाला आल्याचं आठवतंय मला.
0: डॉक्टर, माणूस लग्न करतो आयुष्यात सुखी होण्यासाठी, पण त्या बाबतीत दादाचे फासे उलटेच पडले. त्याचं आणि वहिनींचं कधी एकमेकाशी पटलंच नाही. अखेर वर्षभरात घटस्फोट घेण्यापर्यंत पाळी आली, वहिनी स्वतंत्र राहू लागली, आणि या सगळ्याच्या परिणामी दादा दारू प्यायला लागला.
1: श्रीधरचं दुःख मी समजू शकतो, पण तरीही त्याच्यासारख्या माणसानं आपल्या शरीराची काळजी नको का घ्यायला? अरे या प्रकारच्या निष्काळजीपणानं मूत्रपिंडावरती सुद्धा परिणाम होतो हे त्याला
0: माहीत होतं. आहे, मीही त्याला किती समजावून सांगितलं, पण काही उपयोग झाला नाही डॉक्टर. त्याची दारूची सवय वाढतच गेली, आणि चांगली दारू परवडेनाशी झाल्यावर त्यानं अखेर हातपट्टीच प्यायला सुरुवात केली. अलीकडे त्याचे हातपाय थरथरत, शुद्धीवर असतानाही शब्द धड येत नसत, हातापायावर तोंडावर नेहमी सूज येई. काल अखेर जेव्हा त्याने डोळे फिरवले ना, तेव्हा मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलो डॉक्टर.
1: श्रीकांत, खूप उशीर झालाय तुम्हाला यायला.
0: उशीर? म्हणजे मी नाही समजलो डॉक्टर.
1: श्रीकांत, परिस्थिती फार गंभीर आहे.

0: इथे माझ्याच हॉस्पिटलात ठेवून घेतोय. त्याला आता घरी नेण्यात काही अर्थ नाही. श्रीधर काही आता फार दिवसांचा सोबती
1: नाही डॉक्टर. अनलेस काय डॉक्टर, डॉक्टर दादा वाचला पाहिजे, काही करून आपण त्याला वाचवलंच पाहिजे डॉक्टर.
0: श्रीकांत, अरे डॉक्टरांचा नेहमीच तो प्रयत्न असतो, पण अगदी स्पष्ट सांगायचं तर त्याचं एकमेव मूत्रपिंड आता पार खलास झालंय, ते सुधारण्याची काहीही शक्यता नाही
1: डॉक्टर.
0: तेव्हा त्याला लवकरात लवकर मूत्रपिंड दान करणारा कोणी दाता मिळाला तर तो जगण्याची शक्यता आहे.
1: लवकरात लवकर म्हणजे डॉक्टर?
0: पुढल्या 3 दिवसात. 3 दिवसानंतर त्याची एकमेव किडनी फेल होईल. तेव्हा आता तू एक काम कर, मी कालच हे पत्र तयार ठेवलंय, हे पत्र घेऊन तू आकाशवाणीवरती जा, दूरदर्शनवरती जा, आणि त्यांना आजच्या आज निवेदन करायला सांग. अरे दैव बलवत्तर असेल तर कोणीतरी दाता मिळेल.
1: आणि असा दाता मिळाला तर दादा वाचेल डॉक्टर?
0: होय होय वाचेल, पण आपल्याला त्यासाठी आता भराभर पावलं उचलायला हवीत.
1: मी निघालोच डॉक्टर, पण पण डॉक्टर मग मी इथं दादा शेजारी बसायला नको.
0: दुसरं कोणी आहे का येण्यासारखं?
1: आहे, म्हणजे प्रयत्न करून बघतो, अंजलीला बोलावतो.
0: अंजली? ही अंजली कोण?
1: डॉक्टर या सगळ्या गडबडीत ते सांगायचं राहूनच गेलं, अंजली माझी वाग्दत्त वधू, 15 दिवसापूर्वीच आमचा साखरपुडा झालाय, लग्नाला अजून महिना आहे, त्यावेळी येणंच बोलावणं करायला डॉक्टर.
0: कॉंग्रॅच्युलेशन.
1: थँक्यू डॉक्टर. डॉक्टर मी तुमचा फोन वापरू का जरा अंजलीला फोन करायला?
0: हो गो हेड बाय ऑल मीन्स.
1: थँक्यू.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, एक विशेष सूचना ऐका. मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये BRH निगेटिव्ह रक्तगटाच्या एका रुग्णाला तातडीनं एका मूत्रपिंडाची गरज आहे. इच्छुक व्यक्तींनी 4596647 या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 4596647. सूचना संपली.

0: आज दिवसभरात आला होता कोणाचा फोन?
1: नाही नाही आला
0: डॉक्टर. तुम्ही सांगितलेल्या 3 दिवसातले 2 दिवस तर संपले.
1: खरं आहे.
0: डॉक्टर आता काय करायचं?
1: काय करणार, वाट बघायची. 80 लाख लोकवस्तीच्या या शहरात प्रत्येकी शेकडो माणसं मरत आहेत आणि त्यांची शरीरं जाळून किंवा पुरून टाकली जात आहेत. कितीतरी चांगल्या डोळ्यांची, हृदयाची, मूत्रपिंडाची रोज राख रांगोळी होऊन जाते आहे, पण आपल्या समाजात अजून ह्या बाबतीत जागरूकताच नाही आहे.
0: डॉक्टर, डॉक्टर
1: बोल बोल श्रीकांत बोल.
0: डॉक्टर डॉक्टर, मी माझं मूत्रपिंड दादाला द्यायला तयार आहे.
1: काय
0: उद्या सकाळी किंवा हवं तर आता सुद्धा तुम्ही मला आणि त्याला ऑपरेशन टेबलवर घ्या. आता आता आता आणखीन वाट पाहण्याचा अर्थ नाही डॉक्टर, आणि मूत्रपिंड मॅच होण्याचा प्रश्नच नाही आहे डॉक्टर.
1: नो नो माय बॉय, अरे भलतंच काहीतरी सुचवू नकोस.
0: डॉक्टर माझा ऐका,
1: वेड्यासारखा विचार नको. भावनेच्या भरात काहीतरी बोललास, सोडून देते. आता संध्याकाळ झाली आहे. हे बघ, आज तू इथे हॉस्पिटलमध्ये थांबू नकोस. गेले 2 दिवस रात्रंदिवस तू इथे आहेस, तुला विश्रांतीची गरज आहे. जा
0: डॉक्टर. डॉक्टर मी पूर्ण विचारणीशी बोलतोय, तुम्ही माझं मूत्रपिंड काढा आणि दादाला द्या, त्याला जगू दे.
1: आय ॲडमायर युअर करेज श्रीकांत, आय ऑल्सो ॲडमायर युअर लव्ह फॉर युअर ब्रदर. पण श्रीकांत.
0: डॉक्टर आता पण नको आणि परंतु नको.
1: अरे इतका उतावळ होऊ नकोस, अजून 24 तास आहेत.
0: पण डॉक्टर,
1: ईश्वराची कृपा असली तर उद्या सकाळी सुद्धा आपल्याला कोणीतरी दाता मिळेल.
0: नाही पण,
1: आणि तू अंजलीचाही विचार करायला हवास.
0: मी समजावून सांगेन अंजलीला. ते काम तुम्ही माझ्यावर सोपवा, पण तुम्ही माझं ऐकाच डॉक्टर.
1: अरे कसं पटवशील अंजलीला, ती तयार होईल?
0: ते माझं मी बघेन डॉक्टर, पण उद्याचं नक्की.
1: हे बघ तू आता घरी जा, माझा रात्रीचा स्टाफ श्रीधरची काळजी घेईल. तू आता घरी जायचंस आणि शांतपणे झोपायचंस.
0: नाही पण डॉक्टर,
1: श्रीकांत, दिस इज माय ऑर्डर.

0: ए बोल ना, गप्पा कासा।
1: अंजली, तुला माहितीच आहे, गेल्या 48 तासात मूत्रपिंडाचं दान करायला कोणीच पुढं आलं नाही.
0: हो ना,
1: मग असे डॉक्टर मला म्हणाले,
0: काय
1: आता आणखीन फक्त 24 तास. एखाद्या जजनं फाशीची शिक्षा सुनवावी ना, तसे मला ते शब्द वाटले आणि मन गलबलून आलं.
0: अरे उद्या सकाळपर्यंत कोणीतरी दाता नक्की मिळेल, तू असा हवाल दिल नको होस।
1: नाही अंजली, मला त्या बाबतीत आता आशा वाटत नाही.
0: असं निराश होऊन कसं चालेल?
1: छे छे, मी निराश नाही झालो. आपल्याला काही झालं तरी दादाला वाचवायचंय.
0: शाबास, माझी खात्रीच होती तू असा धीर सोडणारा नाहीयेस म्हणून।
1: आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली,
0: काय?
1: उद्या उद्या मीच माझं मूत्रपिंड दादाला दान करायचं ठरवलंय.
0: काय काहीतरीच काय बोलतोयस तू
1: काहीतरीच
0: श्रीकांत? हे
1: नाही अंजू, माझं मूत्रपिंड दादाला चालेल. डॉक्टरांनी रक्तगटाची तपासणी वगैरे करून सांगितलंय.
0: म्हणजे सगळ्या तपासण्या वगैरे सुद्धा झाल्या?
1: नाही, त्यापूर्वीच केल्या होत्या. तेव्हा तशीच वेळ आली ना,
0: तर काय? तर काय श्रीकांत?
1: तर आपल्याला आपलं लग्न पुढं ढकलावं लागेल.
0: अरे तू हे काहीतरीच काय बोलतोयस?
1: अंजलिया, मला दुसरा काही उपाय दिसतच नाहीये.
0: नाही,
1: तेव्हा म्हटलं तुला सांगून तुझ्याही मनाची तयारी करून ठेवावी.
0: तू डॉक्टरांना विचारलंस? काय म्हणाले ते?
1: त्यानेच सांगितलं अंजलीची संमती घे म्हणून.
0: म्हणजे डॉक्टरांनी सुचवलं नसतं तर तुम्हाला हे सगळं सांगणारही नव्हतंच ना?
1: तसं नाही ग, पण पण
0: मग श्रीकांत, तू रक्तगटाच्या तपासण्या करून घेत होतास तेव्हाच का नाही मला सांगितलंस?
1: अगं, त्यावेळी गरज होती का? आणि चाचण्या चाचण्या त्या काय मागेच करून ठेवलेल्या होत्या.
0: श्रीकांत, श्रीकांत, मूत्रपिंड दान करण्यात जीवाला धोका असतो ना?
1: अंजू, प्रत्येक माणसाला 2 मूत्रपिंड असतात हे तुला माहित आहे, आणि त्यापैकी एका मूत्रपिंडावर सुद्धा माणूस व्यवस्थित जगू शकतो. आता दादाचंच नाही का, एका मूत्रपिंडावर गेली कित्येक वर्ष जगतोय तो.
0: काय दादाच्या दुसऱ्या मूत्रपिंडाला काय झालंय?
1: लहानपणीच काढून टाकलंय ते
0: बिचारे, आणि आता उरलं सुरलं एकमेव मूत्रपिंड, तेही खराब करून घेतलंय त्याने आपल्या हाताने दारू पिऊन।
1: ते जाऊ दे अंजली, हे बघ, तो माझा मोठा भाऊ आहे, त्याला माझ्याशिवाय कुणीच नाही.
0: पण
1: त्याच्या वैवाहिक जीवनाची झालेली परवड तुला माहितीच आहे ना अंजू, त्यामुळे तूच सांग मला, मी नको का त्याची काळजी घ्यायला?
0: ते सगळं सगळं खरंय रे, मी कुठे नाही म्हणते, आणि आपण सगळं करतोच आहोत ना त्यांच्यासाठी, पण तुझंच मूत्रपिंड काढून द्यायचं म्हणजे?
1: इलाज नाही म्हणून.
0: अरे अरे, पण आत्ताच तर आपला साखरपुडा झालाय, पुढच्या महिन्यात लग्न होणार आहे आपलं, आणि अशा वेळी तुम्हाला?
1: अंजू, मन मोठं कर.
0: श्रीकांत, मी घरी काय सांगू?
1: घरी खरं तर आज तू यातलं काही सांगूच नकोस घरी.
0: अरे
1: उद्या माझं ऑपरेशन झाल्यावर सगळं कळेलच आपोआप. इतकंच काय, मी तर म्हणतो तो सुद्धा उद्या हॉस्पिटलात येऊ नकोस. हा अंजू, तू उद्याचा दिवस विश्रांती घे, परवापासून तुला.
0: छे छे छे, अरे तू अगदी अगदी सगळं ठरल्यासारखं काय सांगतोयस? अजून 24 तास आहेत, उद्याची सकाळ कदाचित काहीतरी चांगलं घेऊनच उगवेल। ऐक माझं श्रीकांत।
1: अंजली अंजली, मी तुझी संमती धरून चालतो.
0: नाही नाही, मी तुला आत्ता काहीच सांगत नाही
1: अंजू.
0: तू आधी घरी जा,
1: अंजू
0: स्वस्थपणे विश्रांती घे. अरे मलाही थोडा विचार करायला वेळ दे ना.

0: कौन है?
1: मी आती हूँ का डॉक्टर?
0: कौन?
1: मी अंजलि।
0: हो ऐसी? ये अंजलि, ये आते। अरे
1: माफ करा डॉक्टर, एवढ्या सकाळी सकाळी तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्रास देते।
0: असू दे असू दे, अगं त्यात काय मोठंच आहे? बरं, श्रीकांत भेटला तुला?
1: हो।

0: डॉक्टर, तुम्ही नक्की ठरवलंय श्रीकांतचं मूत्रपिंड काढायचं?
1: छे छे, का श्रीकांतने तुला तसं सांगितलं?
0: नाही, तुम्ही ऑपरेशन नक्की ठरवलंय असं नाही सांगितलं.
1: मग
0: पण त्यांचा मात्र खूपच हट्ट दिसतोय.
1: हो, त्याचा आग्रह आहे खरा.
0: पण डॉक्टर, तुम्ही काय ठरवलंय?
1: मी काय ठरवणार, तुमचं काही बोलणं झालं का?
0: मी त्याला हो ही म्हटलं नाही आणि नाही ही म्हटलं नाही. डॉक्टर, तुम्हीच समजावून सांगा ना श्रीकांतला. अहो, महिन्याभरात आमचं लग्न व्हायचंय आणि अशा वेळी ते असं सुचवत आहेत, कसं वाटेल कुठल्याही मुलीला?
1: अंजली, तू तुझ्या वडिलांना सांगितलंस?
0: नाही.
1: का?
0: कसं सांगणार?
1: अगं, तू त्यांच्यापाशी बोलायला होतंस. ते मोठेपणानं आणि अधिकारवाण्यानं श्रीकांतशी बोलू शकले असते.
0: डॉक्टर, श्रीकांत जे सुचवत आहेत ना, त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, त्याग आहे.
1: अगं, म्हणूनच म्हणतो, तू काही बोलण्याऐवजी तुझे वडील.
0: नाही, आम्ही कुणी त्यांना असं करू नका असं सुचवलं तरी त्याला अखेर स्वार्थाचाच वास येणार. तुमचे श्रीकांतच्या कुटुंबाशी इतके जवळचे संबंध आहेत की तुम्हीच जर.
1: अगं, म्हणून तर सगळं कठीण झालंय मला.
0: नाही डॉक्टर, असं नका म्हणू. तुमच्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं आणि तुमच्या भावी जावयानं असा प्रस्ताव मांडला असता तर तुम्ही त्याला हो म्हणाला असता?
1: अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नकोस मुली.
0: डॉक्टर, मला मुली म्हणालात ना, अगदी खरं सांगते, मुलीच्याच नात्यानं आली आहे मी तुमच्याकडे. तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढू शकाल, डॉक्टर म्हणून, एक बाप म्हणून. का गप्प का डॉक्टर? तुम्ही श्रीकांतच्या ऑपरेशनचं नक्की केलंय का डॉक्टर? तुम्ही काल त्याला मला भेटायला कशासाठी सांगितलं?
1: मुली, श्रीकांतनं तुला काय काय सांगितलंय?
0: हेच की त्याचं एक मूत्रपिंड काढून श्रीधर भाऊजींना द्यायचं असं ठरतंय म्हणून.
1: बस बस एवढं सांगितलं?
0: हो, आणि एवढंच? हे एवढंच काय कमी आहे का हो? काल रात्रभर मला झोप लागली नाही. माझ्या मनात एक प्रचंड रस्सीखेच चालली होती. 15 दिवसांपूर्वीच आमचा साखरपुडा झाला तेव्हा मी सुखाच्या लाटांवर हिंकळत होते. आणि कालचं श्रीकांतचं बोलणं ऐकून वाटत होतं की आपल्या सुखस्वप्नांचा आपला भावी पतीच चुराडा करतोय. दुसऱ्याच क्षणी एकदम श्रीकांतच्या थोरवीनं मन भरून येत होतं. त्याच्या त्यागी वृत्तीपेक्षा त्याच्या धैर्याचाच अभिमान वाटत होता. असा साथीदार आपल्याला आयुष्यभर लाभणार आहे या कल्पनेनंच मन भारावून जात होत.
1: अंजली, अगं, अभिमान वाटावा असं सगळं तुला अजून कळलेलंच नाहीये.
0: म्हणजे
1: श्रीकांतनं तुला अर्ध सत्यच सांगितलंय.
0: काय?
1: मला वाटलंच होत तो तुला सगळं सांगणार नाही म्हणून. पण मी तुला आता सगळं सत्य सांगितलं तर ते तू सहन करू शकशील?
0: श्रीकांतने मला काल जो धक्का दिला त्याहून अधिक भयंकर असं तुम्ही काय सांगणार आहात डॉक्टर?
1: अंजली, श्रीकांतही एक मोठं ऑपरेशन त्याच्या लहानपणीच झालेलं आहे.
0: काय?
1: मी माझ्या हातांनीच ते केलंय. आणि श्रीकांतलाही एकच मूत्रपिंड आहे.
0: नो डॉक्टर, नो.
1: होय, आणि श्रीकांतच्या शरीरातलं ते मूत्रपिंड श्रीधरच आहे. म्हणून श्रीधरला सुद्धा एकच मूत्रपिंड आहे.
0: देवा,
1: श्रीकांतची दोन्ही मूत्रपिंड त्याच्या लहानपणीच काढून टाकावी लागली होती. त्याला फूड पॉयझनिंग झालं होतं तेव्हा.
0: नाही डॉक्टर, नाही, खरं नाही.
1: होय अंजली, होय, हे सगळं सगळं खरं आहे.
0: नहीं.

0: श्रीकांत, श्रीकांत, तू काल मला सगळं खरं का नाही सांगितलंस?
1: समजा मी तुला सगळं खरं सांगितलं असतं तर तू काय मला संमती देणार होते संजू?
0: नाही.
1: मग झालं तर?
0: पण म्हणून म्हणून तुम्हाला खोटं सांगून मला फसवून माझ्या

0: संमती घेत होतास?
1: तसं नाही अंजली, पण
0: श्रीकांत, श्रीकांत तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का रे? सगळं काय वाटतं ते फक्त आपल्या भावासाठीच?
1: नाही अंजू, मला तुझ्या संबंधी फार फार वाटतं.
0: मग
1: 15 दिवसापूर्वी आपला परिचय नव्हता, आपण एकमेकांना पूर्ण परके होतो. पण असं असून गेले 3 दिवस तू मला जी साथ दिलीस अंजू, तशी साथ आयुष्यभर.
0: काही बोलू नकोस, मला नुसते कोरडे शब्द नकोय.
1: हे कोरडे शब्द नाहीयेत अंजू, पण
0: काय? ऐक माझ, जरा विचार कर. श्रीधर भाऊजींचं सगळं झालंय, त्यांना कशी का असेना बायको आहे, त्यांनी वैवाहिक सुखही घेतलंय. आता त्यांच्या आयुष्यात सुख नाही, त्यांच्या आयुष्याचं पोतेरं बनलंय, हा तुझा दोष आहे का माझा?
1: पण अंजू,
0: मग ही शिक्षा आपल्याला का?
1: मग काय श्रीधर दादाला असंच मरू द्यायचं आपण?
0: असं कोण म्हणतंय? आपण प्रयत्न करतोच आहोत ना. त्यांचं नशीब असतं तर त्यांना आतापर्यंत कोणीतरी दाता नक्कीच मिळाला असता.
1: चुकतेस तू अंजू, दादाच्या नशिबात दाता आहे आणि तो म्हणजे खुद्द मी.
0: श्रीकांत.
1: अंजू, त्यावेळी मी 14 वर्षाचा होतो आणि दादा 18 वर्षाचा होता. फूड पॉयझनिंगमुळे माझी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. त्यावेळी जर दादानं असेल श्रीकांतचं नशीब तर त्याला दाता मिळेल असा विचार केला असता ना, तर आज तुला हा श्रीकांत तुझ्या समोर बसलेला दिसलाच नसता. गेली 12-13 वर्ष मी त्याचं एक मूत्रपिंड घेऊन जगतोय. तुला माझ्या भावना कधीच कळणं शक्य नाही. दुसऱ्याचं रक्त आपण घेतलं ना तर फार काही वाटत नाही, कारण त्याचं शरीर तेवढं रक्त पुढल्या 8-10 दिवसात पुन्हा तयार करतं. पण माणसाच्या शरीराला दुसरं मूत्रपिंड नाही बनवता येत अंजू. बरं, माझ्या शरीरातलं मूत्रपिंड एखाद्या मृत व्यक्तीच्या शरीरातलं असतं तरीही मला आयुष्यभर कृतज्ञतेपलीकडे काही वाटलं नसतं. पण गेली 12-13 वर्ष मला सारखं वाटत राहिलंय की आपण जगतोय ते आपल्या दादामुळं. वास्तविक आपला जगण्यावर काहीही अधिकार नाही. तो आजूबाजूला वावरत असतो तेव्हा सारखं वाटत राहतं याच्या शरीरातलं आपण काहीतरी घेतलंय, त्याचं कमी करून, त्याचं कायमचं कमी करून. अंजू, तुझी आमच्या कुटुंबाशी ओळख झाली ना, तेव्हापासून तू दादाला जीवनात निराश झालेलाच एक दारुड्या म्हणून पाहिलंस.
0: हो.
1: पण वयाच्या 18व्या वर्षी हसत मुखानं आपल्या धाकट्या भावाला आपलं एक मूत्रपिंड देणारा तरुण नाही पाहिलास तू अंजू. पण डॉक्टर पांचाने तो तरुण पाहिलाय. मला वाटतं डॉक्टरने तुला सगळं खरं सांगायला नको होतं. काही सत्य न सांगितलेलेच बरी असतात.
0: श्रीकांत, काल मला तुझा अभिमान वाटला होता, आज तू शतपटीने वाढलाय. पण मला तू हवाय श्रीकांत, मला स्वार्थी म्हणावं तर मला श्रीधर भाऊजी एवढं किंवा तुझ्या एवढं मोठं नाही होता येणार, त्याबद्दल लाज वाटते मला माझी. पण श्रीकांत, मला अजूनही वाटतं तू हे मूत्रपिंड दान करू नकोस.
1: हा दानाचा प्रश्न नाहीये अंजू, हे देणं नाहीये, ज्याचं त्याला परत करणं आहे. मला जेव्हा मूत्रपिंडाची गरज होती तेव्हा दादांनी दिलं ना ते दान. आता त्याला गरज आहे, मूत्रपिंड त्याचंच आहे, मी अशा वेळी त्याचं त्याला नको द्यायला.
0: बुद्धीला सगळं सगळं पटतंय रे, पण हा काही फक्त बुद्धीचा प्रश्न नाहीये, माझ्या भावनांचा सुद्धा आहे. श्रीकांत, तुझ्या भावनांचा विचार कर ना.
1: तुम्ही प्रश्न बुद्धीचा नाहीये, भावनांचा तर नाहीच नाहीये. तू तुझा विचार करतेस तसा माझा विचार कर. गेली 13 वर्ष मी दादाच्या उपकाराच्या ओझ्याखाली वावरतोय, तेच मला किती जड झालं होतं. पण मी आता त्याचं मूत्रपिंड त्याला परत दिलं नाही आणि दुर्दैवानं तो मरण पावला तर उरलेली वर्ष मला अपराधाच्या ओझ्याखाली जगावं लागेल अंजू, आणि ते मला कधी शक्य नाही.
0: श्रीकांत, मग मी काय करू?
1: अंजू, आपला फक्त साखरपुडाच झालाय, लग्न नाही झालं अजून.
0: श्रीकांत,
1: मला विसरून जा अंजू.
0: श्रीकांत,
1: एखाद्या चांगल्या तरुणाशी लग्न कर आणि सुखी हो. माझ्या शुभेच्छा आहे तुझ्या पाठीशी.
0: श्रीकांत, तुझं हे मोठेपण पाहिल्यानंतर तुझ्या पश्चात मी कोणाशी लग्न करू शकेन असं वाटतं तुला? अरे हो म्हणायला माझी जीभच वळत नाही, त्याला मी काय करू? कसल्या कोड्यात टाकलेस तू मला?

0: डॉक्टर, मी ऑपरेशनला तयार आहे. तुम्हीच मला मागे सांगितलं होतं की मूत्रपिंड आरोपणाच्या शस्त्रक्रियेला 3-4 तास लागतात. आता तुम्ही दिलेल्या 72 तासापैकी फक्त 6 तास बाकी आहेत डॉक्टर. आपणाला आता आणखीन वेळ घालवून चालणार नाही.
1: श्रीकांत, अजूनही तू विचार कर. तू करतोय तो अविचार आहे असं मला वाटतं.
0: डॉक्टर, माझा निर्णय पक्का आहे. मला आता त्याच गोष्टीचा पुनर्विचार करायची गरज वाटत नाही. आपल्या हातातून क्षण निसटून चाललाय डॉक्टर, प्लीज.
1: श्रीकांत, तुझ्या इच्छेप्रमाणे वागायचं ठरवलं तर एक नाही तर 3 आयुष्य बर्बाद होतील.
0: 3 आयुष्य
1: होय
0: म्हणजे
1: श्रीधरचं आयुष्य बर्बाद झालेलंच आहे. त्याला अशा रीतीनं पुनर्जन्म मिळाला तरी सुख कितीसं मिळेल याची शंकाच आहे. तू नाही सावशील आणि ह्या पोरीनं काय करायचं रे?
0: डॉक्टर, कोणाचं आयुष्य जगायच्या लायकीचं आणि कोणाचं नष्ट करायच्या लायकीचं, कोणाचं जास्त महत्वाचं कोणाचं कमी महत्वाचं अशी वर्गवारी करता येते? आयुष्याच्या मूल्यमापनाचे दंडक आहेत आपल्या हातात.
1: तेच म्हणतोय मी.
0: नाही ना, मग माझ्या निर्णयामागे मला वाटतं निदान एक उदात्त तत्व तरी आहे.
1: माफ कर श्रीकांत, तू काही सांगितलंस तरी मला हे ऑपरेशन करणं शक्य नाही.
0: पण का डॉक्टर, का?
1: कारण तू आता तुझ्यापाशी असलेलं एकमेव मूत्रपिंड भावाला काढून देणं म्हणजे सरळ सरळ आत्महत्या करण्यासारखं आहे. आणि आत्महत्या करणाऱ्याला मदत करणं हा कायद्यानं गुन्हा आहे.
0: डॉक्टर,
1: तू आपली मूल्य जपल्याच्या समाधानात सुखानं मरून जाशील. श्रीधर जगेल त्याच्या उरलेल्या आयुष्याची परवड भोगायला. अंजलीचं भावविष्य कायम तो उद्ध्वस्त होईल आणि मी गुन्हेगार म्हणून तुरुंगात जाईन. श्रीकांत, हे शक्य नाही. हे माझ्या हातून होणार नाही.
0: पण डॉक्टर, मासा ऐका तुम्ही, प्लीज
2: डॉक्टर, ताबडतोब चला. त्या किडनी पेशंटला काहीतरी होत आहे.

0: Me sorry, Sirikan. Sridhar is no more.
1: डॉक्टर दादा वारला नाही,
0: I'm sorry.
1: डॉक्टर दादा वारला नाही, दादाला आपण सर्वांनी मिळून मारला. तुम्ही मी आपल्या नाकर्तेपणानं,
0: Take it easy.
1: कायद्याच्या मूर्ख तरतुदीनं हा कायदेशीर खून घडवून आणलाय आपण. दादाला जगायचा हक्क होता, त्याला मूत्रपिंड देणारा दाताही हजर होता, तो स्वेच्छेनं मूत्रपिंड देत होता. आपण गुन्हेगार आहोत डॉक्टर, किमान किमान मी तरी नक्कीच गुन्हेगार आहे.
2: शांत
1: इंजू
2: हो श्रीकांत, शांत हो.
0: ठीक आहे दीदी. श्रीकांत, भावनावर मी 72 तासांची मुदत दिली होती, पण त्याआधीच श्रीधर गेला. अरे, अशी जीवनाची मुदत ठरवून देणारा मी कोण? आणि त्याला मूत्रपिंडाचं दान करणारा तू तरी कोण? इथे दाता फक्त एकच असतो, तो वर बसलेला. तोच देतो आणि तोच हिरावून घेतो. त्यानं निर्णय दिलेला आहे आणि त्याचा निर्णय आपणा सर्वांनाच मान्य करावा लागतो.

रसिक हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य दाता. लेखक लक्ष्मण लोंढे. सहभागी कलाकार विहंग नायक, वासंती वर्तक आणि श्रीकांत लागू. सादर करते चंद्र

स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं फोटोकॉपी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अश्विनी शेंडे यांची रचना होती आणि नेहा राजपाल यांचं संगीत. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत, चित्रपट फुलराणी. गीतरचना आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आणि निलेश मोरे यांचं संगीत आहे.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील गीत बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. विश्वजीत जोशी यांचं गीत आहे आणि अविनाश विश्वजीत यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. सायंकाळचे 4:28 झाले आहेत. आता मालिका विशेषांतर्गत कार्यक्रमात ऐकूया मालिका लावण्य रंग भाग 26.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा 26 भाग आज आपण ऐकणार आहोत. भालजी पेंढारकर यांनी काढलेल्या गनिमी कावा या ऐतिहासिक चित्रपटाला शोभेल असंच संगीत राम कदम यांनी दिलं. राम कदम हे जुन्या पठडीतील संगीतकार असल्यामुळं आधी गीत आणि नंतर चाल या पद्धतीनंच कायम ते गाणी

करत असत. पण सुषमा शिरोमणी यांनी निर्माण केलेल्या भन्नाट भानू या चित्रपटाचे गीतकार रामभाऊंना म्हणाले, रामभाऊ तुम्ही आधी चाल तयार करा आणि मग त्यानुसार मी गाणं लिहितो. खरं तर राम कदम यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असं सांगणारा हा एकमेव गीतकार होता असं राम कदम यांनी लिहून ठेवलंय. या चित्रपटासाठी ही नव्हे चांदणी मी तर मीरा गाते या ओळीचा अर्थ नेमका काय आहे याचा शोध राम कदम बरेच दिवस घेत होते. भन्नाट भानू हा चित्रपट रौप्य महोत्सवी चित्रपट ठरला. चेलाराम भाटिया या महत्वाकांक्षी निर्मात्यांची अनंत माने यांच्या सहकार्यानं चित्रपट काढण्याची जबरदस्त इच्छा होती. याबद्दल आपण आणखीन बोलूया भन्नाट भानू चित्रपटातल्या एका गाण्यानंतर.

यापूर्वीचा त्यांचा कलावंतीण हा चित्रपट विषय चांगला असून देखील कोसळला. यावेळी मात्र त्यांनी अनंत माने यांना घेऊन चित्रपट काढायचं ठरवलं. शंकर पाटील यांची लवंगी मिरची कोल्हापूरची या वगनाट्यावरून त्यांनी दोन बायका फजिती ऐका या रंगीत चित्रपटाची उभारणी केली. कलावंतीण चित्रपटाच्या वेळेला चेलाराम यांना रामकदमांनी शब्द दिला होता की पुढच्या चित्रपटाचे संगीत

देण्याचे मी पैसे घेणार नाही. आणि त्याप्रमाणे राम कदम यांनी कलावंतीण चित्रपटाचं मानधन घेतलं नाही. दोन बायका फजिती ऐका या चित्रपटात बराच मालमसाला होता. खुमासदार लावण्या, चावट आणि खुसखुशीत संवाद, भरपूर नाट्यमय प्रसंग आणि याशिवाय सगळी गाणी जगदीश खेबुडकरांची होती. चांगली लावणी नृत्य, उत्तम संगीत, अनंत माने यांच्यासारखा दिग्दर्शक आणि अशोक सराफ यांच्यासारखा विनोदाचा जबरदस्त सेन्स असलेला नायक, यामुळं हा चित्रपट अगदी हिट झाला. कलावंतीण चित्रपट पडल्यामुळं निराश झालेले चेलाराम भाटिया या दोन बायका फजिती ऐका चित्रपटाच्या यशामुळं मात्र फार खुश झाले. आपण आणखीन एक लावणी ऐकूया.

छायाचित्रकार जेव्हा दिग्दर्शक बनतो तेव्हा चित्रपटाला एक वेगळंच वळण मिळतं, एक वेगळा अँगल मिळतो. दत्ता गोरले या प्रसिद्ध छायाचित्रकारानं सून माझी लक्ष्मी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि एक आगळा वेगळा चित्रपट तयार झाला. दत्ता गोरले हे राजा परांजपे यांना गुरु मानत आणि गुरुप्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी या चित्रपटात पेडगावचे शहाणेमधल्या राजाभाऊंच्या आवाजांचा आणि काही दृश्यांचाही वापर केलेला आहे. कुस्तीगिरीच्या घराण्याची प्रतिष्ठा जपणारा वेगळाच विषय यामध्ये होता. कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध मोतीबाग तालमीचे पहलवान दादू चौगुले आणि हिंद केसरी गणपत आळंदकर यांचा या चित्रपटात सहभाग होता, हेही या चित्रपटाचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठीतले प्रसिद्ध खलनायक विलास रकटे यांच्या कामेरी या गावी या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. दोन बायका फजिते ऐका या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

सून माझी लक्ष्मी या चित्रपटामध्ये कुस्त्यांचा फड दाखवलेला आहे आणि या फडाच्या वेळेला हलगी वाजवण्यासाठी सोलापूरचे जाधव म्हणून एक हलगीवाले होते. जाधव

हलगे ऐकून मुंबईच्या वादकांनी तर तोंडात बोटच घातली. या चित्रपटातलं एक गाणं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलं होतं, तर बाकीची गाणी दत्ता गोरले यांचे चिरंजीव शिवराज गोरले यांनी लिहिली होती. आणि सगळी गाणी आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्याच आवाजामध्ये होती. सून माझी लक्ष्मी चित्रपटातली एक लावणी ऐकूया.

लघुकथांवरची चित्र यशस्वी होतात असं व्यंकटेश माडगुळकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, कारण त्यांच्याच कथेवरचा पैज हा चित्रपट अगदी यशस्वी चालला होता. पैज ही फत्तेलाल बंधूंची निर्मिती होती. बाबासाहेबांचं दिग्दर्शन पैज या चित्रपटाला लाभलं होतं. गाणी जगदीश हेबुडकरांची होती. मुक्काम पोस्ट ढेबेवाडीनंतर बऱ्याच दिवसांनी व्यंकटेश माडगुळकरांची कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले होते. या पैज चित्रपटाबद्दल अधिक आपण बोलूया, पण त्यापूर्वी सून माझी लक्ष्मी चित्रपटातली एक लावणी ऐकूया.

हसेवर्धी जमातीचं जीवन मराठीमध्ये प्रथमच पैज चित्रपटातून पडद्यावर येत होतं. यामध्ये तमाशाची पार्श्वभूमी असली तरी हा तमाशापट नव्हता. तमासगीर माणसाच्या जीवनातला संघर्ष, त्यांचं राहणीमान यामध्ये हुबेहूब आलं होतं. यात नारायणगावच्या एका तमाशापडाचं प्रत्यक्ष चित्रणही केलं होतं. पैज चित्रपटामध्ये ढोलकीची बहारदार जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला आणि ऐकायला मिळते. पैजची गाणी सगळीच चांगली झाली होती आणि विशेष म्हणजे 1981 महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात पैज या चित्रपटासाठी राम कदम यांना संगीताचं पारितोषिकही मिळालं होतं. पैज चित्रपटातलीच एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम लावण्य रंग. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
3: 96, 95, 94, 93, 92, 91, 90.
4: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
3: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
4: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
3: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
4: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
3: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
4: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका. सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृती वर्धन.
2: काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होत आहे.

न्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमच्या सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता सुरू होत आहे. संध्याकाळी ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल ठळक बातमीपत्र.

0: नमस्कार, मी राजश्री आगाशे, ऐकूया काही ठळक घडामोडी. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज आदरांजली वाहतोय. कारगिल युद्ध स्मारकावर झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशामधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नागपूर इथं कौशल्य केंद्राचं उद्घाटन झालं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्न त्यांनी विचारलेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात शिवकुमार अनंत रमण यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन राग चक्रवक्रम शुद्ध धन्यासी आणि मांड ताल आदि ताल मिश्र चापू आणि आदि ताल त्यांना मृदंगमची साथ केली आहे कुमार एस कृष्णमूर्ती यांनी. ऐकूया तर शिवकुमार अनंत रमण यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शिवकुमार अनंतरमण यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग चक्रवक्रम, शुद्ध धन्यासी आणि मांड. त्यांना मृदंगमची साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युवावाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या अगदी दिल के करीब असलेला असा विषय, महाराष्ट्र आणि मॉन्सून ट्रिप्स. पावसाळ्यात ओलं चिंब भिजत फिरायला गेलो नाही तर तुम्ही पावसाळ्याची मजाच अनुभवली नाही असं नक्की म्हणता येईल. आपल्या महाराष्ट्राला एकापेक्षा एकदम भारी अशी निसर्गरम्य ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. धुवाधार धबधबे आणि उंचच उंच डोंगरांनी महाराष्ट्राला चौफेर वेढलेला आहे. आणि अशा जर तुम्ही पावसाळ्यात काही निसर्गरम्य अशा ठिकाणी भेट दिली नाही तर तुम्ही पावसाळ्याची खरी मज्जाच अनुभवली नाही असं नक्की होईल बरं. तेव्हा टेन्शन नका घेऊ. कुठली ठिकाणं हे गुगल सर्च करण्याआधी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन युअर फेवरेट प्रोग्राम युवाणी विथ आकाशवाणी. चला तर लगेच जाणून घेऊया काही ठिकाणांबाबत जिथे तुम्ही जाऊ शकता आणि पावसाळ्याचा अगदी मनसोक्त आनंद अनुभवू शकता. ही ठिकाणं आहेत काही प्रमुख शहरांच्या जवळची महाराष्ट्रातलीच. पहिलं ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे कोलाड. मुंबईजवळ वसलेलं कोलाड हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण विविध वनस्पती आणि प्राण्यांसह नैसर्गिक विविधतेने समृद्ध असं ठिकाण आहे. इथे तुम्ही पिकनिक, कॅम्पेनिंग, कॅनोईंग अशा मजेदार ऍक्टिव्हिटीजचा आनंद नक्की घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या गुहा, किल्ले, ट्रेक आणि धबधब्यांचा मोहक सौंदर्याचा आनंदही घेऊ शकता बरं. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे रिव्हर राफ्टिंग, कायाकिंग, कॅनोईंग, किल्ले पाहणं, धबधबे बघणं, त्याचा अनुभव घेणं, बनाना बोट चालवणं, कॅम्पिंग अशा अनेक गोष्टी करू शकता. इथली पर्यटकांची प्रमुख आकर्षणाची ठिकाणं म्हणजे ताम्हिणी घाट धबधबा, भिरा धरण, घोसाळा किल्ला, सुतारवाडी तलाव, प्लस व्हॅली, तळाचा किल्ला, कुडामांडाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा. यानंतरचं ठिकाण आहे इगतपुरी. फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे इगतपुरी. इगतपुरी हे पावसाळ्यात पुण्याजवळ भेट देण्यासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे आणि नियमित शहरी जीवनापासून विश्रांती घेण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. याशिवाय अनेक किल्ले आजूबाजूच्या परिसरात वसलेले आहेत त्यामुळे इतिहास आणि शिल्पकलाप्रेमींना ते नक्कीच साथ घालतात. इथे करण्याच्या गोष्टी म्हणजे ट्रेकिंग, किल्ल्यांना भेट देणं, मंदिरांना भेट देणं, प्रेक्षणीय स्थळं पाहणं, उद्यानांना भेट देणं. इथली प्रमुख आकर्षणाची स्थळं आहेत कॅमल व्हॅली, भातसा नदी खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर, घाट देवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर, वैतरणा धरण, विहीगाव धबधबा. फ्रेंड्स, मी तुम्हाला आजचा विषय सांगितल्यावर काही पहिल्या ठिकाणांपैकी एक असलेला आता पुढचं ठिकाण आहे. तुमच्या मनात जे पहिलं ठिकाण आलं असेल ना, हा पहिलं दुसरं तिसरं असेल बहुधा, त्यापैकी एक हे पुढचं ठिकाण महाबळेश्वर. मुंबई आणि पुणे सारख्या प्रमुख शहरांजवळ सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे महाबळेश्वर. या प्रदेशातील शांततापूर्ण वातावरण दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतं. निसर्गाचा अनुभव लुटण्यासोबतच पर्यटकांना इथली ऐतिहासिक स्थळं आणि किल्लेही पाहता येतात. या व्यतिरिक्त घोडेस्वारी, शिकारी अशा अनेक मजेदार ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. इथे शिकार बोट स्वारी करू शकता तुम्ही, ट्रेकिंग, घोडेस्वारी, हिल स्टेशन एक्सप्लोअर करू शकता, धबधबे बघू शकता, पक्षी निरीक्षण किंवा अगदी ग्रुप पिकनिक जिथे तुम्ही अगदी छान वातावरणात रिलॅक्स करू शकता. इथली काही प्रमुख आकर्षणाची ठिकाणं आहेत ती म्हणजे वेण्णा लेक, विसन पॉइंट, प्रतापगड किल्ला, महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन, टाउन बाजार, लिंगमला फॉल्स, तापोला, राजापुरी, कॅनॉट पीक. यानंतर अजून एक तुमच्यासाठी ठिकाण मी घेऊन आली आहे ते म्हणजे कर्नाळा.
रायगड जिल्ह्यात वसलेलं कर्नाळा हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याच्या काळात हा प्रदेश हिरवाईने भरलेला असतो आणि तुम्ही विविध वनस्पती आणि जीवजंतूंचं अन्वेषण नक्कीच इथे करू शकता बरं. या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे भारतीय वन्यजीव एक्सप्लोअर करू शकता. याशिवाय हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे. पर्यटक या ठिकाणी प्राचीन मंदिरं देखील पाहू शकता. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे कर्नाळा किल्ला ट्रेक, ग्रुप आउटिंग, कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणं, ट्रेकिंग. इथली काही प्रमुख आकर्षणं अशी आहेत जसं की कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला, शिव मंदिर, भवानी मंदिर. या आणि अशा अनेक ठिकाणी तुम्ही तुमचा वीकेंड नक्कीच प्लॅन करू शकता. अजून काही दिल के करीब ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन आकाशवाणी. कुठेही जाऊ नका, मी परत येते या एका

आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी रत्नागिरीने. आणि दोस्तो, रत्नागिरी आहे म्हटल्यावर कोकणातली टॉप 10 का होईना, पण मी काही ठिकाणं अगदी हँड पिक्ड विथ लव म्हणतात तशी तुमच्यासाठी घेऊन आले बरं. कोकण म्हटलं आणि पावसाळा की लगेच थम्सअप हे येतच, नाही का? तेव्हा लगेच पट्ट दिशी तुमची ट्रिप बुक करा बरं, हा विकेंड कोकणातच. पहिलं ठिकाण मी घेऊन आली आहे ते म्हणजे गणपतीपुळे. पावसात समुद्र आणि हिरवाईचा सुंदर संगम, आ हा हा, आय कॅन जस्ट फील इट. खरंच नक्की एकदा तरी भेट द्यावी, आणि तीही पावसाळ्यात असेल तर स्वर्गच. गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे तुम्हाला सांगायला नकोच, पण तरीही फ्रेंड्स, पावसाळ्यात इथला समुद्र, ओलसर वाळू आणि हिरवी टेकडी अगदी अप्रतिम दिसते. हा अहो, काय नाही पाहायचं हे विचारा.

समुद्र किनारा तर अगदी वेड लावून टाकणार आहे. मंदिर परिसरात अगदी शांततापूर्ण वातावरण आणि पावसाळ्यातील किनारी नजारा, सूर्योदय सूर्यास्त फोटोग्राफी तर तुमच्या टॉप लिस्ट वरती आहे.

यानंतर दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे आंबोली घाट. धुक्यात हरवलेला स्वर्ग कुठला असं जर कुणी विचारलं तर उत्तर एकच, आंबोली घाट. पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी 10 सुंदर ठिकाणं जर मी निवडायची म्हटली तर आंबोली घाट हे कायम पहिल्या पसंतीत असतंच. सतत धुकं, सुंदर धबधबे, निसर्ग ट्रेल्स आणि फोटोग्राफी स्पॉटसाठी आंबोली हे नेहमी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, पावसातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर अजून एक पर्यटन स्थळ मी तुमच्यासाठी घेऊन आले, ते म्हणजे देवकुंड धबधबा. ट्रेक आणि निसर्ग प्रेमींसाठी देवकुंड हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बरं, रेन फोटोग्राफी जर तुम्हाला करायची असेल ना तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि हो, पूर्ण आठवड्यातल्या दगदगीच्या जीवनानंतर तुम्हाला जरा रिलॅक्स व्हायचं असेल ना तर हे घेऊन आले मी तुमच्यासाठीचं पुढचं डेस्टिनेशन. पावसात शांत समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी दापोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बीच वॉक, स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव तर इथे तुम्ही मनमुराद घेऊ शकता आणि शांततेचा मुक्काम तर दापोली तुम्हाला नक्कीच देईल. पीस ऑफ माइंड साठी आत्ताच दापोलीला टिक करा.

म्हटलं आणि रत्नांच्या खाणीत आलं नाही असं कसं होईल? रत्नागिरीचा समुद्र, इतिहास आणि इथले खाद्यपदार्थ नक्की अनुभव घ्या. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी, कारण आता हा पावसाळा तुम्ही मिस केलात ना तर मग डिरेक्ट पुढच्या वर्षीसाठी थांबावं लागेल. रत्नागिरीतले समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळं आणि स्थानिक कोकणी खाद्यांची तर आत्ता रेलचेल आहे. तेव्हा पावसाळ्यामध्ये रत्नागिरीला नक्की भेट द्या. तुम्हाला जर अध्यात्माची जास्त आवड आहे पण त्याचबरोबर सुंदर असा शांतपूर्ण निसर्ग अनुभवायचा आहे तर कुंकेश्वर हे तुमच्यासाठी नक्की परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. समुद्र किनाऱ्यावरचं हे सुंदर मंदिर पावसात अधिक आकर्षित वाटतं. शांत वातावरण, समुद्र किनारा आणि हातात फोन आणि छान अशी फोटोग्राफी, आहा. यानंतरचं डेस्टिनेशन तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. जर तुम्हाला पावसाळ्यातील एकदम वेगळा समुद्र अनुभवायचा असेल तर तारकर्ली हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जरी वॉटर ऍक्टिव्हिटीज कमी असतील तरी पावसाळ्यातील तारकर्लीचा हा वेगळाच अनुभव मिळतो. आणि हो, कपल ट्रिपसाठी हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे. बरं फ्रेंड्स, इतिहास आणि पावसाचं सौंदर्य असं एकत्र हवंय का? चलो दे दिया. पुढचं डेस्टिनेशन आहे विजयदुर्ग किल्ला. किल्ला आणि समुद्र एकत्र अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला हे तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. हिरवाई आणि पारंपरिक कोकण हे जर अगदी तुम्हाला अनुभवायचं असेल तर तळ कोकणातलं म्हणजेच आमची वाडी सावंतवाडी हिला नक्की भेट द्या. तिथले तलाव, स्थानिक बाजार, निसर्ग तुम्हाला नक्की खुळ करेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी एक याआधी तुम्हाला शांततेसाठी ठिकाण दिलंय पण कोकणातली ठिकाणांची यादी खरंच सांगू का न संपणारी आहे. पण तरी त्यातल्या त्यात अजून एक ठिकाण जे तुमच्यासाठी शांत समुद्र किनाऱ्याची सफर घडवून आणेल ते म्हणजे गुहागर. कमी गर्दी, स्वच्छ वातावरण आणि रिलॅक्स ट्रिप अशी तुम्हाला जर अनुभवायची असेल तर गुहागर हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी.

फ्रेंड्स, पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी छान आणि सुंदर ठिकाणं तर मी तुम्हाला सांगितली, पण कुठेही फिरायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा की बाहेर पडायच्या आधी हवामान तपासा. अतिवृष्टी असल्यास प्रवास पुढे ढकला. सुरक्षित ड्रायव्हिंग करा.

घाट रस्त्यावर सावधानगिरी बाळगा आणि आवश्यक अशा वस्तू नक्की ठेवा बरं. रेनकोट, छत्री, पॉवर बँक, अतिरिक्त कपडे, मेडिकल किट अजिबात घ्यायला विसरू नका. आणि हो, स्थानिक नियमांचं पालन करा, तिथल्या निसर्गाला अनुभवा आणि हो जपासुद्धा. एक छोटीशी कॅरी बॅग, कॉटन बॅग नक्की उपयोगी पडेल. खाल्लेल्या वस्तू तिथेच न टाकता तुमच्याबरोबर घेऊन जाऊन तुमच्या घरी टाकल्यात, तुमच्या स्टेकेशनवरती जर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्यात, तर खरंच हे तुमचं एक छोटंसं पाऊल नक्कीच फरक पडणार आहे. तेव्हा शक्य होईल तेवढा कचरा निसर्गात कमी करा आणि इको फ्रेंडली ट्रीप नक्की घडवून आणा. फ्रेंड्स, मी तुम्हाला छान छान ठिकाणं तर सांगितली, पण याच सारखी किंवा यापेक्षाही एकदम भन्नाट अशी ठिकाणं तुम्हाला माहिती असेल जिथे तुम्ही पावसाळ्यात नक्की आनंद द्विगुणित करू शकता तुमचा, तर ती ठिकाणं आम्हालाही कळवा, जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचा आनंद घेता येईल. कसं सांगते ना, आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या FB आणि इन्स्टा पेजवर जाऊन आमच्या या कार्यक्रमाच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या आवडीचं किंवा माझ्याकडून मिस आउट झालेलं असं ठिकाण तिथे टाईप करा आणि मग आपल्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत ते पोहोचेल, जेणेकरून त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेता येईल. आणि हो, आजचा हा कार्यक्रम ऐकून जर तुम्ही एक पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, पावसाळी ट्रिपवर निघाला असाल, तर एक सेल्फी काढून आम्हाला नक्की टॅग करा बरं, आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या या सुंदर नोटवरती तुमचा इथेच निरोप घेते. पण तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटले आम्हाला नक्की कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9405573485. त्याचबरोबर आमचे हे सगळे कार्यक्रम आमच्या युट्यूब चॅनल आकाशवाणी रत्नागिरीवरती उपलब्ध आहेत. आणि हो, आमच्या या कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटर हँडल आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते, परत भेटूस युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होता कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर.
0: यानंतर संध्याकाळी ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सामना चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं, तर कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गरंबीचा बापू चित्रपटातलं भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांच्या युगल स्वरातलं गारंबीचा बापू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, तर गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत.
1: Gamma, gamma, ya, ya, gamma, gamma. Gamma, gamma, ya, ya, gamma, gamma.

बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बालदोस्तांनो, काल संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सगळ्यांनी आनंदानं आषाढी एकादशी साजरी केली आणि आपल्या विठुरायाच्या चरणी प्रार्थनासुद्धा केली. तेव्हा आषाढी एकादशीचं औचित्य साधत आपल्याकडे काही बालदोस्त मंडळी आली होती आणि त्यांनी विठुरायाच्या चरणी एक सुंदर असं भक्तिगीत सादर केलं. त्यांची नावं आहेत स्वरा लिमये, मिहिरा गोसावी, मैथिली भाटवडेकर, विजेत्री बारहाते, अस्मी पोफळी, अनुष्का जोशी, प्रत्युष कुळकर्णी आणि ओम पोफळी. चला तर ह्यांच्या गोड स्वरात आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.

0: वा क्या बात है, आपल्या बालदोस्तांनी सादर केलेलं भक्तिगीत अप्रतिमच होतं. आणि आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची. बालदोस्तांनो, बालमित्र रुद्र कोंडावार आपल्यासाठी घेऊन आला आहे एक सुंदर अशी कथा. चला तर आपण ऐकूया.
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्रहर्षल नेहा कोंडावार. आज मी तुम्हाला एक गमतीशीर बोधकथा सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे रुसलेलं पोट. श्रेया नावाची एक गुणी मुलगी असते. तिला मैदानी खेळांची खूप म्हणजे खूपच आवड असते. रोज संध्याकाळी अभ्यास करून ती एकदा का आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला गेली की चांगली 2 तास मैदानावर खेळत असे. तिचे आई बाबा तिला जेवायला बोलवून बोलवून दमायचे. जेव्हा फारच अंधार झाला किंवा सगळेच घरी गेले तेव्हा कुठे श्रेयाला घर आठवायचं आणि नाईलाजाने ती घरी वापस येत असे. जेवून थोड्या वेळ पुस्तक वाचून ती झोपत असे. तर अशी ही श्रेया अभ्यासात हुशार आणि मैदानी खेळांमध्येही खूप पुढे. पण हल्ली ना श्रेयाला जेवणात सतत दूध, गुळ, पोळी नाही तर पोळीचा लाडू हेच पाहिजे असे. फार फार तर ती वरण भातच खायची, बाकी काही म्हणजे काही नको असायचं. हां, समोर चिवडा किंवा भाकरवडी दिसली तर त्याच्यावर मात्र ता मारायची. पण आईने डब्यात दुधी भोपळ्याची भाजी, मेथीची भाजी, केळं, चिकू असं काही दिलं तर आपला डब्बा मित्रमैत्रिणींबरोबर वाटून द्यायची आणि त्यांच्या डब्यातलं चमचमीत स्वतः खायची. आईबाबा तिला घरचे वेगवेगळे चवींचे पदार्थ करून द्यायचे. पण एक नाही की 2 नाही, श्रेयाचं एकच, नको मला लाडूच हवाय. या सगळ्यामुळे तिची जीभ मात्र तिच्यावर खूपच खुश होती. काय म्हणून काय विचारताय, जिभेलाच तर सतत गोड सटर फटर हे आवडतं ना. ती नेहमी श्रेयाला तेच मागायची आणि श्रेया पण नेहमी तेच खायची. ह्या सगळ्यामुळे पोटाला वैताग आला होता. कंटाळून एक दिवशी पोट जिभेला म्हणतं, काय ग तेच तेच सतत गोड माझ्याकडे ढकलत राहते, काही तर वेगळं पाठव, शरीराची चांगली वाढ कशी होईल. त्यावर जीभ तोंडाचं चंबू करून म्हणते, ए नाही रे, मला गोडच खूप आवडतं, मी तेच मागणार, मला नाही बुवा भाज्या वगैरे आवडत. पोट तिला किती समजवतं पण जीभ काय तिला दाद देत नाही. पोट ठरवतं आपण श्रेयाशी पण बोलून पाहू. रात्री झोपताना पोट श्रेयाला गुडगुडू गुडगुडू गुडगुडू असा आवाज काढून दाखवतो. मग नंतर चक्क पोटाने श्रेयाला हाक मारली असते. श्रेया म्हणते, काय रे पोटा, आता तू पण जिभेसारखं माझ्याशी बोलायला लागला. पोट म्हणतं, काय करू, काहीच उपाय उरला नव्हता. मी जिभेला किती समजलं की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते पण जीभ काय माझं ऐकत नाही. खूप रात्र झाली होती म्हणून श्रेयाही म्हणते, हो उद्या पाहू ना. दुसऱ्या दिवशी ती हा विषय विसरूनही जाते. पण तिला काही जाणवतं, आपलं पोट रुसून बसलंय म्हणजेच फुगून बसलंय. ती हा विषय दुर्लक्ष करते. तिला वाटतं की संध्याकाळी धावलं ना तर सगळं बरोबर होऊन जाईल. ती धावते, रोजच्यासारखं दूध गुळ पोळी खाते पण पोट मात्र तसंच, अजूनच जड वाटायला लागतं तिला. दुसऱ्या दिवशी त्याच्या खेळाच्या ताईनी म्हणजेच अमृताताईनी शाळेत लवकर बोलवलं असतं. आज श्रेयाला सायकलवरून शाळेत पोहोचायला चांगला 1/2 तास उशीर झाला असतो. शाळेत पोहोचल्यावर सगळे तिला विचारतात, काय ग श्रेया आज एवढा उशीर कसा झाला, काय बरं नाही आहे का. श्रेया वेळ मारून न्यायला काहीतरी कारण सांगते. थोड्याच वेळात अमृताताई सगळ्यांना म्हणते, मुलांनो आजपासून 3 आठवड्यांनी आपला खेळाचा दिवस असणार आहे. सगळे आनंदाने म्हणतात, हुर्रे. पण श्रेयाला तर प्रचंड आनंद होतो कारण की धावणं हा तिचा सगळ्यात आवडता प्रकार असतो. आई त्याच्यात स्पर्धा ती थोडी मागे हटणार होती. थोड्याच वेळात सगळे मैदानावर सरावासाठी जातात. 3:30 म्हटल्यावर सगळ्यांना धावायची सुरुवात करायची असते. श्रेया पोटाचं रुसून बसणं विसरून धावायची सुरुवात करते.

0: पण नेहमी पहिली दुसरी येणारी श्रेया आज सगळ्यात मागे राहते. हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्काच असतो. श्रेया तर रडायलाच लागते. अमृताताई तिला शांत करते आणि म्हणते की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते आणि शरीराला ताकद मिळते. श्रेया म्हणते हो असं नक्कीच होईल. अमृताताई म्हणते नक्कीच होईल. घरी गेल्यावर श्रेया आईला फळं मागते आणि रात्री जेवताना पोळी भाजी खाते. यांनी तर तिच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला असतो. रात्री झोपताना ती पोटाला म्हणते आता मला समजलं तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. आता असं रुसू नकोस ना रे, उलट मला तुझी मदत पाहिजे स्पर्धा जिंकायला. काहीच दिवसात श्रेयाला तिच्या धावण्यात फरक दिसायला लागतो आणि ती सरावाती थकत नसते. स्पर्धेच्या दिवशी तिला एवढं हलकं आणि प्रसन्न वाटत असतं. ती एवढी चांगली पळते की तिचा दुसरा नंबर येतो आणि एक छानसं बक्षीसही मिळतं. सगळ्यांनाच आनंद होतो पण सगळ्यात जास्त आनंद अमृताताईला होतो. श्रेया अमृताताईंना आनंदाने मिठीच मारते आणि पोटाला धन्यवाद म्हणते आणि जिभेला सांगते तुझा असतो रोजचा चटपटीत खाण्याचा हट्ट, पण हिरव्या पालेभाज्यांनीच तर शरीर बनतं घट्ट. धन्यवाद.
1: वा, रुद्रकोंडावरनं सांगितलेली गोष्ट सुंदरच होती. आणि आता भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बाल मैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकूया. गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय आपली बाल मैत्रीण काया खोब्रागडे हिला. ती उत्तम भरतनाट्यम करते. तेव्हा आज आपण तिच्याशी गप्पा करून तिच्या विषयी आणि भरतनाट्यम विषयी बातचीत करूया. काया, तुझं स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सगळ्यात आधी विचारते, तुझा थोडक्यात परिचय सांगशील का?
2: नमस्कार, माझे नाव कायमतीन खोब्रागडे आहे. मी सेंट विन्सेंट पलोटी स्कूलमध्ये शिकते, 6वी कक्षामध्ये. अजून मला भरतनाट्यम नृत्य खूप आवडतो. मी 11 वर्षाची आहे. अजून 3 वर्षापासून मी भरतनाट्यम करत आहे.
1: वा, खूपच छान. काया, तुला भरतनाट्यमची आवड कशी काय निर्माण झाली?
2: लहानपणीपासून मला नृत्य पाहायला खूप आवडायचे.
1: अच्छा.
2: त्याच्यासोबत भरतनाट्यमचे जे वेशभूषा आहेत, त्याचे मूव आहे, स्टेप्स आहेत, ते मला पाहण्यात खूप आकर्षक वाटत होते.
1: अच्छा.
2: तर त्याच्याने माझ्यामध्ये आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान. तसंच तू भरतनाट्यम शिक्षण कोणाकडे घेते आहेस आणि तू तुझ्या गुरूंबद्दल काय सांगू इच्छिते?
2: मी गेली 3 वर्षापासून श्री प्रमिला उन्नीकृष्णनकडे भरतनाट्यम शिकत आहे. अजून ती माझी गुरु आहेत. तिने मला भरतनाट्यम शिकवलं आहे 3 वर्षापासून. अजून तिने मला खूप सारी गोष्टी शिकवली आहेत की आपल्यावर संयम ठेवायचं, हार्डवर्क करायचं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचं, अभ्यासात पण लक्ष द्यायचं, भरतनाट्यम पण करायचं.
1: खूपच छान सांगते आहेस. आणि तू किती वर्षापासून भरतनाट्यम शिकते आहेस काया?
2: मी गेली 3 वर्षापासून भरतनाट्यम शिकत आहे, अभ्यासाबरोबर ते पण करते मी.
1: अरे वा. आणि भरतनाट्यम करताना किंवा भरतनाट्यम शिकताना सुरुवातीला तुला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या?
2: सुरुवातीला मला हातापायात थोडं झालं की कसं करायचं. मी विचारलं दीदी आणि मॅमला की कसं करायचं. तिने सांगितलं आतापर्यंत मी चांगलं करते, अजून मला कॉम्प्लिमेंट पण भेटतात.
1: अरे वा. आणि तुझा रोजचा सराव, तुझी रोजची प्रॅक्टिस कशी असते?
2: शाळेतून आल्यानंतर पहिले मी गृहपाठ करते. अच्छा. त्याच्यानंतर थोडा वेळ भरतनाट्यमला देते, परत थोडा वेळ गृहपाठ करते, मग झोपून जाते.
1: अरे वा, म्हणजे भरतनाट्यम आणि होमवर्क, शाळेचा अभ्यास तू मस्त मॅनेज करते आहेस. आणि त्याचप्रमाणे शाळेचा अभ्यास आणि भरतनाट्यम यांचा बॅलन्स, यांचा समतोल तू कसा काय राखतेस?
2: पहिले मला वाटत होतं की भरतनाट्यममुळे अभ्यासामध्ये मी कमी होणार, अजून झाले पण होते मदत. पण मग मला समजलं की दोघंही खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. भरतनाट्यम पण करणं इम्पॉर्टंट आहे, स्टडीज पण इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटलं की जेवढा वेळ आपण भरतनाट्यमला देतो तेवढाच याला अभ्यासाला पण द्यायला पाहिजे. अजून आता अभ्यासात पण मी छान आहे, भरतनाट्यम मी छान आहे.
1: खूप छान गोष्ट आहे काया, की तू इतक्या लहान वयात दोन्ही मॅनेज करते आहे आणि तुला ते समजलं सुद्धा की अभ्यास पण तेवढाच करायचा आहे आणि भरतनाट्यम सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे.

0: तर आता असं विचारावं वाटतं की तू अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला?
1: खूप सारे कॉम्पिटिशन केले आहेत मी.
0: अच्छा.
1: त्याच्यात पहिल्यांदा मी पुण्यात गेलती.
0: हा.
1: त्याच्यात आम्ही दोन ग्रुप केलते.
0: हा.
1: अजून त्याच्यामध्ये पण आम्हाला वाटलं की पहिल्यांदा आता कसं करायचं, पण आमची मॅम खूप सपोर्टिव्ह होती. तिने सांगितलं की करा, नथिंग हॅपन्स. तर आम्ही केलो. त्याच्यानंतर आम्ही गेलतो रायपूरला.
0: बरं.
1: तिकडे आम्ही तीन डान्स केलतो, एक क्लासिकल, फोक आणि सेमी क्लासिकल. तो पण आमचा चांगलाच होता. त्याच्यानंतर आम्ही गेलतो उज्जैनला. तिकडे मी पहिल्यांदा सोलो केलतं. तो पण एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. अजून एक सेमी क्लासिकल गेलतं.
0: बरं.
1: त्याच्यानंतर वर्धेला गेलतो, त्याच्यामध्ये दुसरीदा मी सोलो केलं. अजून दोन ग्रुप केलं.
0: हा.
1: ती सगळ्यात मला फर्स्ट भेटला होता.
0: वा, खूपच छान. खूप खूप अभिनंदन तुझं. तर तू जेव्हा बाहेर गेली कॉम्पिटिशन्स करता, तर तुझ्या बरोबर कोण कोण होतं अजून?
1: माझे दीदी होती काही.
0: हा.
1: अजून जे माझ्यासोबत शिकतात ते होते.
0: हा.
1: सोबत एव्हरी कॉम्पिटिशन मध्ये आमचे मॅम पण येते.
0: अच्छा.
1: आणि पेरेंट्स.
0: बरोबर. आणि तुला मिळालेल्या पुरस्कारांपैकी कुठला पुरस्कार तुझ्यासाठी सगळ्यात विशेष आहे, सगळ्यात स्पेशल आहे?
1: तसं तर सगळेच मला खूपच स्पेशल वाटतात.
0: बरोबर.
1: पण तुम्ही विचारते पर्टिक्युलर दोन मी सांगते.
0: हा.
1: एक आहे रायपूर मधील, अजून एक आहे वर्धा मधील.
0: हा. आणि ते पुरस्कार कोणते होते?
1: तर रायपूर मध्ये आम्हाला ग्रुप मध्ये भेटलेला होता पहिला फर्स्ट प्राइज. त्याच्यानंतर अजून एक केलतो त्याच्यात सेकंड. अजून फोक सांगितलं त्याचा थर्ड. मग वर्ध्यात मी जसं सांगितलं दुसऱ्यांदा सोलो केलं, त्याच्यात मला फर्स्ट प्राइज भेटला होता. अजून ग्रुपमध्ये पण फर्स्ट भेटला.
0: वा, खूपच कौतुक आहे तुझं काय. आणि आता तू इतके बाहेर स्टेजवर परफॉर्म केलं आहे, सादर केलेले आहेत प्रोग्राम्स, तर तुला ते करण्यापूर्वी कुठली भीती वाटली होती का?
1: आधी मला वाटायची की काही मिस्टेक झाली तर कोणी काय म्हणणार, कसं लोक सोचणार. पण मग मला समजलं की आपल्याला परफॉर्म करणं महत्वाचं आहे, बाकी सगळं सोडायला.
0: बरोबर.
1: फक्त परफॉर्म करा, या काय नाही होत.
0: अगदी बरोबर. काय, भरतनाट्यममुळे तुझ्यामध्ये कुठले कुठले चांगले बदल झाले ते आम्हाला सांग.
1: भरतनाट्यममुळे मला आत्मविश्वास, शिस्त, संयम आलं. मी मेहनत करायला लागली पहिलेपासून जास्त. अजून अभ्यासामध्ये पण मला आता बदलाव दिसत आहे.
0: कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं तुझं.
1: फोकस लेवल वाढला.
0: वा, खूपच छान सांगते आहेस. काय, तुझे आई वडील तुझ्या या प्रवासात, भरतनाट्यमच्या प्रवासात कशी मदत करतात तुला?
1: माझे आई वडील मला खूपच सपोर्ट केला आहे, मोटिवेट केला आहे. जेव्हा जेव्हा मला वाटलं मी नाही करू शकतील, त्यांनी म्हटलं काही नाही होत, वी आर विथ यू, विल हेल्प यू एव्हरी टाइम. ते माझ्यासोबत आहेत. माझे वडील ज्यांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली, आता ते शेतकरी आहेत. पहिले ते फर्निचरचे सांभाळायचे, जे ते असायचं. अजून माझी आई जे पलोटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते, ते पण इथे आलती. ते पण मला खूपच मदत करते. दोघांची आभारी आहे. जेही मी काही आहे आता, ते त्यांच्यामुळेच आहे.
0: वा, खूपच छान. आणि तुला तुझ्या गुरूंकडून तुला सगळ्यात महत्वाचा कोणता धडा मिळाला?
1: मला जे माझे गुरु शिकवतात ते सगळंच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण जे तिने शिकवलं आहे ते आहे मेहनत.
0: हो.
1: हार्डवर्कने सगळं मिळेल. तुम्ही जर तुम्हाला काही बनायचं आहे, त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे. त्याच्यानेच तुम्ही आपला पॅशन जे तुम्हाला आहे ते अचीव्ह करू शकता. त्याच्यामुळे काहीच नाही होऊ शकत.
0: अगदी बरोबर. काय, शाळेतले शिक्षक आणि मित्रमैत्रिणी जे तुझे आहेत, तुझे फ्रेंड सर्कल, तुझ्या यशाकडे कसे बघतात?
1: शाळेतले शिक्षक तर मला खूपच सपोर्ट करतात, खूप कॉम्प्लिमेंट देतात. त्याच्यासोबत माझे मित्रमैत्रिणी जे आहेत, बेस्ट फ्रेंड्स, अनाबिया, मेहरीन, माहिब, ईशर, कॉकअप, सगळेच मला खूपच सपोर्ट करतात. जेही काही मिनी परफॉर्म केलाय, सांगतात तुने कितना अच्छा किया है, ये वो, तेरे एक्सप्रेशन्स सगळे म्हणतात. जे काही काम क्लासमध्ये झालेलं आहे सगळं सांगतात, एक्सप्लेन करतात. अजून खूप मोटिवेटिव्ह आहेत.
0: तुझ्या बोलण्यातून पण तुझे एक्सप्रेशन खूप छान दिसतात आहे अगदी. आणि त्याचप्रमाणे काय, तुला कुठला नृत्य प्रकार किंवा सादरीकरण सगळ्यात जास्त आवडतं?
1: तसं मी जे भरतनाट्यम करते ते मला खूप आवडतो. त्याच्यासोबत आज आम्ही नवीन मोहिनीअट्टम लावलाय त्याच गुरुकडून.
0: अच्छा.
1: तो पण मला खूप आवडतो. त्याच्यासोबत ओडिसी.
0: अच्छा.

0: मला खूप आवडतो, कारण की जेही मूव्स आहेत, जे त्यांचा प्रकार आहेत त्या डान्सला परफॉर्म करायचा, तो मला खूपच आनंदी वाटतो पाहायला.
1: वा, नृत्य करताना तुला आनंद पण मिळतो, खूपच छान वाटतंय. काय आता असं विचारावं असं वाटतं की भरतनाट्यम ज्यांना शिकायचं आहे त्या मुला मुलींना तू काय सांगशील?
0: माझेप्रमाणे भरतनाट्यमनी तुम्हाला खूप काही भेटते. पहिली तुम्हाला भेटते तुमची हेल्थ.
1: बरोबर.
0: जे आहे, जे लोक त्यांना वाटते ते फ्लेक्झिबल नाही आहेत, ते लोक खूप लेझी आहेत, त्यांच्यामध्ये खूप सुधार येतो. सोबत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, फोकस सगळं वाढतो. तर तुम्हाला भरतनाट्यम लावायला पाहिजे, करायला पाहिजे.
1: बरं, आणि भविष्यात तुला कोणतं कोणतं स्वप्न पूर्ण करायचे आहेत?
0: भविष्यात तर मला डॉक्टर बनायचं आहे, अजून लोकांना खूप मदत करायचं आहे कमी पैशात, असं माझं स्वप्न आहे. त्याचसोबत मी भरतनाट्यम नाही सोडणार, मी त्याला करणार जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत माझ्यासोबत भरतनाट्यम राहणारच आहे.
1: खूपच छान सांगतेस काया. काया, तू आज आकाशवाणीला आली, तर आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव तुला कसा वाटतोय?
0: आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव मला खूपच चांगला वाटतंय. लहानपणीपासून मी आपले आजोबांसोबत रेडिओवर खूप सारा, खूप जे लोक म्हणतात ते ऐकत होती, स्टोरीज ऐकत होती, तर माझं पण मन होतं की मी हे करू, मी पण येऊ रेडिओवर. तर माझी मम्मीने जेव्हा आली तिने सांगितलं मी भरतनाट्यम करते, आता मी म्हणताय तर तो खूपच आनंद वाटतो मला करायला.
1: तुझ्या चेहऱ्यावरून पण खूप आनंद दिसतोय. आणि काया, जाता जाता आपल्या बाल श्रोत्यांना काही संदेश देशील का?
0: जाता जाता मी आपल्या मित्रमैत्रिणींना हेच संदेश देणार, तुम्हाला जेही काही आवडतो करायला, तुम्हाला स्केटिंग, बॅडमिंटन, कराटे, जेही काय आवडतं तर तुम्ही ते करा. भरतनाट्यम सोबत मी कराटेही करते.
1: अच्छा.
0: पण मला खूप आवडते. आता माझ्या घराच्या जवळच आहे क्लास, ते पण मी करते. तर माझं म्हणणं आहे की काही एक वर तुम्ही डिपेंडेंट नको राहा. नाही जमत आहे सोळा, काही दुसरं करा, पण स्किल इम्पॉर्टंट आहे करणं.
1: क्या बात आहे, तुला इतक्या लहान वयात इतकं सगळं समजलं ही खूप मोठी गोष्ट आहे काया. काया, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली, तुझा अनुभव आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बालमैत्रिणीशी स्वप्ना देव यांनी साधलेला संवाद ऐकलात. आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.
3: Vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala

आणि याबरोबरच आजचा गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिकाताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. What?

0: आपण ऐकत होतात प्रशांत दामले यांच्या स्वरातलं देवदत्त साबळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे पारंपरिक गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
6: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
5: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात

0: अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढं, विजयासाठी 193 धावांचं लक्ष. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीदवीरांना आगळी वेगळी मानवंदना दिली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136 भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेशनिर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
1: कहीं कुआं और बावड़ियों को फिर से जीवन दिया जा रहा है. बंद पड़े बोरवेल अब ग्राउंड वाटर रिचार्ज का माध्यम बन रहे हैं. साथियों, मध्य प्रदेश के सीधी जिले में करीब 1500 तालाब बनाए गए हैं. नरसिंहपुर में अमृत सरोवरों को संवारा गया है. महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है.
0: पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. सीमावर्ती राज्यांमधल्या नागरिकांशी संवाद साधण्याची आणि तिथल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानातली प्रगती जवळून अनुभवण्याची संधी विकसित व्हायब्रंट व्हिलेजने दिल्याचं सहभागी युवकांनी सांगितलं. घरापासून दूर राहून हे अनुभव घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी युवकांचं, विशेषतः मुलींचं कौतुक केलं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागर

0: अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. धुळे शहरात आज विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत तिरंगा यात्रा काढली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आज या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्ष पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले म्हणाले. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा झिम्बाब्वेच्या 8व्या षटकात 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंग चन्नमनं आज 60 किलो वजनी गटाच्या पुरुष बालोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांतनं स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला नवीन विक्रम नोंदवला. पण नंतर मलेशियाच्या मोहम्मद अनिक काजदानं या विक्रमाची बरोबरी केली. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558

0: किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 15 सेकंद झाली आहेत.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी 11:00 आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रिप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
5: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
4: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. 27 जुलै रोजी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
6: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. मन की बात वर आधारित वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, कारगिल युद्ध म्हणजेच ऑपरेशन विजयचा चिवट मजबूत धागा होता देशप्रेमाचा. अतिउंचीवर लढण्याचा शून्य अनुभव असलेल्या भारतीय सैन्यानं जीवावर उदार होऊन विजय

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल,
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर,
1: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात,
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका,
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करत आहो कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

राम राम मंडळी मंडळी, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 4 श्रावण, शके 1948, इसवी सन 26 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमा या आख्यानाविषयी कीर्तन. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि

पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमा या आख्यानाविषयी कीर्तन.

सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा, सद्गुरु सारिखा सदा पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी। ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात पाठी राखा असा शब्द लिहिला, पाठिंबा नाही, पाठिंब्याचे पुष्कळ हो पण पाठी राखा असू तर पाठी राखा महत्वाचा आहे। आणि म्हणून तर इतरांचा लेखा, एकदा पाठी राखा जर का असेल ना तर इतरांची गरजच काय, हा महत्वाचा मुद्दा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला। असं आहे की जगामध्ये गुरु तीन, पहिला गुरु म्हणजे आपली आई, दुसरा गुरु शाळेतले शिक्षक आणि तिसरा गुरु म्हणजे सद्गुरु। आई जगातला पहिला गुरु, आईने जगताचं ज्ञान करून दिलं। हो, आईचा अधिकार केवढा, ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभाविण प्रीती। लाभाविण प्रीती म्हणजे जिथे काही रिटर्नची अपेक्षा नाही, काही मिळवायचं नाही, तिला आई असं म्हणतात। आता बघा, माता, आई आणि माऊली हे वेगवेगळे शब्द, समानार्थी शब्द पण अर्थ वेगळा आहे, प्रत्येकाचा अर्थ वेगळा। माता म्हणजे जी जन्म देते ती माता, आई जिने मुलावरती संस्कार केला तिला आई असं म्हणतात। पण आणखीन फरक सांगू, आपल्याच मुलावरती संस्कार करते ती आई आणि दुसऱ्याच्याही मुलावरती संस्कार करते तिला माऊली असं म्हणतात। म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली असं म्हटलं गेलं, जगतावरती उपकार केले। दुरितासे तिमिर जावं विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राण जात। ही जी माऊलीची बैठक, म्हणून त्या पुरुषाला माऊली असं म्हटलं गेलं, लक्षात ठेवा। जगातला पहिला गुरु आई, आई संस्कार करते, आई जगताचं ज्ञान देते, वडील तर काही जवळ नसतात, आपल्या सर्वांना अनुभव आहेच। मग आईने काय केलं, प्रपंचाचं ज्ञान करून दिलं। पण काय माहितीये का फरक, आईकडे जिव्हाळ आहे परंतु ज्ञान नाही। बघा मी काय बोलतो ते नीट ऐका, ज्ञानाचा विषय आहे सद्गुरू म्हटल्यानंतर ज्ञानाचा विषय येणार। जिव्हाळा वेगळा, ज्ञान वेगळं। सध्याच्या माता शिकल्या बरोबर आहे, पण शिक्षण वेगळं आणि ज्ञान वेगळं। सांगू जरा स्पष्ट करून, शिक्षण म्हणजे एज्युकेशन आणि ज्ञान म्हणजे नॉलेज। बघा लगेच कळलं, शिक्षण आणि ज्ञान याच्यामधला फरक जो आहे तो या प्रकारचा आहे। म्हणून सांगितलं की आईकडे ज्ञान आहे परंतु त्या ठिकाणी जिव्हाळा असला, ज्ञान असलं तर देखील आपल्या मुलाचं कल्याण कशामध्ये आहे। लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, परंतु प्रपंचापुरतं पारमार्थिक ज्ञान करून घेण्याकरता सद्गुरूची आवश्यकता आहे। जगातले दुसरे गुरु म्हणजे शाळेतले शिक्षक, या शिक्षकाने देखील जगताचं ज्ञान करून दिलं। गणित शिकवलं, आपले पूर्वज कसे आहेत याकरता इतिहास शिकवला, बाहेर जगतात काय चाललंय कळावं याकरता भूगोल शिकवला, कुठे कसं वागावं याकरता आपण लहानपणीच नागरिक नावाचं शास्त्र शिकलो, आपण त्याचा उपयोग करत नाही ती गोष्ट वेगळी, पण हे सगळं शिकून घेतलं आपण। पण मला सांगा, एवढं सगळं करून देखील मुलं होतात का तयार? नाही होत। कारण जरी गुरुजीने जिव्हाळ्याने शिकवलं तरी देखील पोरं हल्ली शिकायला तयार नाहीत। आणि

आपण सारिखे गरिनी तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागे. उदाहरण नाथांचा गावबा, अहो त्वरित ज्ञान दिला, आपला अधिकार द्यायला दिला, अहो म्हणून तर सद्गुरु करायचा. एकाने विचारलं कशा करता सद्गुरु करायचा, मोरोपंत लिहितात सद्गुरु वाचूनी वाचूनी विफल जिणे यात वाकडे काय, शुक सांगे भागविला कृष्णे वाहूनी लाकडे काय. मोरोपंत लिहितात की सद्गुरु वाचूनी वाचूनी, सद्गुरु वाचूनी तर दोन अर्थ आहेत बघा, वाचूनी वाचूनी दोनदा लिहिलं. सद्गुरु वाचूनी म्हणजे सद्गुरु शिवाय, वाचून म्हणजे जगून, आणि दुसरा अर्थ सद्गुरु शिवाय वाचून म्हणजे वाचून, आयुष्य फुकट आहे यात वाकडं काय. अहो प्रत्यक्ष कृष्णम वंदे जगद्गुरु या गोपाळकृष्णन देखील सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन सेवा केली. अहो एवढंच नव्हे, ज्ञानेश्वर महाराज नाही का, लोपले ज्ञान जगी येथ नेण ते कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेवियले ज्ञानी. ते ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना शरण जातात आणि विचारतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, पण निवृत्तीनाथांनी कृपा केल्यानंतर काय म्हणतात, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. ही सद्गुरूंची कृपा आहे. मला सांगा नामदेव महाराज निवृत्तीनाथांना, तसेच ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ, बडी बडी मंडळी, गोपाळकृष्ण, ही सगळी मंडळी सद्गुरूंना शरण जातात, मग आपण कोण, आपण सामान्य. म्हणून तर माऊली म्हणते सद्गुरु सारिखा असता पाठीराका, सद्गुरु सारखा पाठीराका असताना इतरांचा लेखा कोण करी. हो एवढंच नव्हे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, एकदा नाही दोनदा लिहिलं, दोनदा सांगितलं म्हणजे ठासून प्रतिपादन. कशामुळे तरलो, कुठे बोडत होते, या भवसागरामध्ये आल्यानंतर बुडण्याचं काम चालू होतं, पण त्यावेळी तारण्याचं काम जर का कोणी केलं असेल ना, तर आमच्या सद्गुरूंनीच केलं, आणि म्हणून आजी उद्धरलो गुरु कृपे. मग असा गुरुच्या कृपेने कोण उद्धरून गेला. आख्यानाचा विषय पूर्वरंग येथे थांबवूया आणि आख्यानाकडे वळूया. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या पूर्वपद्यात लिहितात सद्गुरु.

नक्षत्रावरती जन्माला आलेले. लहानपणीच आई वडील गेले, आजी आणि आजोबांनी संगोपन केलं आणि मुलगा हळूहळू वाढू लागला. सर्व जबाबदारी आजी आजोबांवरती आलेली आणि काय सांगावं, दिंडीमध्ये वर्णन केलं.

अशी आजोबांनी संगोपन केलं, मुलगा वाढू लागला. आणि असं होता होता रोजचा यांचा नियम, नदीवरती जायचं आणि सांगायचं आई गंगे गोदावरी मला बुद्धी दे म्हणाले. आणि एके दिवशी आजीने गंगेला विचारलं की गंगे गोदावरी पिकलं पण केव्हा ना केव्हा तरी गळून पडणार, या नातवाचं काय करायचं ते सांग, नाही पेक्षा मी उद्या ज्यावेळी स्नाना करता येईन ना तेव्हा मी जीव देईन. आणि काय सांगावं, रात्री गंगा गोदावरी स्वप्नात आली. त्याने सईदला चिंता करू नकोस, अगं इथे तुझा मुलगा जो आहे तुझा नातू फार असामान्य आहे, प्रत्यक्ष परब्रह्म याच्या घरी पाणी भरील असा याचा अधिकार आहे. आणि मग सकाळी स्नाना करता आले, स्वप्नाची आठवण झाली. नाथाने सांगितलं की बा म्हणाले ही गंगा गोदावरी स्वप्नात आली होती आणि तिने सांगितलं की परब्रह्म तुझ्या घरी पाणी भरणार. आजी या गंगेने सांगितलं आणि तू ऐकलंस, अगं परब्रह्माने पाणी भरण्याकरता त्याची आधी भक्ती करायला हवी, मग भक्ती मार्गातले माझे गुरु कोण ते काही सांगितलं का. हे बाबा नाथा हे प्रश्न तू मला विचारू नकोस, तू या गंगेलाच विचार. मग नाथाने गंगेला हात जोडले आणि सांगितलं की ज्याप्रमाणे आजीला जाऊन स्वप्नात सांगितलंस त्याचप्रमाणे मलाही स्वप्नात देऊन सांग परमार्थ मार्गामधले माझे गुरु कोण ते कुठे राहतात. आणि मग रात्रीच्या वेळी गंगामाई स्वप्नात आली. त्या गंगेने नाथांना सांगितलं जवळ येथुनी दौलताबाद एक ग्राम आहे तव गुरु तेथ देख. इथे जवळच दौलताबादेला, आत्ताचं नाव दौलताबाद, जुनं नाव देवगिरी, तिथे जनार्दन स्वामी नावाचे स्वामी राहतात, ते तुझे परमार्थातले गुरु आहेत. आणि काय सांगावं, दुसऱ्या दिवशी स्नान उरकलं, संध्या केली, पैठण सोडलं आणि देवगिरी गाठली. प्रत्येक गल्ली आखाडा मठ साधू पंचायतन आश्रम मंदिरं सगळी पालथी घातली, सर्व ठिकाणी फिरले, परंतु कुठेही मात्र काही जनार्दन स्वामी सापडले नाहीत. नाथ महाराज विचार करतात आत्तापर्यंत माणसं खोटं बोलत होती, आता देवही खोटं बोलू लागला. ठीक आहे आजची रात्र राहावी, सकाळी निघून जावं. आणि मग रात्रीची गंगामाई परत स्वप्नामध्ये आली. हे बाबा नाथा अरे योग्य ठिकाणी चौकशी केली नाहीस, अरे हा स्वामी मठमठी तुला न भेटे मुला तो राही कचेरी माझी किल्ल्यात सुभात येतला. पत्ता कळला मात्र. आणि मग नाथाने दुसऱ्या दिवशी देवगिरीचा डोंगर चढायला सुरुवात केली. किल्ल्यामध्ये प्रवेश करता

ना कडक बंदोबस्त होता, कुठूनही जाता येत नव्हतं, फक्त गुरुवारी किल्ला सर्व लोकांकरता उघडा असायचा. इमामुद्दीन पहारेकऱ्यांनी पाहिलं आणि विचारलं, हे बच्चा या हो, या किसले आयो, तुम तो बच्चा दिखते हो, या मैं सद्गुरुजी से मिलने के लिए आया हूँ. कौन सद्गुरु, या कोई रहता नहीं, भाग जाओ, निकल जाओ यहाँ से, निकल जाओ. बाबा इथे कोणी राहत नाही. ते बोले की बरोबर आहे, मी इथे तुमच्या सुभेदार साहेबांना भेटला येणार. तो भी राईसा बोलो ना, मग तू असं कर, ते फक्त गुरुवारच्याच दिवशी भेटतात. आणि मग नाथ महाराज गुरुवारपर्यंत थांबलेत. गुरुवारचा दिवस उजाडला, स्नान संध्या उरकली, डोंगर चढून आतमध्ये आलेत आणि सद्गुरूंचा मोठा दरबार भरलेला. अनेक जातीची, धर्माची, पंथाची लोक त्या ठिकाणी जमा झालेली होती. आणि अशाच वेळी यांनी काय केलं, जनार्दन स्वामींची स्वारी आली. आणि आलेली असताना सर्व मंडळी उठून उभी राहिली, सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि तो पुकारा झाला. मात्र जनार्दन स्वामींकडे पाहिलं आणि विचार केला की ज्याप्रमाणे गंगामयीने स्वप्नात येऊन सांगितले त्याचप्रमाणे आहे खरं दर्शन ना. तिथे कमंडोर दिसे मृगाजीने तसे, रुभरी मखमरी गादीवर तो लोडा टेकून बसे. हे दृश्य पाहिलं, आनंद वाटला. आणि मग मात्र अनेक लोक तिथे येत आहेत, सद्गुरूंकडून प्रसाद घेत आहेत. आणि मग नाथाने इमामुद्दीनला विचारलं, काय करू, या बेटा आगे जा. नाथ महाराज पुढे आले. नाथाने नमस्कार केला आणि विचारलं, मी कोण, कोठील कुठे, मजलागी जाणे, काहे जगात घडले, मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो चिवाया, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया, सद्गुरुनाथ महाराज की जय. हे शब्द ऐकले मात्र आणि सांगितलं की नाथा राहा इथे, या प्रश्नाची उत्तरे मिळतील, पण असं आहे की इथे सेवा करावी लागेल. आणि सेवेला राहिले, दर अमावास्येला हिशोब द्यायचा. आणि आता काही वर्ष सेवा केल्यानंतर उद्या हिशोब द्यायचा होता आणि नेमकी एक पैची चूक झालेली. रात्रभर ती चूक शोधून काढली आणि पहाटेच्या वेळी चूक कळली. आनंदाने टाळ्या वाजवल्या. जनार्दन स्वामींनी विचारलं, नाथा उठलास केव्हा, तर की गुरुजी झोपलोच नाही का, आज हिशोब द्यायचा होता आणि नेमकी एक पैची चूक झालेली होती. ठीक आहे, हरकत नाही, मग सापडली, पहा म्हणाले, हे पहा. आणि ती चूक पाहिली मात्र नाथा, अरे जी चूक शोधायला रात्र घालवलीस पण ज्या चुकीमुळे इथे जन्माला आलास ती चूक शोधलीस, तर ते बोले की म्हणून तर तुमच्याकडे आलोय. शाबास म्हणाले, योग्य वेळी मी तुला मार्गदर्शन करील. नाथांच्या जीवनांमधला महन मंगल दिवस उजाडला. सद्गुरुनाथांनी प्रत्यक्ष दत्तात्रयांचं दर्शन करून दिलं आणि दर्शन करून दिल्यानंतर काय केलं, काशाय वस्त्रम कर दंड धारे, काशा

भगवान दत्तात्रेयांचं दर्शन झालं, नाथ महाराज धन्य झाले, कृतार्थ झाले. आणि म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की बाबांनो काय करा, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आजी उद्धरलो गुरुकृपे.

आत्ताच आपण गुरुपौर्णिमा या आख्यानाविषयी परशुरामबुवा मालगुणकर यांचं कीर्तन आपण ऐकलं. यानंतर ऐकूया श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं निलेश मोहरीर यांनी स्वरबद्ध केलेलं पद्माकर कुलकर्णी यांचं गीत.

आपण ऐकत होता श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं निलेश मोहरीर यांनी स्वरबद्ध केलेलं पद्माकर कुलकर्णी यांचं गीत। या गीताबरोबरच माझ्यावर माझं शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे। या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. रात्रीचे 7:59 झाली आहेत.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही. आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे. हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो. कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखरं, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर होती. मात्र आमच्या सैनिकांचं

मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होते. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे. मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही, तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे. याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDO पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDO कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षावरोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत.

हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 मध्ये याच मैदानावर भारताने आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीने देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व 5ही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्यपदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्णय

आधार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्याने लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड मा के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडच परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज

प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठे आव्हान बनले आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते, त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणत 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे, त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्वाची भूमिका बजावत आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे, हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचंय त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया

याची मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकच्छा सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोकबोरोक, बाउल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉ कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगाने याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत. आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियान

0: विज्ञानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहाने पुढे न्यायचे आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार माय गव्हवर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बातमध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आत्ताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण.
2: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
3: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
2: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: रात्रीचे 8:30 झाली आहेत. रक्षा रिंदानी यांच्या स्वरातलं हे गुजराती गीत.

रक्षारिंदानी यांनी गायलेलं हे गुजराती गीत आपण ऐकलं. याबरोबरच गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 आणि स्पॉटलाईट, रात्री 9:30 आणि नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप, आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तत्पूर्वी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ठीक 8:35.

माजी अध्यक्ष एस सोमनाथ, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल, गुप्तचर संस्थेचे माजी संचालक तपन डेका, लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीणा, आयआयटी चेन्नईचे व्ही कामकोटी यांचा या कार्यगटात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन सारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेनजी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्ष लखनौमध्ये पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू, असं आठवले यांनी सांगितलं. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळीवेगळी मानवंदना दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताटकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला, असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्माण

0: महेंद्रगिरी युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले की भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान यावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले.
1: अपना आग्रह दोहराता हूं, इस बार गणपति पूजा में देश की मिट्टी से बने गणेश जी को अपने घर पर स्थापित करें, उनकी पूजा करें. आपका ये प्रयास भी एक तरह से प्रकृति की ही पूजा होगा.
0: क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी आणि हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. दक्षिण गुजरात आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यूमुखी पडले असून यात वलसाड आणि नवसारी या 2 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं आज झालेल्या 3रा T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 35 विजय मिळवत 3 सामन्यांची ही मालिका एकतर्फी जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यू. बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका. आणि 3रा T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 पराभूत करत भारतानं मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मोदी ने परीक्षा सुधारों पर उच्च अधिकार प्राप्त विशेष कार्यबल की घोषणा की. तकनीकी विशेषज्ञ नंदन निलेकणी इसके अध्यक्ष होंगे. परीक्षाओं में अनियमितताओं से निपटने के लिए कल संसद में नया कानून पेश किया जाएगा. केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी ने शिक्षा मंत्रालय का कार्यभार संभाला. कृतज्ञ राष्ट्र ने आज करगिल विजय दिवस पर अपने सैनिकों के अदम्य साहस और सर्वोच्च बलिदान को नमन किया. प्रधानमंत्री ने नागरिकों से करगिल युद्ध के शहीदों का सम्मान करने और सुरक्षित, सक्षम तथा आत्मनिर्भर भारत बनाने का संकल्प लेने का आग्रह किया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर की वापसी के अलावा पाकिस्तान के साथ कोई बातचीत नहीं होगी. राष्ट्रमंडल खेलों में भारत की मीराबाई चानू ने महिलाओं के 48 किलोग्राम भारोत्तोलन में स्वर्ण पदक जीता और ऋषिकांत सिंह चानंबम ने पुरुषों के 60 किलोग्राम भारोत्तोलन में रजत पदक हासिल किया. और क्रिकेट में भारत ने हरारे में खेले गए 3रे T20 मैच में जिम्बाब्वे को 35 से हराकर श्रृंखला 3-0 से अपने नाम की. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीची 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 31 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 31 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 84% होती, तर सांताक्रूज येथे हवेतील सापेक्ष आर्द्रता 78% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 31 तर किमान 26 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामानासंबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12 आणि 43 सेकंद झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. श्रोतेहो, रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत नुपूर गाडगीळ यांचं शास्त्रीय गायन राग बिहागडा. विलंबित गत आणि द्रुत गत तीन तालात निबद्ध आहेत. विलंबित गत आणि द्रुत गतीचे अनुक्रमे बोल आहेत प्यारी पग होले आणि नीरख सब देखत मन. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी, तर संवादिनीवर साथीला आहेत अनंत केमकर. तर ऐकूया नुपूर गाडगीळ यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोते हो, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात. नुपूर गाडगे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलं. तबल्यावर साथीला होते प्रसून चटर्जी आणि संवादिनीवर साथीला होते अनंत केमकर.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विनोद मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 101 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम. आम्ही ठाकर ठाकर या
0: रानाची पाखर. श्रोते हो, रात्रीचे 12 वाजतायत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून अष्टव प्रहर या कार्यक्रमाचा भाग 8.
4: नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टव प्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या 8 भागात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अष्ट म्हणजेच 8 आणि आजचाही हा आपला 8 भाग. पहाटेच्या वेळेपासूनचा हा श्रवणीय प्रवास आज चक्क मध्यरात्रीच्या वेळेपर्यंत येऊन ठेपलाय. आजचा 8 आणि 8 हे केवळ नामसाधम्य. अजून आपल्याला रात्रीचा शेवटचा प्रहर, प्रातःकालीन आणि सायंकालीन संधीप्रकाश, ऋतुकालीन मल्हारराग अशा सर्व गोष्टींचा निश्चितच थोडक्यात रसास्वाद घ्यायचाय बरं का. परंतु तत्पूर्वी आजच्या या आपल्या 8 भागात रात्रीच्या 2 प्रहरातले राग आपण बघूया. श्रोते हो, आपल्याला निश्चितच प्रश्न पडला असेल की इतक्या मध्यरात्री कोण गाणार आणि कोण ऐकणार. पण जे संगीताचे खरे चाहते आहेत ना, त्यांना कुठल्याही वेळी गाणं ऐकणं म्हणजे जणू पर्वणीच असते. मग प्रश्न असा पडतो की प्रत्येक रागाची वेळ ठरलेलीच का असते. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण गेल्या काही भागांपासून शोधण्याचा प्रयत्न करतोय खरा, पण इतक्या सखोल शास्त्रात शिरण्यापेक्षा आपण केवळ संगीत कलेचाच आस्वाद घेतला तर ते जास्त परिणामकारक ठरू शकतं असं नाही का वाटत. तर श्रोते हो, आज आपण राग बहार आणि राग कलावतीकडे वळणार आहोत. राग बहार ज्याच्यात कोमल गंधार आणि दोन्ही निषाद आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध असतात, त्याचप्रमाणे वादी आणि संवादी म्हणजे रागातले 2 मुख्य आणि उपमुख्य स्वर मध्यम आणि षड्ज, तसंच बहार रागाची जाती शाडव शाडव म्हणजे 6 स्वर आणि गाण्याची वेळ मध्यरात्री किंवा वसंत ऋतू. श्रोते हो, आपण ओळखलंच असेल या मध्यरात्रीच्या वेळेचे जय जयवंती, अडाणा, दरबारी, बागेश्री इत्यादी राग असतानाही आपण आज बहार का ऐकणार आहोत ते. अहो, वसंत ऋतू, होळीचा म्हणजे रंगांचा उत्सव आणि त्यात चैतन्यपूर्ण असा बहार न ऐकला तर काय बहार. ह्या रागातच निसर्ग भरलाय आणि तो दरवळतोय असं वाटतं जणू. तर ऐकूया राग बहार दर्शवणारी ही पारंपरिक बंदिश आणि त्यालाच जोडून एक त्रिवट.

श्रोते हो, आपल्याला वेळेच्या बंधनामुळे हा राग रसास्वाद केवळ दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखा घ्यायला लागतोय असं वाटतंय ना. परंतु हे मात्र एक निश्चितच चांगलं आहे की या माध्यमातून आपण शास्त्रीय संगीतातील रागांकडे अधिक सजगतेने किंवा प्रेमळपणे पाहू शकू म्हणा. हवं तर आता राग कलावतीचंच घ्या ना. मूळचा दाक्षिणात्य असलेला हा

राग खमाज थाटातला. खरं तर ही एक ऋषभ आणि मध्यम वर्ज असलेली मधुर अशी रागिणी, म्हणजे स्त्री राग. श्रोते हो, सहजच म्हणून सांगते, रागांच्या या संसारातही स्त्री राग, पुरुष राग, पुत्र राग, पुत्रवधू राग अशी कुटुंब आहेत बरं का, ज्याच्यामुळे राग वर्गीकरण अस्तित्वात आलं. असो, तर कलावती ही रागिणी कोमल निषादाची आंदोलनं असलेली काही प्रसिद्ध गाणी ह्याच रागातली. ही गाणी आपल्या लक्षात नक्की असतीलच. पहा, आठवत आहेत का हा तराणा ऐकल्यावर.

श्रोते हो, अष्टव प्रहर एक अविरत नादयात्रा या आठव्या भागात आपण नक्कीच राग बहार आणि राग कलावतीचा आस्वाद घेतला असेल, तेव्हा पुढचाही भाग ऐकायला विसरू नका कार्यक्रमात.

0: आकाशवाणीच्या संग्रहातील अष्टप्रहर या कार्यक्रमाचा भाग आठवा आताच आपण ऐकला.
1: 96, 95, 94, 93, 92, 91, 90.
2: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर, हे सगळे व्यायाम आहेत.
2: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम कितीतरी पर्याय आहेत.
1: हो, पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
2: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
2: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
3: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रिप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
4: आज ताडोबाला जी ओळख आहे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
3: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची

मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, रात्रीचे 12:30 आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया निवडुंग या चित्रपटातील पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरातील गीत. रचना आहे आरती प्रभू यांची, तर संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

यापुढे ऐकूया सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट अशी ही बनवा बनवी.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट पछाडलेला आणि स्वर आहे अमेय दाते, ऋषिकेश रानडे आणि चेतन राणा यांचा.

निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अश्विनी शेंडे यांची रचना आहे. स्वर जान्हवी प्रभू देसाई अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांचा. चित्रपट मितवा.

कार्यक्रमात पुढं ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत. गायक लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि इतर. नाधो महानोर यांची रचना आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं आहे.

आशा भोसले यांच्या स्वरातील गाणं आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट चौकट राजा. सुधीर मोघे यांची रचना आहे तर आनंद मोडक यांचं संगीत.

श्रोतू या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथं संपला. रात्रीचा 1 वाजला आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कलाकार घनश्याम व्यास यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहोत. राग चंद्रकंस. मध्यलयगत रूपक तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे रत्नेश कुमार मिश्रा यांनी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये कलाकार घनश्याम व्यास यांचं बासरीवादन ऐकलं. राग चंद्रकंस त्यांना तबल्यावर साथ केली होती रत्नेश कुमार मिश्रा यांनी.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
2: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विनोद मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
1: उठास माझा धार वज्राची।
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1:30 वाजला आहे. आता सादर करीत आहोत मालिका विशेष लावण्य रंग भाग 39.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित आज 39वा भाग, त्यांच्या जीवनात घडलेले विविध सुखदुःखाचे प्रसंग, आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेली मात आणि त्यातून त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, या सगळ्यांचा संगम लावण्य रंग कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळतोय। गल्ली ते दिल्ली या चित्रपटाला राम कदम यांचं संगीत होतं। गल्ली ते दिल्ली हा शंकर पाटलांचा एका वेगळ्या कथेच्या नावावरून बेतलेला चित्रपट होता। यामध्ये दोघं नायक राजकीय पुढारी आहेत असं भासून सुधारणेच्या नावाखाली गावकऱ्यांकडून पैसे उकळतात आणि त्या पैशातून दिल्लीला मंत्र्याला भेटायला जायचा बहाणा करून स्वतः त्या गावकऱ्यांच्या पैशावर चैन करतात। अशी ही राजकीय पुढाऱ्यांची खिल्ली उडवणारी विनोदक कथा या चित्रपटासाठी निवडण्यात आली होती। या चित्रपटामध्ये पुढारी मंडळीवर जाहीर टीका होती, त्यामुळं त्या काळात हा चित्रपट फार रखडला होता। सेन्सॉरनं हा चित्रपट खूप दिवस अडकवून ठेवला होता, पण या चित्रपटाचे निर्माते सतीश कुलकर्णी हे फार जिद्दी माणूस होते। मोठ्या चिवटपणे त्यांनी बाजी लावून कोर्टातून लढा देऊन हा चित्रपट सोडवला आणि सेन्सॉरकडून पास करून घेतला। गल्ली ते दिल्ली या चित्रपटाबद्दल अधिक बोलण्यापूर्वी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया।

हा चित्रपट बऱ्यापैकी चालला देखील. यामध्ये 3 गाणी होती पण संगीताला काही फारसा वाव नव्हता. एक गाणं म्हणजे मंत्री म्हणू का संत्री र, ते उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं आपण जाणतोच. दुसरं मुला मुलींचा बाग मनोहर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गाणं आहे. आणि तिसरं गाणं जे आता आपण ऐकणार आहोत ते उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे, रंगीन रात आली. या तिन्ही गीतांसाठी राम कदम यांनी अतिशय सुंदर असं संगीत तयार केलेलं आहे, सुंदर रचना तयार केलेली आहे. आणि ही तिन्ही गाणी जगदीश खेबुडकर यांनीच लिहिलेली आहेत. आपण ऐकूया गल्ली ते दिल्ली चित्रपटातली ही लावणी.

0: का मारो, बाण न का मारो सख्या रे दिलवर वरा, हे बाण न का सख्या रे दिलवरा।
1: गल्ली ते दिल्ली हा राम कदम यांनी संगीतबद्ध केलेला 100वा चित्रपट होता. गंमत म्हणजे अनंत माने यांच्या दिग्दर्शनाचाही हा 50वा चित्रपट होता. योगायोगानं अनंत माने यांच्या रुपेरी कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव त्याच वर्षी साजरा झाला. अनंत माने यांच्या कोणत्याही चित्रपटाचं बजेट ओलांडून फार खर्च झालाय असं कधीही होत नव्हतं. मराठी चित्रपटसृष्टीच्या गलितगात्र अवस्थेत अनंत माने यांची चित्रनिर्मिती थंडावली नव्हती. मिमी म्हणणारे निर्माते मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवत असत, पण अनंत माने मात्र मोठ्या जोमानं चित्रनिर्मिती करत राहिले. मराठीच्या पडत्या काळामध्ये चित्रपटसृष्टीत अनंत माने यांनीच चैतन्य कायम ठेवलं होतं, मराठी चित्रपटसृष्टीला जिवंत ठेवलं होतं. खरं तर अनंत माने यांचे मराठी चित्ररसिकांवरती फार मोठे उपकारच आहेत. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते एक माती अनेक नाती या चित्रपटातलंय. आल्या आल्या पाच जणी आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत, रचना पी बी पाटील यांची आहे.

0: 1982 साली आलेला गल्ली ते दिल्ली हा राम कदमांचा 100वा चित्रपट होता, अनंत माने यांचा 50वा चित्रपट होता आणि त्यानंतर अनंत माने यांनी फक्त 7 चित्रपट दिग्दर्शित केले. 1983 साली आलेला सासू वरचढ जावई हा चित्रपटही खूप चांगला गाजला. या चित्रपटामध्ये केशव बडगे यांच्याकडून संगीतकार राम कदम यांनी एक पारंपरिक गोंधळही गाऊन घेतला होता. अत्तराचा भाया या चित्रपटासाठी निर्मात्यांनी परस्पर बाळ बळसुले यांच्याकडून काही गाणी करून घेतली होती. खरं तर ही गोष्ट राम कदम यांना थोडीशी लागली होती, गैर होती ती गोष्ट, पण मराठी चित्रपटामध्ये अशा अनेक गोष्टी सर्रास चालतात, आपल्याला वेगळा अनुभव येतो इतकंच, असं राम कदमांनी लिहून ठेवलेलं आहे. बाईसाहेब आणि चव्हाटा हे दोन्ही चित्रपट राम कदम यांनी संगीतबद्ध केले होते, पण ते चित्रपट साफ कोसळलेच. त्यानंतर गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं हा चित्रपट अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला होता, पण तोही कोसळला. आता आपण एक माती अनेक नाती या चित्रपटातलं आणखीन एक गाणं ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. रचना पी बी पाटील यांचीच आहे.
1: गिरज गिरजा

अनंत माने यांनी प्रदर्शित केलेला एक शेवटचा चित्रपट होता, तोच गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं. त्यानंतर आलेल्या बिजली चित्रपटाचं संगीत राम कदम यांनी 6 वर्षापूर्वीच तयार करून ठेवलं होतं, पण हा चित्रपटही फार रेंगाळला. जयश्री गडकर यांचा हा शेवटचा चित्रपट समजला जातो. बिजली, चव्हाटा, बाईसाहेब या तिन्ही चित्रपटातली गाणी जगदीश खेबुडकर यांनीच लिहिलेली होती. गड जेजुरी जेजुरी हा चित्रपटही राम कदमांचा त्याच काळामध्ये पूर्ण झाला होता. आणि हा चित्रपट म्हणजे राम कदम यांच्या आयुष्यातली एक फार मोठी महत्वाकांक्षा पूर्ण झाली होती. गड जेजुरी जेजुरी या चित्रपटाची पटकथा राम कदम यांनीच तयार केली होती. संवाद मात्र श्रीनिवास भणगे यांच्याकडून त्यांनी लिहून घेतले. स्थिरचित्रणासाठी चिमासाहेब घोरपडे, कला दिग्दर्शक म्हणून पांडुरंग भाबळ, छायाचित्रणासाठी व्ही बारगीर ही घरचीच जुनी मंडळी होती. चित्रपटाच्या नायकाच्या रोलसाठी अशोक सराफ यांना घ्यायचं ठरवलं. त्यावेळेला अशोक सराफ हे चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटामध्ये फार झपाट्यानं पुढे आलेले कलावंत होते. हमीदाबाईची कोठी या प्रयोगाच्या वेळी राम कदम अशोक सराफांना बालगंधर्वमध्ये भेटले आणि अशोक सराफांना त्यांनी विचारलं, मला फक्त 20 दिवस तुम्ही द्या, त्या 20 दिवसांमध्ये मी सगळं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतो. शिवाय यामध्ये तुम्हाला जर एखाद्या प्रयोगाला जावं लागलं तर तिथं पोहोचवण्याची देखील मी व्यवस्था करीन. पण अशोक सराफ यांचं शेड्यूल त्यावेळी सुद्धा इतकं टाईट होतं की त्यांना होकार देणं शक्यच नव्हतं. शेवटी अरुण सरनाईक यांनी त्याच नाटकातल्या एका नटाचं नाव राम कदमांना सुचवलं. पुढं काय झालं हे जाणून घेऊया एका गाण्यानंतर. तोतया आमदार चित्रपटातली राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली एक ढंगदार लावणी आपण ऐकूया.

गडचेजुरी जेजुरी चित्रपटासाठी अशोक सराफ यांच्या तारखा मिळत नव्हत्या, त्यामुळं राम कदम यांचे मित्र पंडित यांच्याबरोबर राम कदम पुन्हा एकदा बालगंधर्व इथं हमीदबाईची कोठी या प्रयोगाला गेले आणि त्यावेळेला ग्रीन रूमपाशी पोहोचले. त्यावेळेला आतून एक अतिशय धीरगंभीर आवाजात कोणीतरी बोलत होतं. राम कदम माणके यांना म्हणाले, माणके, हा आवाज ज्याचा असेल तोच माझ्या चित्रपटाचा हिरो. आणि नेमकं त्याचवेळी ग्रीन रूमचं दार उघडून ती गंभीर आवाजाची व्यक्ती बाहेर आली. उंच शिडशिडीत पण किरकोळ अंगयष्टी वाटणारा तो दाढीवाला तरुण होता नाना पाटेकर. राम कदमांनी नाना पाटेकरांशी बोलणं केलं, त्यांच्या नाटकाला प्रयोगाला त्यांना गाडीनं पाठवण्याचंही मान्य केलं आणि नाना पाटेकर यांनी पहिला चित्रपट साईन केला, गड जेजुरी जेजुरी. या चित्रपटासाठी राम कदम यांनी नाना पाटेकर यांना 500 रुपयांचा आगाऊ चेक लगेच देऊनही टाकला. नाना पाटेकर त्यावेळेला राम कदमांना म्हणाले, स्वप्नातच मी आहे की काय असं मला वाटतंय. आता तोतया आमदार चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, यानंतर सादर करीत आहोत कार्यक्रम गंमत जम्मत.

खूप स्वागत करते. बालदोस्तांनो, काल संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सगळ्यांनी आनंदानं आषाढी एकादशी साजरी केली आणि आपल्या विठुरायाच्या चरणी प्रार्थना सुद्धा केली. तेव्हा आषाढी एकादशीचं औचित्य साधत आपल्याकडे काही बालदोस्त मंडळी आली होती आणि त्यांनी विठुरायाच्या चरणी एक सुंदर असं भक्तिगीत सादर केलं. त्यांची नावं आहेत स्वरा लिमये, मिहिरा गोसावी, मैथिली भाटवडेकर, विजेत्री बारहाते, अस्मी पोफळी, अनुष्का जोशी, प्रत्युष कुलकर्णी आणि ओम पोफळी. चला तर ह्यांच्या गोड स्वरात आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.

0: वा क्या बात है, आपल्या बालदोस्तांनी सादर केलेलं भक्तिगीत अप्रतिमच होतं. आणि आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची. बालदोस्तांनो, बालमित्र रुद्र कोंडावार आपल्यासाठी घेऊन आला आहे एक सुंदर अशी कथा. चला तर आपण ऐकूया.
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्रहर्षल नेहा कोंडावार. आज मी तुम्हाला

मुलांनी श्रेय अभ्यासात हुशार आणि मैदानी खेळांमध्येही खूप पुढे. पण हल्ली ना श्रेयाला जीवनात सतत दूध गुळ पोळी नाही तर पोळीचा लाडू हेच पाहिजे असे. फार फार तर ती वरण भातच खायची, बाकी काही म्हणजे काही नको असायचं. हा, समोर चिवडा किंवा भाकरवडी दिसली तर त्याच्यावर मात्र ता मारायची. पण आईने डब्यात दुधी भोपळ्याची भाजी, मेथीची भाजी, केळं, चिकू असं काही दिलं तर आपला डब्बा मित्रमैत्रिणींबरोबर वाटून द्यायची आणि त्यांच्या डब्यातलं चमचमीत स्वतः खायची. आईबाबा तिला घरचे वेगवेगळे चवींचे पदार्थ करून द्यायचे, पण एक नाही की दोन नाही, श्रेयाचं एकच नको, मला लाडूच हवाय. या सगळ्यामुळे तिची जीभ मात्र तिच्यावर खूपच खुश होती. काय म्हणून काय विचारताय, जिभेलाच तर सतत गोड सटर फटर हे आवडतं ना. ती नेहमी श्रेयाला तेच मागायची आणि श्रेया पण नेहमी तेच खायची. या सगळ्यामुळे पोटाला वैताग आला होता. कंटाळून एक दिवशी पोट जिभेला म्हणतं, काय ग तेच तेच सतत गोड माझ्याकडे ढकलत राहते, काही तर वेगळं पाठव, शरीराची चांगली वाढ कशी होईल. त्यावर जीभ तोंडाचं चंबू करून म्हणते, ए नाही रे, मला गोडच खूप आवडतं, मी तेच मागणार, मला नाही बुवा भाज्या वगैरे आवडत. पोट तिला किती समजवतं पण जीभ काय तिला दाद देत नाही. पोट ठरवतं आपण श्रेयाशी पण बोलून पाहू. रात्री झोपताना पोट श्रेयाला गुडगुडू गुडगुडू गुडगुडू असा आवाज काढून दाखवतो. मग नंतर चक्क पोटाने श्रेयाला हाक मारली असते. श्रेया म्हणते, काय रे पोटा, आता तू पण जिभेसारखं माझ्याशी बोलायला लागला. पोट म्हणतं, काय करू, काहीच उपाय उरला नव्हता, मी जिभेला किती समजलं की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते, पण जीभ काय माझं ऐकत नाही. खूप रात्र झाली होती म्हणून श्रेयाही म्हणते, हो उद्या पाहू ना. दुसऱ्या दिवशी ती हा विषय विसरूनही जाते, पण तिला काही जाणवतं, आपलं पोट रुसून बसलंय म्हणजेच फुगून बसलंय. ती हा विषय दुर्लक्ष करते. तिला वाटतं की संध्याकाळी धावलं ना तर सगळं बरोबर होऊन जाईल. ती धावते, रोजच्यासारखं दूध गुळ पोळी खाते, पण पोट मात्र तसंच, अजूनच जड वाटायला लागतं तिला.

0: रात्र झाली होती म्हणून श्रेयाई म्हणते, हो उद्या पाहू ना. दुसऱ्या दिवशी ती हा विषय विसरूनही जाते, पण तिला काही जाणवतं. आपलं पोट रुसून बसलंय, म्हणजेच फुगून बसलंय. ती हा विषय दुर्लक्ष करते. तिला वाटतं की संध्याकाळी धावलं ना तर सगळं बरोबर होऊन जाईल. ती धावते, रोजच्यासारखं दूध गोड पोळी खाते, पण पोट मात्र तसंच. अजूनच जड वाटायला लागतं तिला. शाळेत पोहोचायला चांगला अर्धा तास उशीर झाला असतो. शाळेत पोहोचल्यावर सगळे तिला विचारतात, काय ग श्रेया आज एवढा उशीर कसा झाला, काय बरं नाही आहे का? श्रेया वेळ मारून न्यायला काहीतरी कारण सांगते. थोड्याच वेळात अमृताताई सगळ्यांना म्हणते, मुलांनो आजपासून 3 आठवड्यांनी आपला खेळाचा दिवस असणार आहे. सगळे आनंदाने म्हणतात, हुर्रे. पण श्रेयाला तर प्रचंड आनंद होतो, कारण की धावणं हा तिचा सगळ्यात आवडता प्रकार असतो. आणि त्याच्यात स्पर्धा ती थोडी मागे हटणार होती. थोड्याच वेळात सगळे मैदानावर सरावासाठी जातात. साडे माडे 3 म्हटल्यावर सगळ्यांना धावायची सुरुवात करायची असते. श्रेया पोटाचं रुसून बसणं विसरून धावायची सुरुवात करते. पण नेहमी पहिली दुसरी येणारी श्रेया आज सगळ्यात मागे राहते. हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्काच असतो. श्रेया तर रडायलाच लागते. अमृताताई तिला शांत करते आणि म्हणते की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते आणि शरीराला ताकद मिळते. श्रेया म्हणते, हो असं नक्कीच होईल. अमृताताई म्हणते, नक्कीच होईल. घरी गेल्यावर श्रेया आईला फळं मागते आणि रात्री जेवताना पोळी भाजी खाते. यांनी तर तिच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला असतो. रात्री झोपताना ती पोटाला म्हणते, आता मला समजलं तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. आता असं रुसू नकोस ना रे, उलट मला तुझी मदत पाहिजे स्पर्धा जिंकायला. काहीच दिवसात श्रेयाला तिच्या धावण्यात फरक दिसायला लागतो आणि ती सरावाती थकत नसते. स्पर्धेच्या दिवशी तिला एवढं हलकं आणि प्रसन्न वाटत असतं. ती एवढी चांगली पळते की तिचा दुसरा नंबर येतो आणि एक छानसं बक्षीसही मिळतं. सगळ्यांनाच आनंद होतो, पण सगळ्यात जास्त आनंद अमृताताईला होतो. श्रेया अमृताताईना आनंदाने मिठीच मारते आणि पोटाला धन्यवाद म्हणते आणि जिभेला सांगते, तुझा असतो रोजचा चटपटीत खाण्याचा हट्ट, पण हिरव्या पालेभाज्यांनीच तर शरीर बनतं घट्ट. धन्यवाद.
1: वा, रुद्रकोंडावरनं सांगितलेली गोष्ट सुंदरच होती. आणि आता भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बाल मैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकूया. गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय आपली बाल मैत्रीण काया खोब्रागडे हिला. ती उत्तम भरतनाट्यम करते. तेव्हा आज आपण तिच्याशी गप्पा करून तिच्या विषयी आणि भरतनाट्यम विषयी बातचीत करूया. काया, तुझं स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सगळ्यात आधी विचारते, तुझा थोडक्यात परिचय सांगशील का?
2: नमस्कार, माझे नाव कायंतीन खोब्रागडे आहे. मी सेंट विन्सेंट पलोटी स्कूलमध्ये शिकते 6वी कक्षामध्ये. अजून मला भरतनाट्यम नृत्य खूप आवडतो. मी 11 वर्षाची आहे. अजून 3 वर्षापासून मी भरतनाट्यम करत आहे.
1: वा, खूपच छान. काया, तुला भरतनाट्यमची आवड कशी काय निर्माण झाली?
2: लहानपणीपासून मला नृत्य पाहायला खूप आवडायचे.
1: अच्छा.
2: त्याच्यासोबत भरतनाट्यमचे जे वेशभूषा आहेत, त्याचे मूव आहे, स्टेप्स आहेत, ते मला पाहण्यात खूप आकर्षक वाटत होते.
1: अच्छा.
2: तर त्याच्याने माझ्यामध्ये आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान. तसंच तू भरतनाट्यम शिक्षण कोणाकडे घेते आहेस आणि तू तुझ्या गुरूंबद्दल काय सांगू इच्छिते?
2: मी गेली 3 वर्षापासून श्री प्रमिला उन्नीकृष्णनकडे भरतनाट्यम शिकत आहे. अजून ती माझी गुरु आहेत. तिने मला भरतनाट्यम शिकवलं आहे 3 वर्षापासून. अजून तिने मला खूप सारी गोष्टी शिकवली आहेत की आपल्यावर संयम ठेवायचं, हार्डवर्क करायचं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचं, अभ्यासात पण लक्ष द्यायचं, भरतनाट्यम पण करायचं.
1: खूपच छान सांगते आहेस. आणि तू किती वर्षापासून भरतनाट्यम शिकते आहेस काया?
2: मी गेली 3 वर्षापासून भरतनाट्यम शिकत आहे, अभ्यासाबरोबर ते पण करते मी.
1: अरे वा. आणि भरतनाट्यम करताना किंवा भरतनाट्यम शिकताना सुरुवातीला तुला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या?
2: सुरुवातीला मला हातापायात थोडं

0: झालं की कसं करायचं. मी विचारलं दीदी आणि मॅमला की कसं करायचं, तिने सांगितलं. आतापर्यंत मी चांगलं करते, अजून मला कॉम्प्लिमेंट पण भेटतात.
1: अरे वा. आणि तुझा रोजचा सराव, तुझी रोजची प्रॅक्टिस कशी असते?
0: शाळेतून आल्यानंतर पहिले मी गृहपाठ करते, त्याच्यानंतर थोडा वेळ भरतनाट्यमला देते, परत थोडा वेळ गृहपाठ करते, मग झोपून जाते.
1: अरे वा, म्हणजे भरतनाट्यम आणि होमवर्क, शाळेचा अभ्यास तू मस्त मॅनेज करते आहेस. आणि त्याचप्रमाणे शाळेचा अभ्यास आणि भरतनाट्यम यांचा बॅलन्स, यांचा समतोल तू कसा काय राखतेस?
0: पहिले मला वाटत होतं की भरतनाट्यममुळे अभ्यासामध्ये मी कमी होणार, अजून झाले पण होते मदत. पण मग मला समजलं की दोघंही खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. भरतनाट्यम पण करणं इम्पॉर्टंट आहे, स्टडीज पण इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटलं की जेवढा वेळ आपण भरतनाट्यमला देतो तेवढाच याला अभ्यासाला पण द्यायला पाहिजे. अजून आता अभ्यासात पण मी छान आहे, भरतनाट्यम मी छान आहे.
1: खूप छान गोष्ट आहे काय की तू इतक्या लहान वयात दोन्ही मॅनेज करते आहे, आणि तुला ते समजलं सुद्धा की अभ्यास पण तेवढाच करायचा आहे आणि भरतनाट्यम सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आता असं विचारावंसं वाटतं की तू अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला?
0: खूप सारे कॉम्पिटिशन केले आहेत मी.
1: अच्छा.
0: त्याच्यात पहिल्यांदा मी पुण्यात गेलती.
1: हा.
0: त्याच्यात आम्ही दोन ग्रुप केलते.
1: हा.
0: अजून त्याच्यामध्ये पण आम्हाला वाटलं की पहिल्यांदा येतं कसं करायचं, पण आमची मॅम खूप सपोर्टिव्ह होती. तिने सांगितलं की करा, नथिंग हॅपन्स. तर आम्ही केलो. त्याच्यानंतर आम्ही गेलतो रायपूरला.
1: बरं.
0: तिकडे आम्ही तीन डान्स केलतो, एक क्लासिकल, फोक आणि सेमी क्लासिकल. तो पण आमचा चांगलाच होता. त्याच्यानंतर आम्ही गेलतो उज्जैनला. तिकडे मी पहिल्यांदा सोलो केलतं, तो पण एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. अजून एक सेमी क्लासिकल गेलतं.
1: बरं.
0: त्याच्यानंतर वर्धेला गेलतो, त्याच्यामध्ये दुसरीदा मी सोलो केलं. अजून दोन ग्रुप केलं.
1: हा.
0: ती सगळ्यात मला फर्स्ट भेटला होता.
1: वा, खूपच छान. खूप खूप अभिनंदन तुझं. तर तू जेव्हा बाहेर गेली कॉम्पिटिशन्स करता, तर तुझ्या बरोबर कोण कोण होतं? अजून
0: माझे दीदी होती काही.
1: हा.
0: अजून जे माझ्यासोबत शिकतात ते होते.
1: हा.
0: सोबत एव्हरी कॉम्पिटिशन मध्ये आमचे मॅम पण येते.
1: अच्छा.
0: आणि पेरेंट्स.
1: बरोबर. आणि तुला मिळालेल्या पुरस्कारांपैकी कुठला पुरस्कार तुझ्यासाठी सगळ्यात विशेष आहे, सगळ्यात स्पेशल आहे?
0: तसं तर सगळेच मला खूपच स्पेशल वाटतात.
1: बरोबर.
0: पण तुम्ही विचारते पर्टिक्युलर दोन मी सांगते.
1: हा.
0: एक आहे रायपूर मधील, अजून एक आहे वर्धा मधील.
1: हा. आणि ते पुरस्कार कोणते होते?
0: तर रायपूरमध्ये आम्हाला ग्रुपमध्ये भेटलेला होता पहिला फर्स्ट प्राईज. त्याच्यानंतर अजून एक केलतो, त्याच्यात सेकंड. अजून फोक सांगितलं, त्याच्यात थर्ड. मग वर्ध्यात मी जसं सांगितलं दुसऱ्यांदा सोलो केलं, त्याच्यात मला फर्स्ट प्राईज भेटला होता. अजून ग्रुपमध्ये पण फर्स्ट भेटला.
1: वा, खूपच कौतुक आहे तुझं काय. आणि आता तू इतके बाहेर स्टेजवर परफॉर्म केले आहे, सादर केलेले आहेत प्रोग्राम्स, तर तुला ते करण्यापूर्वी कुठली भीती वाटली होती का?
0: आधी मला वाटायची की काही मिस्टेक झाली तर कोणी काय म्हणणार, कसं लोक सोचणार. पण मग मला समजलं की आपल्याला परफॉर्म करणं महत्वाचं आहे, बाकी सगळं सोडायला.
1: बरोबर.
0: फक्त परफॉर्म करा, या काय नाही होत.
1: अगदी बरोबर. काय, भरतनाट्यममुळे तुझ्यामध्ये कुठले कुठले चांगले बदल झाले ते आम्हाला सांग.
0: भरतनाट्यममुळे मला आत्मविश्वास, शिस्त, संयम आलं. मी मेहनत करायला लागली पहिलेपासून जास्त. अजून अभ्यासामध्ये पण मला आता बदलाव दिसत आहे.
1: कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं तुझं,
0: फोकस लेवल वाढलं.
1: वा, खूपच छान सांगते आहेस. काय, तुझे आई वडील तुझ्या या प्रवासात, भरतनाट्यमच्या प्रवासात कशी मदत करतात तुला?
0: माझे आई वडील मला खूपच सपोर्ट केला आहे, मोटिवेट केला आहे. जेव्हा जेव्हा मला वाटलं मी नाही करू शकतील, त्यांनी म्हटलं काही नाही होत, वी आर विथ यू, विल हेल्प यू एव्हरी टाइम. ते माझ्यासोबत आहेत. माझे वडील ज्यांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली, आता ते शेतकरी आहेत. पहिले ते फर्निचरचे सांभाळायचे, जे ते असायचं. अजून माझी आई जे पलोटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते, ते पण इथे आलती, ते पण मला खूपच मदत करते. दोघांची आभारी आहे. जेही मी काही आहे आता, ते त्यांच्यामुळेच आहे.
1: वा, खूपच छान. आणि तुला तुझ्या गुरूंकडून तुला सगळ्यात महत्वाचा कोणता धडा मिळाला?

0: मला जे माझे गुरु शिकवतात ते सगळंच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.
1: हां
0: पण जे तिने शिकवलं आहे ते आहे मेहनत.
1: हो,
0: हार्डवर्कने सगळं मिळेल. तुम्ही जर तुम्हाला काही बनायचं आहे त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, त्याच्यानेच तुम्ही आपला पॅशन जे तुम्हाला आहे ते अचीव करू शकता. त्याच्यामुळे काहीच नाही होऊ शकतं.
1: अगदी बरोबर. काया, शाळेतले शिक्षक आणि मित्रमैत्रिणी जे तुझे आहेत, तुझे फ्रेंड सर्कल तुझ्या यशाकडे कसे बघतात?
0: शाळेतले शिक्षक तर मला खूपच सपोर्ट करतात, खूप कॉम्प्लिमेंट देतात. त्याच्यासोबत माझे मित्रमैत्रिणी जे आहेत बेस्ट फ्रेंड्स, अनाबिया, मेहरीन, माहीब, ईशर, कॉकअप, सगळेच मला खूपच सपोर्ट करतात. जेही काही मिनी परफॉर्म केला आहे ते सांगतात तुने कितना अच्छा किया है, ये वो, तेरे एक्सप्रेशन्स सगळे म्हणतात. जे काही काम क्लासमध्ये झालेलं आहे सगळं सांगतात, एक्सप्लेन करतात, जेणून खूप मोटिवेटिव्ह आहेत.
1: तुझ्या बोलण्यातून पण तुझे एक्सप्रेशन खूप छान दिसतात आहे अगदी. आणि त्याचप्रमाणे काया, तुला कुठला नृत्य प्रकार किंवा सादरीकरण सगळ्यात जास्त आवडतं?
0: तसं मी जे भरतनाट्यम करते ते मला खूप आवडतो. त्याच्यासोबत आज आम्ही नवीन मोहिनीअट्टम लावलाय त्याच गुरुकडून, तो पण मला खूप आवडतो. त्याच्यासोबत ओडिसी हा मला खूप आवडतो, कारण की जेही मूव्स आहेत, जे त्यांचा प्रकार आहेत त्या डान्सला परफॉर्म करायचा, तो मला खूपच आनंदी वाटतो पाहायला.
1: वा, नृत्य करताना तुला आनंद पण मिळतो, खूपच छान वाटतंय. काय आता असं विचार असं वाटतं की भरतनाट्यम ज्यांना शिकायचं आहे त्या मुला मुलींना तू काय सांगशील?
0: माझेप्रमाणे भरतनाट्यम मी तुम्हाला खूप काही भेटते. पहिला पहिली तुम्हाला भेटते तुमची हेल्थ
1: बरोबर.
0: जे आहे. जे लोक त्यांना वाटते ते फ्लेक्झिबल नाही आहेत, ते लोक खूप लेझी आहेत, त्यांच्यामध्ये खूप सुधार येतो. सोबत प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, फोकस सगळं वाढतो. तर तुम्हाला भरतनाट्यम लावायला पाहिजे, करायला पाहिजे.
1: बरं, आणि भविष्यात तुला कोणतं कोणतं स्वप्न पूर्ण करायचे आहेत?
0: भविष्यात तर मला डॉक्टर बनायचं आहे, अजून लोकांना खूप मदत करायचं आहे कमी पैशात, असं माझं स्वप्न आहे. त्याच्यासोबत मी भरतनाट्यम नाही सोडणार. मी त्याला करणार जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत माझ्यासोबत भरतनाट्यम राहणारच आहे.
1: खूपच छान सांगतेस काया. काया, तू आज आकाशवाणीला आली, तर आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव तुला कसा वाटतोय?
0: आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव मला खूपच चांगला वाटतंय. लहानपणीपासून मी आपले आजोबांसोबत रेडिओवर खूप सारा, खूप जे लोक म्हणतात ते ऐकत होती, स्टोरीज ऐकत होती, तर माझं पण मन होतं की मी हे करू, मी पण येऊ रेडिओवर. तर माझी मम्मीने जेव्हा आली तिने सांगितलं मी भरतनाट्यम करते, आता मी म्हणताय तर तो खूपच आनंद वाटतो मला करायला.
1: तुझ्या चेहऱ्यावरून पण खूप आनंद दिसतोय. आणि काया, जाता जाता आपल्या बाल श्रोत्यांना काही संदेश देशील का?
0: जाता जाता मी आपल्या मित्रमैत्रिणींना हेच संदेश देणार, तुम्हाला जेही काही आवडतो करायला, तुम्हाला स्केटिंग, बॅडमिंटन, कराटे, जेही काय आवडतं तर तुम्ही ते करा. भरतनाट्यम सोबत मी कराटेही करते.
1: अच्छा.
0: पण मला खूप आवडते. आता माझ्या घराच्या जवळच आहे क्लास, ते पण मी करते. तर माझं म्हणणं आहे की काही एक वर तुम्ही डिपेंडेंट नको राहा. नाही जमत आहे सोळा काही दुसरं करा, पण स्किल इम्पॉर्टंट आहे करणं.
1: क्या बात आहे, तुला इतक्या लहान वयात इतकं सगळं समजलं ही खूप मोठी गोष्ट आहे काया. काया, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली, तुझा अनुभव आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बालमैत्रिणीशी स्वप्ना देव यांनी साधलेला संवाद ऐकलात. आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.
2: Vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vittala vitt

आणि याबरोबरच आजचा गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिकाताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरून सादर होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 2:30 झालेली आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया बालगंधर्व या चित्रपटातील आनंद भाटे, शंकर महादेवन आणि इतर यांच्या स्वरातील स्वानंद किरकिरे यांचं गीत, संगीत कौशल इनामदार यांचं.

यापुढं ऐकूया अभय जोधपूरकर, प्रियंका बर्वे, दीपिका जोशी दातार यांच्या स्वरातील समीर विध्वंस यांचं गीत. संगीत आहे ऋषिकेश सौरभ जसराज यांचं. चित्रपट डबल सीट.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत. चित्रपट तुला शिकवीन चांगलाच धाडा, रचना संदीप खरे यांची.

यापुढं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं प्रियदर्शन जाधव यांचं गीत ऐकूया, चित्रपट जत्रा. स्वर आहे अजय आणि आनंद शिंदे यांचा.

आता बालगंधर्व या चित्रपटातील आनंद भाटे यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत. गीत स्वानंद किरकिरे यांचं, तर संगीत कौशल इनामदार यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. रात्रीची 3 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोतेहो, सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर. आज ऐकूया या रूपकाचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: खेळ तुझा न्यारा प्रभू रे, खेळ तुझा न्यारा.
2: नमस्कार श्रोतेहो, आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत आपलं स्वागत. पर्वत से ऊंचा और सागर से गहरा हे विशेषण ज्यांच्या स्वरांना तंतोतंत लागू पडतं असा अद्वितीय कलाकार आणि तितकाच नेक माणूस म्हणजे मोहम्मद रफी. मराठी गीतसृष्टी आणि मोहम्मद रफी यांचाही एक विशेष ऋणानुबंध आहे. मराठीत मोहम्मद रफी फक्त माझ्याकडे गायले असं अभिमानाने सांगणारे ज्येष्ठ संगीतकार कैलासवासी श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी ही भावसंगीतातली एक सुंदर युती आहे. उर्दू ही केवळ मुसलमानांचीच नव्हे तर विश्वरूपी संगीताची भाषा आहे असं विधान श्रीकांत ठाकरे अगदी अभिमानानं करत.
1: नको भाव्यवाडा नको गाडी घोडा

शिवरामी वंदिले हा चित्रपट म्हणजे श्रीकांतजींची निर्मिती होती. त्यात गझलेच्या बाजाचं एक गाणं त्यांना रफी साहेबांकडून गाऊन घ्यायचं होतं, म्हणून ते रफी व्हिलावर पोहोचले. रफी साहेबांच्या खासगी मैफिलीमध्ये त्यांनी व्हायोलिनची साथ केलेली होती, त्यामुळे दोघांमध्ये स्नेह होताच तुमच्याकडून एक मराठी गझल गाऊन घ्यायची आहे असं म्हटल्यानंतर रफी म्हणाले, अरे मुझे तो मराठी का एक हर्फ भी नाही मालूम. त्यावर ठाकरेंनी त्याने पेटीवर चाल ऐकवली. ती रफी साहेबांना खूप आवडली, तालीम झाली, गझल होती हे दुःखी जीवा बेकरार होऊ नको. कवी विनायक राहतेकर.

अनिल मोहिले हे त्यावेळेला श्रीकांत ठाकरेंचे सहाय्यक आणि म्युझिक अरेंजर म्हणून काम करत होते. रेकॉर्डिंगच्या दिवशी सकाळी श्रीकांतजींनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. पुजाऱ्यांनी देवीला वाहिलेलं एक सुंदरसं टप्पोरं फूल त्यांच्या हाती दिलं. फिल्म सेंटरमध्ये रफीसाहेब अगदी वेळेवर पोहोचले. शिवसेना प्रमुखांनी श्रीफळ वाढवून शुभसंकेत दिला. मुहूर्तासाठी आयएस जोहर आणि संगीतकार मदन मोहन हे देखील हजर होते. रेकॉर्डिंग उत्तम झालं. हा संपूर्ण वेळ श्रीकांत ठाकरेजींकडे पुजाऱ्यांना दिलेलं ते फूल होतं. रफीसाहेबांनी मानधन घेतलं नाही, म्हणाले देनाही चाहते हैं आप तो वो फूल दीजिए, असे रफीसाहेब.

एकदा श्रीकांतजी रफीसाहेबांना म्हणाले, काही गैरफिल्मी रचना तुमच्याकडून गाऊन घ्यायच्या आहेत. रफीसाहेब पुन्हा घाबरले, म्हणाले, अहो पण मला मराठी भाषेची भीती वाटते हो. अहो आपण छान, तुम्हाला हवी तितकी तालीम करू, ठाकरे म्हणाले. एक भजन आणि एक फडकत्या चालीची गझल अशी दोन गीतं तुमच्याकडून गाऊन घ्यायची आहेत. झालं, 7-8 दिवस मनासारखी तालीम झाली. अरेंजमेंट पुन्हा एकदा अनिल मोहिलेंचीच होती. रफींना उच्चार करायला जड पडू नये म्हणून च हा शब्द न वापरण्याची सूचना श्रीकांत ठाकरे यांनी अनुक्रमे उमाकांत काणेकर आणि कवयित्री वंदना विटणकर यांना केली. या दोन्ही गीतांची झलक आपण ऐकूया.

शोधीसी मानवा हे वंदना विटणकर रचित श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत रफी साहेबांनी गायलं तेव्हाही च ची ही अट जराही शिथिल झालेली नव्हती. रेकॉर्डिंगची तयारी करताना ठाकरे अनिल मोहिलेंना म्हणाले, अरे अनिल मला एक सॅक्सोफोनवाला आणून दे बरं. अनिल भाई म्हणाले, अहो यात सॅक्सोफोन कसा चालेल, हे तर भजन आहे. ठाकरे म्हणाले, तू आण तर खरं मग बघू. सॅक्सोफोन वादकाला श्रीकांतजींनी दिलेला आदेश असा होता की सॅक्सोफोनची फूक तुटता कामा नये. दुसरं म्हणजे सॅक्सोफोनची खासियत अजिबात वाजवायची नाही, सरळ साधं वाजवायचं. श्रोते हो, आज ते गाणं आपण पुन्हा एकदा नीट ऐकूया. सॅक्सोफोन ऐवजी फ्लूट वाजतीये असं वाटतं.

एकदा मरीन ड्राईव्हवरनं ब्रेबॉर्न स्टेडियमकडे येताना टॅक्सीत श्रीकांतजींसोबत उमाकांत काणेकर होते. काणेकर श्रीकांतजींना म्हणाले, माझे गाणं करा ना, नुकतंच लिहिलंय, हसा मुलांनो हसा. श्रीकांतजींच्या डोक्यात एकदम कल्पना आली. म्हणाले, हे बघा उमाकांत, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, अशी ओळ तुम्ही घाला. झालं. संगीत दिग्दर्शकानं सांगितलेल्यानुसार कवितेमध्ये फेरफार झाले, चालही लागली. रेकॉर्डिंगच्या वेळेला रफी साहेबांनी अर्थ समजून घेतला आणि भाबडेपणानं विचारलं, दादा क्या आखिर में बच्चे हसेंगे? श्रीकांतजी म्हणाले, अरे नहीं हसे तो मुझे कुर्सी पर से गिरना पड़ेगा. अखेर रेकॉर्डिंग झालं. रेकॉर्ड करताना हसण्याचा पीस आणि सॅक्सोफोन यांचं मिक्सिंग करून सुंदर गाणं तयार झालं. चला ऐकूया.

आता या हसण्यावरून सहज आठवलं, गोरी जरा हस दे तू हे देव आनंदजींवर चित्रित झालेलं रफी साहेबांनी गायलेलं गाणं आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आता बघा, मध्ये इतका काळ जाऊनही हसा मुलांनो हसा हे गीत गाताना रफी साहेबांच्या आवाजामध्ये तितकाच प्रसन्नपणा होता. कुठून येतं हे सगळं असा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसाला पडतो.

मराठीत आपण कोळी गीत गावं ही रफी साहेबांची इच्छा होती. वंदना विटणकरांनी तसं कोळी गीत लिहिलंही आणि पुष्पा पागधरे आणि रफी साहेबांनी श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतामध्ये ते गायलं सुद्धा. कोळी गीताची ही रेकॉर्ड अतिशय लोकप्रिय ठरली.

या साऱ्या गीतांची ही स्मरण यात्रा आपल्याला ऐकवत असताना हे मना आज कोणी बघ तुला साध घाली आणि हार उसवा सोड सखे या गाण्यानं ओलांडून कसं बरं पुढे जाता येईल, ऐकूया या दोन्ही गाण्यांची एक

श्रोते हो, अनेक भाषांमध्ये असंख्य गीत गाणारा हा जादूगार 1969 मध्ये शक्ती सामंता यांच्या आराधना चित्रपटाला एस डी बर्मन दादा संगीत देत होते, पण त्यांची तब्येत बिघडली आणि काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आर डी बर्मन यांच्यावर आली. चाली तयार होत्याच, पण त्यांना सजवणं बाकी होतं. रफी साहेबांनी दोन गाणी गाऊन पूर्ण केली. गुनगुन आ रहे हैं भवरे, सहगायिका होत्या आशा भोसले, आणि बागों में बहार है, सहगायिका लता मंगेशकर. अशी दोन गाणी तयार झाली. रफी साहेब हज यात्रेला निघाले होते, त्यामुळे रूप तेरा मस्ताना, मेरे सपनों की रानी आणि कोरा कागज था ही तिन्ही गाणी किशोरदांच्या स्वरात रेकॉर्ड झाली. आणि रफी साहेबांनी तसं सुचवलंही होतं. श्रोते हो, हाच तो क्षण जेव्हा किशोर युगाचा आरंभ झाला आणि रफी युगाचा अस्त सुरू झाला.

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: श्रोते हो, पण याचा अर्थ असा नव्हे की त्यानंतर रफींची गीतं लोकप्रिय ठरलीच नाहीत। उलट, ये दुनिया ये महफिल ये जो चिलमन है तुम जो मिल गए हो अशी कित्येक अप्रतिम गाणी रसिकप्रिय ठरली। इतकंच नव्हे तर 1977 हम किसी से कम नहीं या चित्रपटातल्या क्या हुआ तेरा वादा या गाण्यासाठी त्यांना आपल्या जीवनातला 6वा आणि अंतिम फिल्मफेअर सन्मान लाभला।

संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणजे हिंदी फिल्म संगीतातली जणू लाँग प्ले रेकॉर्ड. योगायोग असा की त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रफी स्वरानंच झाली. चित्रपट होता पारसमणी आणि गीत होतं वो जब याद आए. आणि रफी साहेबांनी आपल्या जीवनातलं शेवटचं गीत गायलं ते देखील लक्ष्मी प्यारे याच जोडीसाठी.

हिंदी फिल्म संगीतातल्या डिस्को कल्चर मधलं ट्रेंड सेटर ठरलेलं कर्ज या चित्रपटातलं अतिप्रसिद्ध गीत दर्दे दिल दर्दे जिगर रफी साहेबांनी त्याच सळसळत्या तारुण्यातल्या उत्साहानं अतिशय जोशपूर्ण पण नजाकतीनं गायलं. साल होतं 1980 आणि गीतकार होते आनंद बक्षी.

संगीतकार आर डी बर्मन आणि रफी हा प्रवास आरडींनी संगीत दिलेल्या तिसरी मंजिल या चित्रपटापासून सुरू झाला. आजा आजा ओ मेरे सोनारे दिवाना मुझसा नही ही गाणी पदार्पणातच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. हेच स्वर चैतन्य 1970 सालच्या द ट्रेन या चित्रपटातल्या गुलाबी आंखे यासारख्या गीतातही आपल्याला ऐकायला

आकाशवाणीवर मंगल प्रभात कार्यक्रमात रफी साहेबांनी गायलेल्या आणि खय्यामजींनी संगीत दिलेल्या रे नंदलाला, मैं ग्वालो रखवालो मैया, पाव पडू तेरे श्याम आणि तेरे भरोसे हे नंदलाला अशी अप्रतिम भजनं लागत आजही लागतात. भक्तीचा गोडवा काय असतो त्याची ही अजरामर प्रात्यक्षिका आहेत.

मोहम्मद रफी हे चित्रपट इतिहासातलं एक संपन्न असं सुवर्णयुग आहे, एक पर्व आहे. मुळात रफी हा विषय असा संपणारच नाही. नौशादजी म्हणाले होते, नगमे तो तेरे फिर भी सुने जाएंगे, लेकिन कुछ तेरी जरूरत हमें इसके सिवा भी थी. त्यांनी असंही म्हटलं होतं, मेरी सरगम में भी तेरा जिक्र है, मेरे गीतों में भी तेरी आवाज है. शेवटी आपण इतकंच म्हणू, कौन कहता है हमने तुझे भुला रखा है, तेरी यादों को कलेजे से लगा रखा है.

अनेक भाषांमध्ये असंख्य गीत गाणारा आणि देशाविदेशातल्या मैफलींमध्ये रसिकांची मनं जिंकून घेणारा असा हा जादूगार।

श्रोते हो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित रूपकाचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताचा पण ऐकलात. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर, निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रुती हो वनिता मंडळ कार्यक्रमातच आपण ऐकलं. आता मिश्र संगीत यामध्ये ऐकूया गाणं.

या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोतेहो, पहाटेचे 4 वाजत आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कलाकार अमिता गोखले यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग तोडी. विलंबित गत तिलवाडा तर द्रुत गत 3 तालामध्ये निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत तोरी छब मनही आणि लंगर का करिया आजी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शंतनू किंजवडेकर यांनी, तर संवादिनीवर साथीला आहेत विनोद पडगे. तर ऐकूया अमिता गोखले यांचं शास्त्रीय गायन.

श्रोते हो, अमिता गोखले यांचं शास्त्रीय गायन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती शांतनू किंजवडेकर यांनी आणि संवादिनीवर साथीला होते विनोद पडगे.

0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विनायक मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
0: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम। आम्ही ठाकर ठाकर या रानाची
2: पाखर। श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात। पहाटेचे 4:30 झाली आहेत। आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म। कलाकार सुरेंद्र नार्वेकर यांचं संतूर वादन आपण ऐकणार आहोत, राग बसंत मुखारी। त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी। द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे। तर ऐकूया सुरेंद्र नार्वेकर यांचं संतूर वादन।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये सुरेंद्र नार्वेकर यांचं संतूर वादन आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत अनिल अरुण यांचं, तर स्वर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि मल्लेश यांचा.

गीतबहार कार्यक्रमात यापुढं ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गीत. गीतकार जगदीश खेवडकर. चित्रपट आराम हराम आहे.

श्रोतेहो, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकूया. रचना आहे दादा कोंडके यांची, गायक महेंद्र कपूर, चित्रपट राम राम गंगाराम.

0: श्रोते हो या गीता बरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर.
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप या ऍपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अनुराधा कुबेर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची रचना, संगीत राजा फाटक यांचं.